रामकृष्ण हरी। माणसाने हुशार असावे पण अति हुशार नसावे, कारण हुशारीने आपल्याला काही वेळ लोकांना आकर्षित करता येऊ शकते, पण जेव्हा हृदय जिंकणारी गोष्ट येते तेव्हा सरळ आणि सहज स्वभाव असणे हे जास्त आवश्यक आहे। इतरांचं भलं व्हावं अशी मनात तळमळ असावी, पण ज्याचं भलं झालंय त्याच्याविषयी मळमळ नसावी, कारण सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होणं हा भ्रम आहे। परंतु मन प्रसन्न करा, सगळी दुःख दूर होतील।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय रेडिओ मन भवन 90.8 FM वर शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत। या खास कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज 12 जुलै हा दिवस जागतिक स्तरावर मानवी हक्क आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अत्यंत विशेष मानला जातो। जागतिक मलाला दिन मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी दहशतवाद विरुद्ध लढा देणाऱ्या शांततेचा नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसुफझाई यांच्या सन्मानार्थ आजचा दिवस जागतिक मलाला दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस स्त्री शिक्षणाची आणि धैर्याची आठवण करून देतो। जागतिक कागदी पिशवी दिन प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध लढा देण्यासाठी आणि पर्यावरणाला अनुकूल असलेल्या कागदी पिशव्यांचा वापर वाढवण्यासाठी आजचा दिवस जागरूकता दिन म्हणून पाळला जातो। राष्ट्रीय साधेपणा दिन महान अमेरिकन तत्वज्ञ आणि लेखक हेन्री डेव्हिड थोरो यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो। धावपळीच्या आयुष्यात साधं जगणं आणि उच्च विचारसरणी ठेवणं याचंच महत्त्व हा दिवस पटवून देतो। आज जगाला विचारांनी आपल्या विचारांनी आणि धाडसाने प्रभावित करणाऱ्या दिग्गजांचा जन्मदिवस आहे। मलाला युसुफझाई आणि हेन्री डेव्हिड थोरो। आजच्या दिवशी आपण भारताच्या क्रीडा आणि चित्रपट जगतातील दोन महामेरूंचं आदरानं स्मरण करतो। दारा सिंग भारताचे महान कुस्तीपटू, रुस्तम ए हिंद आणि रामायण या मालिकेत आपल्या अभिनयानं हनुमान हे पात्र घराघरात जिवंत करणारे दिग्गज अभिनेते। 2012 आजच्याच दिवशी महाबलाढ्य व्यक्तिमत्वाचा अंत झाला। राजेंद्र कुमार 60 एकापाठोपाठ एक सलग रौप्य महोत्सवी म्हणजे सिल्वर जुबली चित्रपट देणारे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध जुबली कुमार, आज त्यांचा स्मृतिदिन आहे। एक मूल, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक पेन संपूर्ण जग बदलू शकतात। शिक्षण हेच प्रत्येक समस्येवरचं सर्वात मोठं उत्तर आहे। आजची बोधकथा। एका छोट्या गावात मीरा नावाची एक गरीब पण अत्यंत हुशार मुलगी राहत होती। तिला शिकून मोठं व्हायचं होतं, पण गावात मुलींना 5वीच्या पुढे शिकण्याची पद्धत नव्हती। जेव्हा मीरा 5वी पास झाली तेव्हा तिच्या वडिलांनी तिचं शाळेत जाणं बंद केलं। मीरा खूप रडली पण तिने हार मानली नाही। तिने गावातल्या सरपंच आजोबांकडे जायचं ठरवलं। ज्या दिवशी गावात पंचायत बसली होती त्या दिवशी मीरा तिथं पोचली। तिथं सर्व पुरुष बसले होते आणि एका लहान मुलीला पाहून सरपंचांनी विचारलं, बाळा काय हवंय तुला? मीरानं अत्यंत धैर्याने आपल्या पिशवीतून एक कोरा कागद आणि पेन काढला आणि सरपंचांच्या हातात दिलं। ती म्हणाली, सरपंच आजोबा, तुम्ही या कागदावर तुमचं नाव लिहून दाखवा। सरपंचांना लिहिता येत नव्हतं, ते ओशाळले। मीरा शांतपणे म्हणाली, आजोबा, जर तुम्ही शिकला असतात तर आज तुम्हाला मान खाली घालावी लागली नसती। मला माझ्या वडिलांचा आणि गावाचा मान वाढवायचा आहे, मला शिकू द्या ना प्लीज। त्या लहान मुलीचे ते धाडस आणि ते शब्द ऐकून संपूर्ण पंचायत थक्क झाली। सरपंचांनी त्याच क्षणी मीराच्या वडिलांना सांगितलं की तुमची मुलगी गावातल्या प्रत्येक मुलीला शिकवेल, तिला शाळेत पाठवा। मीराच्या त्या एका लहान पावलानं गावातील सर्व मुलींच्या शिक्षणाचा रस्ता मोकळा झाला। तुमची परिस्थिती कितीही कठीण असो किंवा समोर कितीही मोठी व्यवस्था असो, जर तुमच्याकडे सत्याची बाजू असेल आणि मनात धैर्य असेल तर तुमचे शब्द आणि तुमचं ज्ञान कोणत्याही शस्त्रापेक्षा मोठं काम करू शकतं। तेव्हा श्रोते हो, प्रत्येक दिवस हा शुभ असतोच। आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस। अनेकदा लोक विचार करतात की आज सुट्टी आहे, आज काही विशेष काम नाही, मग हा दिवस कसा शुभ असणार? पण लक्षात ठेवा, निसर्गानं आणि ईश्वरानं आपल्याला दिलेला प्रत्येक नवीन दिवस एक सुंदर भेट असतो। तेव्हा आज शुभदिन आयुर्वेदमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेतीये। ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

श्री राम समर्थ 12 जुलै सद्गुरु सांगेल त्याप्रमाणे वागावे. शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फळाशा सोडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालय बांधली, देवाचे भूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे. देवाचे करीत असताना, जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे. तुम्ही सर्व लोक भजन पूजन करता, परंतु हे सर्व कसे होऊन बसले आहे? जसे भांडे कुठे ठेवावे, पळीतामण कुठे ठेवावे वगैरे जे शास्त्रात लिहिलेले असते, ते सर्व माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करीत असतो, कारण त्यामुळे त्याला कृती करणे सोपे जाते. तसे आपण देवाचे करतो, परंतु ते केवळ केले पाहिजे म्हणून, ती आपल्या घरातली एक प्रथा आहे म्हणून, आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे. एक मुलगा होता, त्याला त्याच्या वडिलाचे पत्रे येत असत. तो पत्र वाची आणि देवाऱ्यात ठेवून दे. दुसरे पत्र आले की ते वाची आणि मागले पत्र काढून टाके. एकदा वडिलांनी 25 रुपये मागितले. मुलाने ते पत्र वाचले आणि नेहमीप्रमाणे पूजेत नेऊन ठेवले. नंतर काही दिवसांनी वडिलांकडून एक गृहस्थ आला आणि म्हणाला, तुला तुझ्या वडिलांचे पत्र मिळाले का? त्यावर तो म्हणाला, हो. अरे मग पैसे का नाही पाठविलेत वडिलांना? त्या गृहस्थाने विचारले. त्यावर तो म्हणाला, तेवढेच राहिले बघा. तसे आपले होते. आपण कृती करतो, पूज्यभाव वगैरे ठेवतो, परंतु सद्गुरूने सांगितले तेवढे करीत नाही. त्यामुळेच आपली सत्कर्मे ही आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता उलट अहमपणा वाढायलाच मदत करतात. म्हणून सद्गुरूने सांगितलेले साधनच आपण प्रामाणिकपणे संशयरहित होऊन करावे. त्याकरता व्यवहार सोडण्याची जरुरी नाही. आपण व्यवहाराला सोडू नये, पण व्यवहारात गुंतू नये. युद्धात सारसाच्या हाती सर्व काही असते. तो लगाम हाती घेऊन जागृतपणे उभा असतो आणि योग्य वाटेल तसे रथ नेऊन उभा करतो. युद्धकर्त्याचे काम फक्त बाण अचूक दिशेला किंवा व्यक्तीवर सोडणे. त्याप्रमाणे आपले सर्व जीवन एकदा सद्गुरूच्या ताब्यात दिल्यावर तो सांगेल त्याप्रमाणे वागणे हेच आपले कर्तव्य ठरते. ज्याने जगाची आस टाकली त्याचे तेज पडणारच हे लक्षात ठेवावे. एकदा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदम हाती येतात, त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच. परमार्थात भगवंताची गरज असते. ही भगवंताची गरज सद्गुरू त्याचे नाम देऊन भागवतात. आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणे आवश्यक आहे. अशा रीतीने नामात अखंड राहिले तर परमार्थ साधतो. भगवंताची गरज भासते, प्रपंचात समाधान मिळते आणि जन्माला आल्याचे सार्थक होते. गुरुवर विश्वास ठेवून चिकाटीने व आवडीने नाम घ्यावे.

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: आप सुन रहे हो रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.

0: अमरत्व।
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानसशक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे, तो मानसशक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे। स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे, तो देह घडवणारा आहे, स्वतःच काही देह नाही। कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही। का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही। मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मासाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती। आता आपण यात अंमळ खोल जाऊया। ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो। आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाशकिरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात, त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं। ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं, पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही। शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात, पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही। मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते, म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते। यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल। समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे, पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेला आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही। पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत। त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला, पण तुमचं मन दुसरीकडे म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही। नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही, पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे। मनाची ही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं। या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही, कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही। अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे। या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते। ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला। पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही। मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे। या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती, पण तो मात्र हे जाणत नव्हता। पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली। यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे। त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कुणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला। सारांश, प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा।

गीताई अध्याय 12वां सगुण निर्गुण भक्ति अथवा भक्ति योग। अर्जुन म्हणाला, असे मिसळले कोणी तुज भक्त उपासिती, कोणी अक्षर अव्यक्त योगिते थोर कोण ते। श्री भगवान म्हणाले, रोवोने मन माझ्यात भजती नित्य जोडिले, श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर माणितो। परी अचिंत्य अव्यक्त सर्वव्यापी खुणे विन, नित्य संशय नित्य निश्चल निर्लिप्त जे अक्षर उपासिती, रोधिते इंद्रिये पूर्ण सर्वत्र समजानुनी, माझ्याकडे चिते येती ज्ञानी विश्वहिती रत। अव्यक्ति गोविति चित्त क्लेश त्यास विशेषची, देहवंतास अव्यक्ति सुखे बोध घडेचिना। परीजे सगळी कर्मे मज अर्पूणी मत्पर, अनन्य भक्ति योगाने भजती चिंतुनी मज। माझ्यात रोविति चित्त त्यास शीघ्रची मी स्वये, संसार सागरातून काढितो मृत्यु मारुणी। मन माझ्यात तू ठेव बुद्धि माझ्यात राख तू, म्हणजे मग निःशंक मीची होशील तू स्वये। जाईल जड माझ्यात चित्तास का करणे स्थिर, तरी अभ्यास योगाने इच्छुनी मज मेळवी। अभ्यास ही नव्हे साध्य तरी मत कर्म आचरी, मिळेल तुझची तुझती सिद्धी मत कर्म ही करुणिया। न घडे हे असे कर्मयोग माझ्यात साधुनी, तरी सर्वची कर्मांचे प्रयत्ने फळ सोडतु। प्रयत्ने लाभते ज्ञान पुढे तन्मयता घडे, मग पूर्ण फल त्याग शीघ्र जो शांती देतसे। कोणाचा न करी द्वेष दया मैत्री वसे मनी, मी माझे न म्हणे सोशी सुख दुःखे क्षमा बळे। सदा संतुष्ट जो योगी संयमी दृढ निश्चयी, अर्पी मज मनो बुद्धी भक्त तो आवडे मज। जो न लोकांस कंटाळे ज्यास कंटाळती न ते, हर्ष शोक भय क्रोध नेने तो आवडे मज। नेने व्यथा उदासीन दक्ष निर्मळ निस्पृह, सोडी आरंभ जो सारे भक्त तो आवडे मज। न उल्हासे न संतापे न मागे न झुरेची जो, बरे वाईट सोडूनी भजे तो आवडे मज। सम देखे सखे वैरी तसे मानापमानही, शीत उष्ण सुखे दुःखे करूनी सम मोकळा। निंदा स्तुती न घे मौनी मिळे ते गोड मानितो, स्थिर बुद्धी निराधार भक्त तो आवडे मज। जे धर्म सार हे नित्य श्रद्धे नेमीची लक्षणी, सेवी

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नॅक ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

0: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नेट ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
3: ग्रामगीता चिंतन भाग 39. या अर्थानेच वंदने महाराज लिहितात, या भागाचे चिंतन करत असताना ग्रामगीता ग्रंथाचे निर्माते वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज मोठ्या गहन अर्थानेच लिहितात, नुसते श्रीमंत सहकार्य देती खर्चुनी लक्षावधी संपत्ती, तरी तेवढ्याने ही भेदवृत्ती जाणार नाही. ओढखोनी श्रमाची प्रतिष्ठा, त्यांनी दावावी कार्य निष्ठा, श्रमणारांच्या निवारावे कष्टा, स्वतः श्रम करून या, सर्वांनी सर्वासी पूरक व्हावे, ऐसे धर्माचे सूत्र बरवे, हे काय तुम्हाशी सांगावे शहाणे जन हो. त्या अभावी बिघडली गावस्थिती, कोणी जनावरा सम राबती, कोणी नाजूक होनी फिरती टोळ भैरव, कोणी म्हणती धनी आम्ही, काय आहे आम्हा कमी, कमाई केली वडिले नामी, घर बसल्याची आमुच्या, हे तयांचे महाअज्ञान, कळली नाही त्यांना खुण, या पुढे जाईल धन जमीन निकष्टिकांची, न करिता कामकाज पावेल कोणा जीवा आराम, सर्व धावतील होऊनी बेफाम निकष्टिका मागे, म्हणून सांगणे उद्योग शिका, पराधीन राहू नका, आपल्या हक्काचा हा पैका गोडी चाखा तयाची, आज निकष्टिकांची चालती उद्या विचारू नका फजिती, म्हणून समजोनी घ्यावी युक्ती उद्योगाची, सर्व तऱ्हेच्या कला कुसरी शिकोनी वागावे शहाण्या परी, पोट भरावयाची उजागरी तेव्हा लाभे, हे जव करीतील शिक्षित जन तेव्हा बंद होतील मजुरांचे वागबाण, नाही तरी ते बेमान ठरवितील आपणा, म्हणतील आम्ही कष्ट करावे तुम्ही आरामात राहावे, सांगता समानतेने ठेवावे कोण म्हणेल पुढारी, सर्वावरी सारखेच प्रेम मग गावाकरिता एकची नेम, सर्वांनी करावेत परिश्रम आपापल्या परीनी, एकाने करावे काम दुसऱ्याने करावा आराम, हे तो आहे हराम देश हिताच्या दृष्टीने, दुनिया आहे कष्टिकांची जो जो कसेल शेती त्यांची, जो काम करील लक्ष्मी तयाची दासी व्हावी नियमाने, ऐशी आहे आजची प्रवृत्ती पाहिजे हेची समाजा प्रती, त्यात तुरांनी तरी खंती काय म्हणून मानावी, विद्वानाने शिक्षिताने महंताने श्रीमंताने कष्ट कराया मुद्दाम लागणे हेची मोठेपणाचे, तेने सर्वास होईल सुकर कामे करतील जन भराभर, लाज जाईल निघोनी पार वैभवाने निर्मिलेली, कामात पडले बुद्धिमान तेने प्रत्यक्षात येईल ज्ञान, शेती भातीची उन्नती पूर्ण विकास होईल देशाचा, एरवी उद्योगा विनजे भोगणे ते मानवासी लाजीरवाने, आळस्यासी खाणे पिणे देणे असे महापाप, श्रमाने अंगी हीनता येते ऐसे बोलती कोणी एकते, समजावे देश घातकी पुरते उपद्रवी पाप भक्षी, आपले करावयाशी काम का वाटावी लाज शरम, उलट गर्व असावा निश्चिम कामाचा आपुले, तेव्हा गरिबी श्रीमंतीचा भेद समाजातून नष्ट व्हावा म्हणून श्रमनिष्ठ होणे हाच आजच्या युगासाठी महत्वाचा उपाय आहे, असं ते ग्रामगीतेत लिहितात. जयास जैशी अभ्यास रीती, मानवेल जैशी कार्य पद्धती, घेऊनी तेची शिक्षण सुमती, यावे पुढती तयाने, कामे सर्वची मूल्यवान त्यांची योग्यता समसमान, श्रीकृष्णे सिद्ध केले उचिष्टे काढून ओढिली ढोरे विठ्ठले, कोणाचीच योग्यता कमी नाही सर्वची कामे आवश्यक ही, म्हणून कामाचा बदला सर्वही सारखा असे सामान्यतः, एक शेतीकामाचा कामगार एक बेलदार, सुतार, लोहार, शिंपी, धोबी, कुंभार, चांभार सारखेची उपयोग, कोणी भंगी काम करी, कोणी वैद्य नाम धरी, कोणी देवालयी सक्रिय पुजारी सारखेची उपयोग, कोणी बुद्धिवंत पुराण सांगे, कोणी चुकलिया लावी मार्गे, जैसी ज्याची योजना निसर्गे, सहजची केली त्या परी, परी सर्वांना सर्वांचा आदर, ऐसा असावा जगाचा व्यवहार, येथे कामात ऊच नीचता कोणे ठरवावी व्यवहारता, प्रत्येक काम महत्वपूर्णता आपल्या स्थानी ठेवीत असे, आहे सर्वांचीच गरज, सर्व काळ सहजासहज एक नसता जग जहाज अपूर्णता दावीत असे, दोर घेऊनी साखडीचा बोझा बांधावा लाकडांचा, एक तुटता तार कडीचा सर्व पडे विस्कटोनी, तैसी आहे कामांची गती, काम असावे सर्वाप्रती, तैसीच जगेल ही क्षिती सारखेपणी, ज्याचा असेल जो जो बाणा तो लावावा देश कारणा, जो असेल ज्या कारी शहाणा तोची पुरवावा तयाने, ज्याशी पुरेल जैशा परी तैसी भरपूर द्यावी सामुग्री, श्रम करावे आपापल्या परी जैसी बडबुद्धी ज्यापाशी, ऐसे गावी कराल काम तेनेच पावेल आत्माराम, लाभेल संतोषाचे निजधाम, नाही तरी संकट नाटळे, अरे उठा उठा श्रीमंतांनो, अधिकाऱ्यांनो, पंडितांनो, सुशिक्षितांनो, साधूजनांनो, हा काली क्रांतीची गावा गावाशी जागवा, भेदभाव हा समड मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे. या भागाचे चिंतन समाप्त करताना वंदने महाराज ग्रामगीतेच्या समन्वयात्मक तत्वाची भूमिका मांडतात. त्यांनी गुरु नानकाची भविष्यवाणीही वाणीचाही विचार केला आहे. भक्ती व प्रार्थना याशिवाय गुरु नानक देवाजवळ समकालीन वास्तवाचीही जाणीव प्रखर होती. त्याचे प्रमाण त्यांनी दिले आहे. कली काती राजो कसाई, धर्म पंख कर उड गया, कूड अमावस सच्च चंद्रमा दिसे नाईक चंडिया. याचा अर्थ असा आहे, कलियुगात काळ सूर्याप्रमाणे तीक्ष्ण असून सत्ताधारी लोक कसाई झाले आहेत. समाजातून धर्म पार उडून गेला असून सर्वत्र अधर्म माजलाय. सत्तारूपी चंद्र लोप पावला म्हणून असत्याची काळी अमावश्या पसरली आहे. सत्ताधारी लोक निरपराध प्रजेवर नरभक्षक सिंहाप्रमाणे तुटून पडत असून त्यांचे अधिकारी त्यांना शिकारी कुत्र्याप्रमाणे मदत करीत आहेत, हे गरिबी श्रीमंतीच्या वर्ग कलहाला कारण आहे. याप्रमाणे ग्रामगीता ग्रंथात वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सकल साधू संतांचे समन्वयात्मक विचाराचं चिंतन मोठ्या सुंदर पद्धतीनं त्यांनी केलं आहे. आणि समन्वयात्मक भूमिकेतूनच वंदने राष्ट्रसंतांनी त्यांचं साहित्य किंवा ग्रामगीता ग्रंथातून समाजाच्या सुखदुःखाची अचूक असे सिद्धांत लिहिले आहेत. ते सिद्धांत समाजातील जाणती माणसं जर अभ्यासतील तर आजही ही परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. श्रमिकाला सन्मान मिळालाच पाहिजे. श्रमिकाच्या श्रमातून निर्माण झालेली संपत्तीच समाजाला सुख देऊ शकते आणि म्हणून सुखाचा खरा मार्ग श्रमिकच समाजाला देत असतात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तांनी म्हटलंय की भगवंताला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर उन्हात घाम गाळणाऱ्या मजुरांना भेटा. अशा पद्धतीचं चिंतन आमच्या भारतीय साधू संतांनी सर्व समावेशक पद्धतीनं त्या त्या कालमानानुसार केलाय. आणि आजवरी संत साधूंनी जगविला देश बोधुनी, पुन्हा ती वेळ दिसत आहे समजुनी, साथ द्या रंका, या पद्धतीने वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आपल्या साहित्यातून, भजन चिंतनातून आणि आजच्या समाजाच्या जाणत्या माणसांना संदेश देतात, संकेत करतात. त्यांनी प्रत्यक्ष पहिल्यांदा हे सगळे प्रयोग आपल्या जीवनामध्ये केलेले आहेत आणि त्यांचेच अनुभव साहित्यातून समाजाच्या समोर मांडले आहेत. अशा पद्धतीने हा भाग याच ठिकाणी आपण समाप्त करू.

0: सारी प्रेमानं नांदा. श्यामच्या गोष्टीस सुरुवात झाली होती. दूर कुत्री भुंकत होती. वडार लोक उतरले होते. त्यांची ती कुत्री होती. सखू मावशी रात्रंदिवस माझ्या आईची शुश्रूषा करीत होती. ती जणू उपजत शुश्रूषा कशी करावी याचं ज्ञान घेऊन आली होती. जन्मजात परिचारिका ती होती. स्वच्छ असं अंथरूण तिनंतलं. स्वतःच्या अंथरुणावरची चादर तिनं आईखाली घातली. उशाला स्वच्छ उशी दिली. खाली राख घालून थुंकी टाकण्यासाठी ती आईजवळ ठेवून दिली. तिच्यावर फळीचा तुकडा झाकण ठेवला. दररोज ती वाटी उशी करीत असे. दोन दिवशी आईचं अंग नीट कडक पाण्यात टावेल भिजवून तो पिळून त्यानं पुसून काढे. तिनं बरोबर थर्मामीटर आणलं होतं. ताप बरोबर पाहिलं. ताप अधिक वाढू लागला तर कोलन वॉटरची पट्टी कपाळावर ठेवी. आईच्या खाली मेन कापडावर कागद घालून त्यावरच आईला व्यास ती सांगे. तो कागद मग ती काढून घेई आणि दुसरा घालून ठेवी. आईची जितकी काळजी घेणं शक्य होतं तितकी ती घेत होती. आईला ती भात देत नसे. तिनं रतिबाचं दूध सुरू केलं. रात्रभर विरजलेलं दूध सकाळी ढवळी. ते गाळून घे नाहीतर त्यात लोणी यावायचं. असं ते अधमूर ताक मावशी आईला द्यायची. येताना तिनं मोसंबी आणली होती. पुरवून पुरवून त्यांचा रसही ती देत असे. साऱ्या जन्मात आईची कधी व्यवस्था नव्हती अशी मावशीनं ठेवली होती. साऱ्या जन्मात हाल झाले पण मरताना मावशीनं हाल होऊ दिले नाहीत. मावशी म्हणजे मूर्तिमंत कळकळ आणि सेवा. अत्यंत निर्लस आणि व्यवस्थित ती मथी सारखी म्याव करते. तिला आज भात नाही का रे घातलास, आईने विचारलं. आईच्या आवडत्या मांजरीचं नाव मथी होतं. मथी दुधनीला कधी तोंड लावत नसे. तिला थेंबर दूध घातलं म्हणजे पुरत असे. मोठी गुणी मांजर. आई आजारीपणात त्या मांजरीचीही चौकशी करीत असे. अक्का तिला भात घातला पण ती नुसतं तोंड लावी. दुधा तुपाचा भात पण तिनं खाल्ला नाही. खाल्ला असेल उंदीर बिंदीर, मावशी म्हणाली. नाहीतर पोटबीट दुखत असेल तिचं. मुक्की बिचारी, बोलता येत नाही, सांगता येत नाही, आई म्हणाली. आईचं दुखणं वाढतच होतं. मोठा भाऊ 4 दिवसाची रजा घेऊन घरी आईला भेटावयास आला होता. रजा मिळत नव्हती. मोठ्या मिनतवारीनं 4 दिवसाची रजा मिळाली. आईला पाहून त्याला भडभडून आलं. आई काय ग तुझी तशा. आई आम्ही तिकडे होतो पण मिळत नव्हता, असं म्हणून रडू लागला. चालायचेच बाळांनो, या देहाला चांगले दिलं काय वाईट दिलं काय, जोपर्यंत देवाला यंत्र चालवायचंय तोपर्यंत तो चालणार. तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुम्ही का तिकडे चैन करता, तू ही दिवसभर काम करतोस. तू 5 रुपये पाठवलेस, मला धन्य वाटलं. तू 19 रुपयातून त्यांना 5 रुपये पाठवलेस. खरंच मुठभर मांस मला चढलं. मुलाकडून आलेली पहिली मनी ऑर्डर म्हणून त्याचा आनंद झाला. हा हा आता मला चिंता नाही. तुम्हाला करणं एवढंच माझं काम. तुम्ही गुढी निघालात, चांगले झालात. तुम्हाला पैसे मिळोत वा न मिळोत, तुमच्याजवळ गुणांची संपत्ती आहे. आता मला काळजी नाही. श्याम तिकडं आहे, त्या पुरुषोत्तमला मावशी तयार करील. एकमेकांना प्रेम द्या, परस्परास विसरू नका. आई जणू निर्वानिरव करत होती. आई आई मी इथंच राहू, तुझ्याजवळ राहू का, काय करायची लवकर. आईची सेवा हातून होत नसेल तर नोकरी कशाला. आई मला नोकरीची हाव नाही, खरोखरच नाही. तुझ्या पायाच्या सेवेपेक्षा वरिष्ठांचे बूट मला पूजन
1: आई तुझे पाय तुझी सेवा यातच माझं कल्याण माझं भाग्य. आई आई तू सांगशील तसं करी. राजीनामा लिहून आणलाय देऊ का पाठून.
0: दादा बोलत होता. आई हळूच म्हणाली, कजू
1: मी इतक्यात मरत नाही, तितकं माझं भाग्य नाही. जिजत जिजत मरणार, फारच अधिक वाटलं तर पुन्हा तुला बोलावून घेईल हो बाळ.
0: दादा परत मुंबई जावयास निघाला. अभागी श्यामप्रमाणे अभागी गजानन निघाला. आईचे हे शेवटचे दर्शन अशी त्याला कल्पना नव्हती. आईच्या पायावर त्यानं डोकं ठेवलं, आईच्या तोंडाजवळ त्यानं आपलं तोंड नेलं. आईनं त्याच्या तोंडावरून डोक्यावरून आपला कृश हात प्रेमानं थपथपलेला हात फिरवला, तो मंगल हात फिरवला. जा बाळ काळजी करू नकोस, असं पत्र लिहा, उगीच काळजी नको त्याला. सारी प्रेमानं नांदा, एकमेकास कधी अंतर देऊ नका.
1: आईनं संदेश दिला, जड अंतःकरणानं दादा गेला, कर्तव्य म्हणून गेला. संसार मोठा कठीण.

0: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
1: नमस्कार, मी मृणालिनी फडणवीस, अकॅडमिक डायरेक्टर, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी. आतापर्यंत आपण साधारणपणे 6 असे अध्याय बघितले ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा फक्त संवादच नाही तर एकमेकांच्या अशा प्रश्नांचे उत्तरांची आणि प्रश्नांची देवाणघेवाण ज्याच्यामध्ये जगाला थक्क सोडून करणारा हा एक विचार आपल्यासमोर आला आहे. पुढे आपण बघूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की हे अर्जुना, अकर्ता अभोक्ता होण्यासाठी प्रथम तू तुझे चित्त संयमित कर. त्यावर अर्जुन म्हणतो की मनाला संयमित करणे तर फारच कठीण आहे. वायू थांबविणे जितके कठीण आहे त्याहूनही अधिक वासनेने अस्थिर झालेले चित्त थांबविणे कठीण आहे. त्यासाठी भगवान श्रीकृष्णाने अभ्यास आणि वैराग्य या दोन साधनेमधील जो भाग सांगितला तो असा आहे. असंशय महाबाहो मनो दुर्निग्रहचलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. श्रीमद भगवद्गीता अध्याय 6 श्लोक 35 याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की हे महाबाहो, मन चंचल आणि आवरण्यातील कठीण आहे यात शंका नाही, परंतु हे कुंतीपुत्र अर्जुन हा अभ्यास आपल्या सोबत आहे, आपण तो करायचा असतो. या अभ्यासाने आणि वैराग्याने जे काही आपण करतो त्याला आपण ताब्यात घेतलं पाहिजे. अभ्यास आणि वैराग्य या दोन साधनेद्वारे चित्तास स्थिर बनविता येते. एखादे उद्दिष्ट गाठण्यासाठी वारंवार केला जाणारा प्रयत्न म्हणजे अभ्यास होय. जर अभ्यासाला अगदी आपण कविताचा पाठ सरखं करण्याचं ठरवलं किंवा ती करायची आहे असं विचारात घेतलं तर ती कविता लक्षात ठेवून वारंवार ती म्हणण्याचा आपण प्रयत्न करतो. त्याप्रमाणे एखादे उद्दिष्ट गाठण्यासाठी त्या दिशेने वारंवार केल्या जाणाऱ्या प्रयत्नाला आपण अभ्यास असे म्हणतो. भगवान श्रीकृष्ण जो विवेक आणि विवेचन आहे त्याच्यामध्ये ही अभ्यासाची साधी संकल्पना सुद्धा गीता मॅनेजमेंट च्या उद्देशाने यासाठी विचार करण्याची बाब आहे. कारण आपण फक्त काहीतरी वाचलं आणि त्याला अभ्यास म्हणतो, पण त्यांच्या मते की याच्यामध्ये वारंवार त्या दिशेने काम करणं, त्याला समजून घेणं, प्रयत्न करणं हा अभ्यास आहे. भगवान श्रीकृष्ण चित्तास स्थिर ठेवण्यासाठी वारंवार अभ्यास करण्यास सांगत आहे. म्हणजे चित्त जर अस्थिर झाले तर परत परत त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न करणे हेच महत्त्वाचे आहे, असंच त्यांचं सांगणं आहे. आपल्या उद्दिष्टावर मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करण्याचा आपला अभ्यास हा चालू असताना ते आपले उद्दिष्ट नाही, तेथे आपले परत परत लक्ष जात आहे. आपले उद्दिष्ट सोडून दुसरीकडे जेव्हा मन जात आहे तेव्हा त्या जाण्यामध्ये आणि जो मार्ग आहे त्या पद्धतीमध्ये आपला दोष आपल्याला आपल्या मनाला सतत हा दाखविला पाहिजे. त्या दोषाचे दर्शन आपल्या मनास सतत घडविले पाहिजे. चित्त अस्थिर होण्यामध्ये जे काही दोष आहेत, चित्त अस्थिर होण्यामधून जे काही अनिष्ट घडणार आहे आणि याची जाणीव वारंवार त्या मनाला करून देणे, तसंच वारंवार हे दोष दर्शन मनाला दाखविणे यालाच वैराग्य म्हटले आहेत. आता बघा, वैराग्याची सुद्धा ही संकल्पना किती महत्त्वाची आहे की आपल्याला स्वतःला पक्क करणं, ज्याला आज आपण सेल्फ मॅनेजमेंट म्हणतो, त्याच्यातला हा भाग बनत आहे किंवा असा बनला पाहिजे. चित्ताची अस्थिरता ही विरोधी वासनामुळे होते. उदाहरणार्थ एखाद्या मुलाला खूप अभ्यास करून परीक्षेत चांगल्यापैकी यश मिळवण्याची इच्छा असेल, पण त्याच्या सोबत सतत TV एक आकर्षण असेल किंवा असंही म्हटलं की ही त्याला सतत वासना होत असेल, तर या दोन्ही गोष्टी विरोधी आहेत. ती विरोधी वासनाच आहे. ही विरोधी वासना नेमकी अभ्यासाच्या वेळी जागी होते आणि ती त्याला अभ्यास करू देत नाही. आपल्याला इष्ट विषयावर चित्ताला केंद्रित करणे आणि केंद्रित करण्याच्या वारंवार ज्या मानसिक प्रयत्न आहे त्याचा विचार करत राहणे याला सुद्धा आपण अभ्यास म्हणतो. पण नुसते एवढेच करून उपयोग नाही, कारण जेव्हा आपण चित्तास आपल्या इष्ट विषयाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा आपले मन परत परत अनिष्ट विषयाकडे धाव घेऊ लागते, असा आपल्या बहुतेकांचा अनुभव आहे. किंबहुना सध्याच्या काळी हा प्रकार खूप जास्त वाढलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे आपणास आपल्या मनास बजावले पाहिजे की असे सतत त्या अनिष्ट विषयाकडे जाणारं जे मन आहे किंवा जाण्याचा जो विषय आहे तर तो हा एक धोका आहे, हा दोष आहे, तो आपल्याच प्रयत्नातील मोठा प्रतिबंधक आहे. जर हा प्रतिबंधक टाळू शकला तर बरं होईल, पण तो टाळू शकला नाही तर तुझे चित्त एकाग्र होणार नाही. अशा प्रकारच्या आपल्या त्या विरोधी वासनेची प्रतिकूलता वारंवार आपल्या मनावर बिंबविता आली पाहिजे. हा प्रयत्नच अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तेव्हाच त्याला आपण सेल्फ मॅनेजमेंट या पद्धतीमध्ये मोडू शकतो. आपल्या उद्दिष्टाच्या आड येणारे विरोधी वासनांचे जे प्रतिबंधक तत्व आहेत त्याची जाणीव वारंवार आपल्याला होता आली पाहिजे, करता आली पाहिजे आणि ती आपण आपल्या मनाला देता आली पाहिजे आणि त्याद्वारे अनिष्ट गोष्टींसाठी उदासीन होणे यालाच आपण वैराग्य म्हटलेले आहे. तर मित्रांनो, हो आपण वैराग्याची ही व्याख्या समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला उद्दिष्टांकडे घेऊन जाणारी जी वासना अनुकूल आहे ती स्थिर करणे, ती मनातून लुप्त होऊ न देणे हा अभ्यास महत्त्वाचा आहे, किंवा यालाच अभ्यास असं आपण म्हणू शकतो. आणि आपल्या उद्देशाच्या आड येणाऱ्या जितक्या काही वासना आहेत, आणखीन असे काही प्रतिबंधक आहेत किंवा अशा प्रकारच्या काही विचारांचा जो सातत्याने मनामध्ये येणारा घोळ आहे त्याच्यावर आपण मात करायला पाहिजे आणि वारंवार आपल्या मनाला तिकडून वळवणे, वेगळ्या दिशेकडे नेणे याला वैराग्य म्हटलेलं आहे. वैराग्याची ही व्याख्या आपण सध्याच्या पिढीसाठी किंवा ज्यांच्या मनामध्ये अस्थिरता कायम असते त्यांनी याचं एक विशिष्टपूर्वक प्रयत्न करणे हे किती निकडीच आहे हे आपल्याला लक्षात येईल. चित्ताला संयमित करण्यासाठी अभ्यास आणि वैराग्य अशी दोन साधने भगवान श्रीकृष्णांनी सांगितली आहेत. भगवान म्हणतात की साधकाने उत्कृष्ट ज्ञानप्राप्तीची इच्छा करून पुन्हा पुन्हा त्या आत्मज्ञानाकडे घेऊन जाणाऱ्या साधनेकडे आपल्या चित्तास वळविले पाहिजे. हा झाला प्रयत्न आणि या प्रयत्नात बाधा आणणाऱ्या या प्रतिकूल वासना ज्या आहेत आणि त्याचे प्रतिकूलत्व जे पुन्हा पुन्हा आपल्याला जाणवतात किंवा आपल्या मनामध्ये येतात त्या वासना आपल्या मनातनं बाहेर काढून टाकल्या पाहिजे. हा झाला वैराग्य, म्हणजे प्रयत्न आणि वैराग्य हा दोन्ही भाग, तसाच अभ्यास आणि वैराग्य या दोन मुख्य साधनेला अनुसरून जर काही आनुषांगिक साधनेने भगवान श्रीकृष्णांनी जी काही आपल्याला माहिती दिली आहे किंवा जी काही आपल्याला साधने सुचवलेली आहे त्याच्यावर विचार करणे हे अत्यंत आवश्यक आहे. आध्यात्मिक जीवन जगणे म्हणजे कसे जगणे, मी अकर्ता अभोक्ता सच्चिदानंद परमात्मा आहे असे ज्ञान मिळवायचे आहे किंवा जो अनंत शक्ती संपन्न परमात्मा आहे त्याचे मी केवळ एक निमित्त आहे आणि त्याने निर्दिष्ट केलेले जे काही कर्म आहेत ते कर्तव्य बुद्धीने करत राहणे हाच माझा जगण्याचा मुख्य प्रयोजन आहे असा एक दृढ निश्चयात्मक विचार करणं तर आवश्यक आहे. नव्हे तर अशी वृत्तीच तयार करणे आणि त्या पद्धतीने जगणे हे आपलं एक कामच आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. या दोन्हीपैकी तुम्हाला कोणताही मार्ग स्वीकारता येतो. या दोन्ही मार्गांचा आपण वारंवार ऐकून विचार करून हे सगळे जे शब्द आहे त्याचा एकूण एक त्याचा उलगडा करून या जीवनाचा जो सार्थकता आहे या जीवनाची जी आपल्याला बाब समजून घ्यायची आहे त्याचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या जगात जी सुखे आहेत ती मला हवी आहेत, ही सुखे मी भोगणार आणि त्यावर माझे स्वामित्व प्रस्थापित करणार ही वासना तर प्रत्येकच व्यक्तीच्या चित्तात असते. म्हणजे जे आता आपण वर सांगितलं सगळे प्रयत्न, त्याच्यानंतर वैराग्य, अभ्यास, पण त्याच्या विरोधात खरं पाहिलं तर ही वासना प्रत्येकाच्या चित्तात दिसते, म्हणून आपल्याला इथे याचा विचार करावा लागतो आहे असं म्हटलं तरी चालेल. असंही म्हणू शकतो की अशी वासना स्वाभाविक जरी असली की मला सगळं हवं आहे, पण ती स्वाभाविक वासना मी अकर्ता मी अभोक्ता आहे याच्या ती निश्चयाच्या आड येणारी ठरते. त्याप्रमाणे सर्व कर्ता आणि भोक्ता हा फक्त परमेश्वर आहे आणि मी केवळ निमित्त मात्र आहो, किंवा असं म्हटलं तर मी फक्त साधन आहो, त्याचे साधन आहो. तो काही कर्म मला करायला सांगतो आहे ते मी कर्तव्य म्हणून करायचे आहे, आणि कर्तव्य म्हणून निर्दिष्ट करत असताना हेच करणं माझं हितावह आहे किंवा माझ्या करण्यातच अशा करण्यामध्येच हित आहे, अशा प्रकाराचा विचार आपल्या मनामध्ये रूढ करणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. याला आपण समर्पणशीलतेचा सुद्धा भाग म्हणू शकतो. परंतु या समर्पणशीलतेच्या आडसुद्धा अनेक सुखाच्या वासना येतात, म्हणून याला अत्यंत बारकाव्याने याचा विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी वारंवार अभ्यास करून आपण अकर्ता उपभोक्ता सच्चिदानंद आहो ही वृत्ती दृढ करीत राहणे, किंवा एक सच्चिदानंद परमात्माच सर्व करता असून तो केवळ त्याने मला एक साधन म्हणून काम करण्यास सांगितलेले आहे ही भावना दृढ करणे फार आवश्यक आहे. ही वृत्ती आपल्या चित्तामध्ये पुन्हा पुन्हा जागी करण्याचा प्रयत्न करीत राहणे, हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून साधकाने आपले आध्यात्मिक जीवन जगावे हा या सगळ्याचा मतितार्थ आहे. मीच करता आहे, मीच भोगता आहे, माझ्या कर्तृत्वाच्या बळावर माझे भोग्य विषय मिळवून त्याचा मी स्वामी होणार अशी वृत्ती अनेक जन्म आपण आपल्या चित्तामध्ये जागी ठेवतो, आणि त्याच्या खोलावरचे संस्कार किंवा अशा वृत्तीमुळे होणारे संस्कार हे आपल्या चित्तामध्ये रुजलेले असतात कित्येक जन्म. हाच सतत आपण अभ्यास करत असतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की अर्जुना तुला आता अशा वृत्तीचा जो स्वरूप आहे त्याला तयार करायचा आहे, म्हणजे ज्याला आजपर्यंत तयार झालेल्या वृत्तीला आपण असं म्हणू की नेमकं त्याच्यात वेगळं काय आहे आणि विलक्षण काय आहे हा विचार आपल्याला करता आला पाहिजे, आणि तो आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. त्या वृत्ती जाग्या करून तुझ्या चित्तास माझ्याकडे वळविणे यामध्ये तुझे कल्याण आहे. हा अर्जुन आणि श्रीकृष्णाचा संवाद आपल्याला सांगतो की ही वृत्ती जागी करणे की मला माझं कर्तव्य करायचं आहे, फळाची चिंता नाही, आणि ते चित्त श्रीकृष्णाकडे वळवणे याच्यातच तुझा कल्याण, म्हणजे अर्जुन रूपी आपण सगळ्यांचं कल्याण त्याच्यामध्ये आहे. प्रतिकूल वृत्ती तुमच्या पूर्व संस्काराला धरून जाग्या होणारच, पण पुन्हा पुन्हा त्या प्रतिकूल वृत्तीमध्ये जे दोष आहेत त्याचे दोष दर्शन जे तुम्हाला होत आहेत त्याचा आपल्याला मात्र विचार करून त्याला दूर करण्याची गरज आहे. आपणास असं म्हणता येईल की आपणच कर्ता आहोत, भोगता आहोत, आणि आपणच भोक्तृवृत्तीचा स्वामी आहोत हा अहंकाराचा आग्रह आहे. परंतु हाच आपल्याला जो अहंकार आहे तो दूर करायचा आहे. जसे पुन्हा पुन्हा त्या मनास बजवायची आहे किंवा आपण बजावत सांगायची आहे की हा अहंकारच मला माझ्या ईश्वर समर्पित बुद्धीला आडकाठी आणणार आहे, म्हणून त्याला दूर करायचं आहे. आपल्याला ईश्वर समर्पित बुद्धीने कर्म करू देण्याकरता जर ते अडथळा असेल तर त्याला ओळखायला पाहिजे. भगवत प्राप्तीसाठी जो अनुकूल दृष्टिकोन आपल्याला घ्यायचा आहे त्याचा आड येणाऱ्या अहंकाराचा आग्रह जो काही असतो त्याचं वारंवार चिंतन करू लागलो आणि त्याच्या चिंतनामधनं त्याला दूर करण्याचा प्रयत्न करू लागलो की त्यालाच आपण वैराग्य म्हणतो. त्यासाठी अभ्यासाद्वारे अनुकूल वृत्ती आपल्या चित्तास कायम जाग्या ठेवल्या पाहिजे. त्या पुन्हा पुन्हा लुप्त होत असतात आणि आपल्या चित्तावरील त्याचा प्रभाव जो आहे तो क्षीण होत असतो, म्हणून त्या अनुकूल वृत्ती आपल्या चित्तात प्रयत्नाने रुजविणे त्याला वाढविणे हा खरा प्रयत्न आहे. त्यासाठी भगवान श्रीकृष्णाने काही आनुषंगिक साधने सांगितली आहे आणि ती आपण आत्मसंयम योग या 6व्या अध्यायामध्ये जे बघतो आहो तोच खरा भगवान श्रीकृष्णाने घेतलेला अनाग्रही जीवन जगण्याचा भाग आहे. आपण पुढे आणखीन याचा संदर्भ पुढच्या विचारांमध्ये बघूया. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद.

कार्यक्रमात आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत.

श्रोतेहो, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सर्व श्रोत्यांना एक निवेदन, एक आवाहन. श्रोतेहो, आजचा कार्यक्रम ऐकल्यानंतर तुम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी आम्हाला छान गमतीदार, मजेदार, लज्जतदार, विनोदी चुटकुले, विनोदी किस्से तुम्ही आम्हाला पाठवा, जेणेकरून पुढच्या कार्यक्रमात तुमच्या पत्रांवर आधारित हा विनोदी कार्यक्रम आम्ही तयार करू. फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, एका पोस्ट कार्डवर तुमचा विनोद आपल्या नावासहित पत्त्यासहित आम्हाला जरूर जरूर पाठवा. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: कार्यक्रम हास्य तरंग, स्वर अनंत एफ एम रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. मित्रांनो, पाठवाल ना पत्र? काय म्हणता, पत्ता पुन्हा एकदा सांगायचा? तर ठीक आहे, पत्ता परत सांगू पण कार्यक्रमाच्या शेवटी. आता मग तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात ते कार्यक्रम लगेच सुरू करूया. पण हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख.

0: भावजी, ओ भावजी, भावजी, तुमचे डोळे काहून लाल झाले? ओ लाल भडक दिसून राहिले, काय झालं?
1: आओ वहिनी, काय सांगू तुम्हाले,
0: काय झालं?
1: मले झोपच नाही राती, राती दीड वाजलो मच्छर मारत बसलो, रातभर तोंडावर ससरीचे। तुमच्या घरी नाहीत का?
0: माझ्या घरी काय सुद्धा काय काय मच्छर आले का भाऊजी? साऱ्यांपेक्षा माझ्या घरी यंदा जास्त मच्छर आहेत बापा।
1: काहून?
0: मेंबर ज्यादा आहेत ना, 18 जणांचा खटला आहे आमचा, त्याले ज्यादा खुराक भेटते म्हणून।
1: या मच्छराच काय करावं ते समजत नाही वहिनी मले।
0: भाऊजी, म्या काय केलं रात्री माहित आहे का? हा, ते गुड नाईट लावला, मच्छर काय लेच आठवत नाही। मच्छर त्या गुड नाईट वर जाऊन बसला आणि मले पाहून हसायला लागला।
1: मच्छर अगरबत्ती लावा,
0: ती लावून पाहिली, मच्छर इतकी आसट हाय की अगरबत्तीच्या धुकटात कुस्त्या खेळतात तरी मरत नाही।
1: पंख्याचा स्पीड फुल करून दे जा।
0: पंख्याले तो काहीच भेत नाही बापा, फिर त्या पंख्यावर जाऊन डावडाव करतात। आपण कसं जत्रीत आगस पायण्यात बसतो तसे ते पंख्यावर जाऊन बसतात।
1: म्हणजे लईच धड झाले म्हणायचे मच्छर?
0: कुत्र्यापेक्षा धड झाले भाऊजी, माणूस जेवाले बसला की ताटापाशी येऊन बसतात, भाकरीवर बसतात, दुधाच्या साईवर बसतात। जुन्या काळातले मच्छर पाया पटला की पळत होते, पण आताचे मच्छर माकोड्यासारख्या पायावर चढतात।
1: माझ्या घरचे मच्छर इतके जिदेल आहेत की वहिनी सांगू तुम्हाले। आपण दुकानावर गेलो की आपल्या मांग येतात, आपण घरी आलो की ते येतात।
0: फवारा मारला नाही का तुमच्या मोहल्ल्यात?
1: मारला होता, पण मच्छर इतके आचाट आहेत की जसा फवाऱ्याचा पंपाचा आवाज आला तसे ते लपून राहतात, आणि फवारा गेला अधिक बाहेर निघतात।
0: सरकार म्हणते मच्छरासाठी गप्पी मासे पाळा, गप्पी मासे पाळा, आता हाय होय।
1: त्यानं काय होते?
0: मासे मच्छराचे अंडे खातात, वाढ होत नाही असं म्हणते।
1: आवो, आमच्या शेजाऱ्यानं तेही करून पाहिलं।
0: मंगो भाऊजी,
1: मच्छर इतके छेत्री आहेत ससरीचे की ज्या हौदात गप्पी मासे टाकले ना आणि त्या हौदात अंडेच देत नाहीत।
0: मग
1: शेवटी तर मच्छर त्या मासुयालेच डसायला लागले ना, मासुयालेच मलेरिया होऊन राहिला साला।
0: म्हणजे असंच म्हणावं लागेल की मासुयालाच मलेरिया होऊन मासुयाच खल्लास व्हायला लागले, नाही का भाऊजी? आपण म्हणतो की मच्छर फक्त रातीच असतील, पण दिवसाही मच्छर असतात लेकाजी, इकडं तिकडं सगळे फिरतात।
1: अरे बाबा वहिनी, काही विचारूच नका, दिवसा घंटाभर आराम करू देत नाही ससरीचे, दिवसभर लोडशेडिंग राहते, काही केल्या माणसाची झोपच होत नाही ना।
0: मच्छरदाणी टांगत जा भाऊजी, मच्छरदाणी टांगत जा।
1: आओ वहिनी, मच्छरदाणी किती टांगाव? निंबाले दोऱ्या बांधू काय? 12 जणांचं खटलं आहे, पुन्हा कोणाले मच्छरदाणी द्या? मच्छरदाणी बांधली तरी ते आपल्या अगोदर जाऊन झोप काढतात। दिवसा त्याची झोप होते आणि राती भोवताल गुंग करतात ना, माणूस पाणी प्याले उठला की पटकन अंदर घुसतात। ते जसं वाटच फायतात की हा खदी पाणी प्याले उठते आणि यक्षप अंदर घुसते की कोणाच्या बापाले बाहेर निघत नाही ना। ते
0: अंगाले लायची कोणती तरी टूब मिळते ना भाऊजी, ते नाही का?
1: वहिनी, म्या ते सारे करून पाहिलं, ट्यूब लावली, गरम हळद लावली, गोमतीर लावलं, आणि पण मच्छर डसल्याशिवाय राहत नाहीत ससरीचे। एक जण म्हणे दाराशी बोर्ड लावा।
0: बोर्ड कशाचा बोर्ड?
1: या घरात मच्छरांना बंदी आहे,
0: मच्छराले वाचता येते काय भाऊजी? लोक उपटत सल्ला देतात बापा।
1: मच्छर मले रात भर डसतात आणि आमच्या हिला म्हणते की तिले एकही मच्छर डसत नाही।
0: कोण मच्छर? काय त्याच्या ओळखीचे आहेत का?
1: अरे ते इतकी सण झोपते की मच्छर डसले तरी तिला ठाऊकच होत नाही ना, फारच झोपिले। डाक आहे तुमची बहीण, डोळे लावल्या बरोबर घोरतील एकाची।
0: मग बरोबर आहे, त्याच्या घोरण्याच्या आवाजाने मच्छर पळत असतील.
1: पण हे गंभीर समस्या झाली ना वहिनी.
0: बरोबर आहे,
1: माणूस थकला या मच्छी राहिले. आता शास्त्रज्ञ याच्यावर इलाज काढायला पाहिजे ना यांनी इलाज.
0: अहो भाऊजी, शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ म्हणतात ना तुम्ही आता. ते म्हणतात म्हण की मच्छराची जात खतमच होणार नाही.
1: मग काय फायदा म्हणाले को तिकडे चंद्रावर यान पाठवता आणि इकडे मच्छर मारता येत नाही तुम्हाला.
0: याच्यावर सरकारनं काहीतरी केलं पाहिजे भाऊजी.
1: आता सरकार काय करीन, सरकारले काय काय करायला होता सगळं काय सरकारने करायचं आहे का. आपण आपलं घर स्वच्छ ठेवा, आपला परिसर स्वच्छ ठेवा, नाल्या व्यवस्थित काढाव. काय सगळी काय सरकारनं खोती घेतली काय हो.
0: बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, एकदम बरोबर.
2: वा वा वा वा वा.

0: मस्त सॉलिड सॉलिड
1: अरे हा तर माझा स्वप्न सोहळा तिकडे चार वर्षांनी भरतो कुंभ मेळा बुच्या घरी साधू संतांचा मेळा

0: सामर्थ्य घेऊन इशी खडू प्रमाद, माय भूमीला बुल्या करू बर्बाद।
1: तळीपूरची ताकद बघायची आहे काय?
2: Hey!

0: बराबर बोलला तुम्ही बुबू भाई, बुबू भाई काल पाहिलं ना काय सॉलिड बनवलं तुम्ही तडीपूर,
1: आमचे स्टुडंट भेटणार काही जण तर पुण्या मुंबईत कार्पोरेटर झालेत, खड्डे बघितलेत आपली शिकवण, आमची पोरं कुठं बी ओळखता येत्यात, रिक्षा टॅक्सीत बसला मीटर फास्ट तडीपूर युनिव्हर्सिटी, भिंतीवर कुत्र्या का तोंडवा झाला तडीपूर युनिव्हर्सिटी, पॉकेट मार चेन चोर तडीपूर युनिव्हर्सिटी, वाळवी सारखी पोखरून टाकलीये मुंबई आपण, तुमची ताकद ओळखून आम्ही थुक्लिअर बॉम्ब तयार केलाय, थुक्लिअर
2: काही ना अणूंच वेड काही ना रेणूंच बुबुला वेड तुमकीच ठुंक लावणार आज.

0: हे बोला वडील, काय पाहिजे?
1: काय गरम?
0: समोसे, भज्जे, आलू बोंडे?
1: आलू बोंडा आण गरम.
0: बसा बसा बसा.
1: अरे तू ह्या डोसक्यावर बसू काय? हा बाकडा पुसा गुजर. कशी गयाटी हवे? खरकट करून ठेवता जिकडे तिकडे. मालक कुठे गेला तो?
0: मालक घासलेट आणाले गेला.
1: टेबल पुसा गुजर. काय कटल्या? काय नाव आहे तू?
0: सूर्या.
1: अंग धुत नसू का रे?
0: थंडी जीवावर येते ना पाटील.
1: तू ह्या अंगातलं बनियन किती दिवसापासून धुतलं नाही बे?
0: नवीन घेतलं, तयापासून धुतलंच नाही पाटील.
1: काऊन रे?
0: टाइमच भेटत नाही.
1: अरे कपडे धुत जा, चांगला पॉश राहत जाय. हॉटेलातले सारेच पोटे कैकटले दिसून राहिले. कसे वंगैले पोटे पाहून गिराईक येईन काय बे तुमच्या हॉटेलात?
0: हा म्हणया, एक आलू मंडला रस्सा मारके.
1: या माशा हाना गुजर. तू या हॉटेलात माल कमी आणि माशा जास्त आहेतले का?
0: हा माशा हाणल्या तरी फिरून येतात ना साहेब.
1: मग वरवर साफसूफ करत जा रोज. कस घयाटे आबे?
0: हा घ्या ना तुमचा आलू बोंडा.
1: हा तर थंडा दिसून राहिला.
0: या टाइमाले थंडच असते.
1: मग तू असा म्हणत होतास बे गरम आहे म्हणून?
0: तसच म्हणा लागते ना. खाऊन ते पा.
1: काय रे भोपई सुत्या, आलू बोंडा कसा दिला बे? याच्यापेक्षा कालचा चांगला होता.
0: कालचाच आहे ना, आज काय आजचे खाडायचेच राहिले.
1: खिराई काले बासे आलू बोंडे धरता का बे पिलांच्या? अजब काम दिसत तू.
0: ताजे आलू बोंडे निघाले, घंटाभर टाइम आहे. थांबता का?
1: मले टाइम नाही.
0: मग खा घ्या गाऊन.
1: अबे हो
0: काय झालं ना?
1: अबे केस अटकलो ना तोंडात.
0: हा केस कुठून आला बाप्पा?
1: या आलू बंड्यात होत, नळ्यात अटकलं. हे हॉटेल हाय की सलूनच दुकान आहे?
0: माया डोसक्याच केस नाही ते.
1: मग तुया मावशीच आहे का बे?
0: दुसरा आलू बंडा घ्या.
1: हे केस गळ्यात अटकलं, याच काय करू?
0: पाणी पे, पाणी
1: आण, पाणी लवकर.
0: हे घ्या.
1: अबे हे पाणी होय की काय होय? याच्या पेक्षा नदीच्या पुराचं पाणी चांगलं राहते का?
0: हा असच पाणी भेटते इकडं.
1: चाल फेक तिकड. कुठून अक्कल सुचली आणि या हॉटेलात आलो? एवढे भयाड बेले आजच पाहिले.
0: पण आलू बोंड्यात माणसाचा केस कुठून आला?
1: अबे कटणीच्या माणसाच नाही, बाईचा आहे. हित भर लांब आहे.
0: पण बाईच केस आलू बोंड्यात कस गेलं?
1: तू ही आ

0: काल फेक तिकडे आळूगोंडा, पोटात केस गेला, चहा घेऊन जा पाटील। ससरीच्या तुले पाहून चहा घ्या वाटत नाही। चहा चांगला असते आमच्या हॉटेलात। काय चहा चांगला ते पाय, मांजरानं दुधात तोंड घातलं, आता त्याच दुधाच्या या गिराईकाले दे जा। वारे वा बस्तरे हो, डबल तुया हॉटेलात काय पाय ठेवणार नाही, चाललो मी। हो पटील तंबाना, आता काय राहिलं? पैसे पैसे पैसे। कायचे पैसे बे?
1: आलू बोंड्याचे।
0: होतळीत देईन ले का? एक तर आलू बोंड्यात केस टाकला आणि वरून पैसे मागता, काही लाज आहे का नाही तुम्हाला?
1: पटील मागून करकट लागलं तुमच्या पायजाम्याले।
0: या हॉटेलचं नाव बदलून बस्तर हॉटेल ठेवा, नाहीतर माचीसची काडी लावून हॉटेल पेटवून द्या। काय दात काढता लेको बस्तरे हो।

0: कानाची टांग।
1: तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव। मित्रांनो, आपल्याला आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला पत्र पाठवण्यासाठी पत्ता सांगणार आहोत। तर पत्ता याप्रमाणे, पेन आणि वही सोबत ठेवा पत्ता लिहून घ्यायला। पत्ता असा आहे, कार्यक्रम हास्य तरंग, स्वरानंद FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा,

0: तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणे सुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा. पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना ए आर परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
2: अच्छा तुम्हाला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

0: श्रोत्यांनो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.
1: श्रोत्यांनो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम वतन का राग.

श्रोते हो, आताच आपण वतन का राग हा कार्यक्रम ऐकलात. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: कृषी संदेश.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, जनावरांपासून आपल्याला दुग्ध उत्पादन घ्यायचं असो किंवा मांसाचं उत्पादन घ्यायचं असो किंवा आदर्शरित्या दुग्ध व्यवसाय करायचा असो, कुक्कुटपालन करायचं असो, शेळी पालन करायचं असो, आपल्याला आहाराच्या बाबतीमध्ये फार दक्षता घ्यावी लागते. तर यापैकी या जनावरांच्या आहारामध्ये संकरित नेपियर गवताची लागवड कशा पद्धतीने होऊ शकते त्याची पायाभूत मूलभूत संकल्पना आपण आज जाणून घेणार आहोत. संकरित नेपियर या चारा पिकाचं यशवंत आणि फुले जयवंत हे सुधारित वाहन आहे. म्हणजे पहिली महत्त्वाची जात यशवंत आणि दुसरी आहे ती फुले जयवंत. तर या पिकाच्या लागवडीला जे आहे उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी लागते. शक्यतो निचरा न होणारी दलदलीची जमीन या पिकासाठी आपण टाळली पाहिजे. संकरित नेपियर गवत हे बहुवार्षिक व भरपूर उत्पन्न देणार असल्यामुळं शेत आपण तनवरही ठेवायला पाहिजे आणि लागवडीपूर्वी उभ्या आडव्या नांगरट करून दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगल्या पद्धतीने आपण तयार करून घ्यायला पाहिजे. शेवटच्या कुळणीच्या वेळी साधारणतः 7 ते 8 टन चांगलं कुजलेलं शेणखत त्याच्यामध्ये मिसळायला पाहिजे. खरीप हंगामात जून ते ऑगस्ट आणि उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात या संकरित नेपियर गवताची लागवड करण्याची आपली शिफारस आहे. या गवताची लागवड थोंबे किंवा थोंब ज्याला म्हणतो मुळासकट येणारे थोंब याच पद्धतीने केली पाहिजे. 3 महिने वाढू दिलेल्या गवताच्या खोडाच्या जमिनीकडील 2/3 भागातील 2 ते 3 गोळे असणाऱ्या कांड्या काढून त्या जर लावल्या तर त्या चांगल्या फुटतात. थोंबे किंवा कांड्या 90 सेंटीमीटर अंतरावरील सऱ्याच्या बगलेत लावाव्यात. सरासरी 2 थोंबातील अंतर 90 बाय 7 सेंटीमीटर ठेवून लागवड जर केली तर आंतर मशागत करणं सुलभ जातं. या संकरित नेपियर गवतासाठी माती परीक्षणाच्या आधारावरच खताची व्यवस्थापन करायला पाहिजे. पण सर्वसाधारणपणे 100 किलो नत्र, 50 किलो स्फूर्द आणि 50 किलो पालाश अशी याची शिफारस आहे. त्यानंतर पीकवाडीचा जोम कायम राखण्यासाठी दर 4 कापण्यानंतर 25 किलो नत्र आपण द्यायला पाहिजे. हे बहुवार्षिक बागायती चारा पीक असल्यामुळं तणाचा उपद्रव होणार नाही याची आपण अतिशय दक्षता घ्यायला पाहिजे. गवताच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात 1 किंवा 2 खुरपण्या देणं आवश्यक आहे आणि त्यानुसार गरजेनुसार खुरपणी अथवा चांदणी खांदणी जी आहे ती आपण आवश्यकतेनुसार करायला पाहिजे. या गवताची कापणी लागवडीपासून 9 ते 10 आठवड्यांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारणतः 15 ते 20 सेंटीमीटर उंचीवर करावी. त्यामुळे फुटवे फुटण्यात चांगली मदत होते. नंतरच्या कापण्या ज्या आहेत त्या पीकवाडीनुसार 6 ते 8 आठवड्यांनी कराव्यात. प्रतिवर्षी 8 ते 9 कापण्याद्वारा 2500 ते 3000 क्विंटल चारा आपल्याला 1 हेक्टरपासून मिळू शकतो. अर्थात या संकरित नेपियर गवताची लागवड करण्यापूर्वी जे या शाखेतील तज्ज्ञ आहेत किंवा कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेचे जे कार्यक्रम सहायक आहेत त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संकरित नेपियरची जी लागवड करा म्हणजे आपल्याला फायदा होऊ शकेल. नमस्कार. कृषी संदेश.

0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM. मी आरजे शुभांगी आणि श्रोते हो आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या कार्यक्रमाला भेट ज्यांनी दिली आहे ते एक असं व्यक्तिमत्व आहे म्हणजे आपण बहुगुणी किंवा बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांना म्हणू शकतो, जे अक्षरातून व्यक्तिमत्व उलगडतात. होय, आपण बोलतोय ते स्वाक्षरी विश्लेषण तज्ज्ञ जे आहेत त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आणि त्यांचे आवड छंद याविषयी सुद्धा. ते एक स्मरणशक्तीचे सम्राट असं म्हणून सुद्धा ज्यांना आपण ओळखतो आणि विस्मय नावाने त्यांचं लिखाण जे आहे ते करत असतात. चांगले साहित्यिक ते आहेत, मराठी हिंदी कवितांचं भरपूर असं नॉलेज त्यांच्याकडे आहे आणि खूप सारं लिखाण ते करत असतात. ते आहेत श्री संजय वामनराव पाटील, जे फेस रिडिंग तर करतातच तसंच हस्ताक्षर आणि स्वाक्षरी तज्ज्ञ सुद्धा आहेत. थोडक्यात सिग्नेचर एक्सपर्ट ज्यांना आपण म्हणू शकतो ते आज आपल्या स्टुडिओत भेटीला आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधूया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, माणूस काय विचार करतो, त्याचा आत्मविश्वास कसा आहे, त्याची भावना, हे सगळं फक्त एका स्वाक्षरीवरून जाणून घेणं हे फारच मोठं दिव्य आहे असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच. तर हे स्किल जे आहे ते सरांकडे आहेच, पण मग स्वाक्षरीवरून स्वभाव ओळखणं यावर खरंच आपला विश्वास बसू शकतो का? ही गोष्टही तितकीच आपण विचार करायला लावणारी आहे. आणि आज आपल्यासोबत असंच या क्षेत्रात पारंगत असलेले तज्ज्ञ आहेत. चला तर मग त्यांच्या ज्ञानाचा लाभ आपण करून घेऊया आणि जाणून घेऊया त्यांचा प्रवास. सर मला सुरुवातीला तुमच्याबद्दल सांगा आणि तुमचं बालपण कुठे गेलं वगैरे त्याबद्दल सुरुवातीला सांगा ना.
1: माझं बालपण आपला जळगाव पासून 25-30 किलोमीटर वर एक गाव आहे धरणगाव तालुक्यामध्ये सातखेडा म्हणून, तिथंच माझा जन्म झाला. आणि चावलखेडा म्हणून तिथं निळकंठेश्वर हायस्कूल शाळा आहे, तिथं 5वी ते 10वी मी शिक्षण घेतलं. आणि शिक्षण 10वीनंतर झाल्यानंतर मी 2 वर्ष अहमदाबादला होतो मावशीकडे आणि 31 मार्च 1998 मी जळगावमध्ये आलो. आणि पुढे मग कामानिमित्तच थांबलो इथं. एक कोरिअर सर्व्हिस होती तिथं मी जॉब केला 51 दिवस. आणि पुढे एक महाराष्ट्र डेअरी म्हणून होती तिथं मिनिमम मी 5 वर्ष वर्किंग केलं, सकाळी दूध वाटप करणे वगैरे. तर सकाळी दूध वाटप मला लवकर उठण्याची सवय झाली आणि दूध वाटप झाल्यानंतर मी ओंकारेश्वर मंदिर होतं आपलं जळगावला जयनगरमध्ये, तिथं मला 10 मिनिटं मी बसायचो फक्त शांततेत, काहीच विचार नव्हता मनामध्ये की आपल्याला काही अभिलाषा नव्हती परमेश्वराकडून, फक्त बसायचो शांत एकांतमध्ये मेडिटेशन करायचो. आणि दुकानावर आल्यावर हिशोब दिल्यावर मी घरी जायचो, पण घरी जाण्याच्या अगोदर मी माझं एका मित्राचं दुकान आहे सलूनचं, त्याच्याकडे मी पेपर वाचन करायचो. पेपरला फ्रंट पेजला जो सुविचार आहे तो कोणाचा आहे, तो व्यक्ती कोण आहे, जगात त्याचं योगदान काय, याच्याबद्दल मला ते छान वाटायचं. की एकदा मी असाच विचार वाचला, त्या विचार असा होता, जर तुम्हाला कोणी मदत केली नाही तर राग नका मानू, त्याचे आभार माना. आणि खाली नाव होतं अल्बर्ट आइन्स्टाईन. मी विचार केला की समोरचा व्यक्ती हा विचार कसा सांगतोय, जर तुम्हाला कोणी मदत केली नाही त्याचा राग नका मानू, त्याचे आभार माना.
0: मनाला पटत नाही ते.
1: हा, तर पण मग ह्या विचारात एक तथ्य लपलं होतं की तुम्ही तुमचं कार्य सोडत नाही, तुम्ही पुढे वर्किंग करता, पण मदत मिळाली तर आपण थांबतो. मग असं रोजचे विचार वाचण्यात मला आवड निर्माण व्हायची. मग एखाद्या व्यक्तीचं नाव नवीन आहे, त्याने शोध काय लावला, काही लोकांचे नाव असे ऐकले की ते विचारात पडलो की अल्बर्ट आइन्स्टाईन कोण आहे, एडिसन कोण आहे, मार्टिन कुपूर कोण आहे, बिल गेट्स कोण आहे, वॉरेन बफे कोण आहे, म्हणजे एक उद्योगपती, एक सायंटिस्ट आहे, एक जगविख्यात बिझनेसमॅन आहे. असं मला वाचण्याची आवड निर्माण झाली आणि त्याच्यातून नवीन नवीन शोधायला लागलो की क्रिकेटचा जन्म कधी झाला, क्रिकेट भारतात कधी आलं, पहिल्यांदा क्रिकेट कोणत्या देशाने कोणत्या देशाविरुद्ध खेळलं, असं चालत होतं ते. पण मला रोज ते माझी रुटीनच होती, वाटप झाली मंदिर, मंदिरातून दुकानात हिशोब दिला, पेपर वाचल्यानंतर म्हणजे मला ते आवड निर्माण.
0: सर्च इंजिन चालूच झालं तुमचं
1: काम मी करतच होतो.
0: अच्छा अच्छा, बरोबर. तर मग सिग्नेचर अनालिसिस किंवा आपण जे म्हणतो ग्राफोलॉजी, तर हे नेमकं काय आहे त्याबद्दल सांगा.
1: एक कोर्स केला होता आम्ही जळगावला सरांच्या, तिथं 2 दिवसाची कार्यशाळा होती ती. त्या कोर्स मध्ये आम्ही पाहिलं की एनालिसिस काय असतं, सिग्नेचरातून व्यक्तिमत्व ओळखता येतात का, कसे आहेत का. ते मराठी हिंदी मध्ये 2 दिवस ते कार्यशाळेमध्ये शिकायला भेटलं आणि तो कोर्स आम्ही करून पाहिला. आणि प्रॅक्टिकल मी काही लोकांच्या गुगलवर सिग्नेचर पाहिल्या, म्हणजे उदाहरणार्थ अल्बर्ट आइन्स्टाईन सरांना तर आपण भेटणार नाही, कारण ते ह्या जगात नाहीत, भेटला आपण भेटू शकत नाही.
0: बरोबर.
1: किंवा अमिताभ बच्चन असेल, महात्मा गांधी असेल, राष्ट्रपती असेल, तर ह्या लोकांचं मी ते पाहायचो आणि अभ्यास करायचो की हे अक्षर असं याच्यातून अजून काय करता येईल का, किंवा याच्यामध्ये काय आहे की समोरच्या अक्षराचा ए अक्षर आहे, दुसऱ्याचा बी ए, पण हा ए मध्ये ह्या ए मध्ये काय फरक आहे,
0: असं
1: अभ्यास मी पुढे सुरू केला आणि करत गेलो आणि प्रॅक्टिकल लोकांचे चेक करतच गेलो. जसे जसे मला मित्रमंडळी भेटले किंवा जळगावतील उद्योगपती असतील, राजकारणी असतील, जिल्ह्याच्या बाहेर जसं जसं मी जात होतो शाळा कॉलेजला, तर मग अनुभव वाढतच गेला आणि शिकतच गेलो अजून नवीन नवीन. त्याच्यात काही व्यक्तिमत्व ज्यांचे अक्षरे ओपन आहेत, काही लोकांचे अक्षरे असे गोल असतात, तर त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे, ओपन आहेत ते कसे आहेत, ज्यांचं स्पष्टपणा दिसतोय, त्यांचा साधेपणा काय आहे, अशा काही बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून समजून येतात, जसं लक्षातच येतं.
0: बरोबर. फेस रिडिंग याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: फेस रिडिंगचा जर पाहिला आपण कसा ओळखायचा, तर हे गोष्ट मी माझ्या डोक्यात आलं भगवान श्रीराम ज्यांचा पहिल्यांदा भेट झाली ती हनुमान सोबत, आणि हनुमान दुसऱ्या रूपात भेटले होते, पण ते हनुमान आहेत असं श्रीरामांनी ओळखलं, तर हनुमान मूळ रूपात आले की बाबा तुम्ही मला कसं ओळखलं, कारण ते परीक्षा पाहायला आले होते सुग्रीवकडे, ते होते की बाबा दोन मनुष्य येत आहेत, मग ते शत्रू तर नाही किंवा मित्र, ते कन्फर्मसाठी त्यांनी रूप बदललं पाहिलं. मग ते डोक्यात कल्पना आली की रामाने फक्त हनुमान बदल नाही, पण जटायूला पहिल्यांदा भेटले असतील, सुग्रीवला भेटले तर त्याने मला मैत्री केली, तर त्या टायमाला मैत्रीची व्याख्या तिथून मला कळली, कारण जेव्हा सुग्रीवला ते भेटले तर सुग्रीवने सांगितलं की तुम्ही मला मदत करा माझं राज्य आणि माझी पत्नीसाठी, तर मी तुम्हाला मदत करेल. तर रामाने मैत्रीची व्याख्या खूप सुंदर सांगितली, मी तुम्हाला मदत करणार, तुम्ही मला मदत करणार, तर ही मैत्रीने हा व्यवहार झाला, मी तुम्हाला मदत करतो, बाकी तुम्ही करा ना करा हा भाग तुमचा, तर मी फक्त मैत्री करतो. तर इथं मैत्रीची व्याख्या कळाली, मग तिथून मी अजून स्टडी करायला लागलो काही लोकांना भेटून, मग कृष्णनीती काय सांगते ते वाचत गेलो, मग ते शिकता शिकता त्याच्यातून कोणाचे अवभाव कसे आहेत, कोणाचं बोलणं कसं आहे, एखाद्या व्यक्तीचं नाक लांब आहे तर दुसऱ्या व्यक्तीचा बी स्वभाव तसा आहे का, थोडासा विरुद्ध आहे, स्माइलिंग मधून दिसतंय की तो मनातून हसतोय का वरवर हसतोय, त्याच्या चालण्यावरून गेसिंग की चालताना प्रभावशाली कसा दिसतो, असे थोडं
0: छान छान. ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. तर तुमच्या या शब्दांवरनं मला एक कोट आठवला आता नुकताच, मैत्री आणि प्रेम यावर आधारित तो आहे, लेने के बदले देना ये तो व्यवहार है व्यापार है, जो देकर भी कुछ ना मांगे वही प्यार है.
1: मला तो अनुभव तिथंच कळला, कारण काही लोक मैत्री करतात तर तिथं व्यवहार आणतात.
0: बरोबर.
1: मैत्रीमध्ये व्यवहार नका आणू, मैत्री मैत्रीच्या जागेवर व्यवहार व्यवहार. ह्या गोष्टी
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपला खानदेश आपली माणसं.
0: तुमची ओळख स्मरण शक्तीचे सम्राट म्हणून सुद्धा आहे, त्याबद्दल सांगा ना.
1: म्हणजे माझ्या लक्षात राहण्याची क्षमता इतरांपेक्षा वेगळी आहे. जेव्हा पेपर मी वाचायचो तर त्याच्यामध्ये मला नाविन्य शोधायचो, मी काही काही सुविचार आहे तर त्या सुविचारमध्ये काय लपले, किंवा एखाद्या व्यक्तीच्या बद्दल माहिती आली, त्या व्यक्तीचं नाव आहे पण तो कुठल्या देशाचा आहे, त्याने काय कार्य केलं, त्याचं योगदान काय आहे, तो पंतप्रधान आहे, राष्ट्रपती, फ्रीडम फायटर आहे, ऍक्टर आहे, क्रिकेटर आहे, जे काही असेल त्या गोष्टीतून मग मी विचार करायचो की हे व्यक्तिमत्व आहे, याच्याबद्दल वाचलं, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या व्यक्तीबद्दल आलं तर ते वाचतच होतो, पण ते मेंदूमध्ये साठत गेलं. XYZ आता मी एकदा असं पेपर वाचलं, त्याच्यात आलं की 6 फेब्रुवारी आहे, सुनील गावस्कर यांनी क्रिकेटमध्ये एंट्री केली 71 मध्ये, आणि हे पहिले व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी कसोटीमध्ये 10,000 रन पूर्ण केले. मग हे लक्षात राहून जायचं. किंवा भारतात पहिला चित्रपट कधी आला, बोलपट हा 14 मार्च 1931 ला आला, त्याच्या पहिले मूक सिनेमा होता, तो मूक सिनेमाचे निर्माते कोण, तो कधी जन्माला आला, 3 मे 1913 आला, लोकांनी वेडासारखं पाहिलं कारण नवीन विचार होता जगासमोर. हे लक्षात राहत गेलं तर ते कायमस्वरूपी राहतच गेलं. किंवा भारतात नोबेल कोणाला मिळाला, कशासाठी मिळाला, त्याचं रिझन काय, रवींद्रनाथ टागोर सरांना 13 नोव्हेंबर 1913 ला मिळाला, रेमन मॅक्सेस पुरस्कार आहे, तुमचे भारतरत्न आहे, असं विविध क्षेत्रातून, असं एकच सब्जेक्ट नव्हता की माझं हे लक्षात राहिलं. तर भारताचे पहिले पंतप्रधान कोण, दुसरे कोण, तिसरे कोण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण, जळगाव जिल्ह्यातला पहिला आमदार कोण, म्हणजे मला घेण्याची माझी जो पावर ती वाढत गेली.
0: ग्रास्पिंग जे आहे ते तुमचं चांगलं आहे आणि ते तुम्ही जपून पण ठेवतात आणि म्हणजे ते फिट ठेवतात आपल्या माइंड मध्ये, त्यामुळे ते सहज सोपं तुम्हाला होतं.
1: असं माझं 10,000 जास्त अंक तोंडी पाठ आहेत तर ते वाढतच जात आहे, डिलीट होत नाही ते माइंड मधून. मी प्रयत्न केला पण ते असा एक सबकॉन्शियस आणि कॉन्शियस दोन मन आहे, तर सबकॉन्शियस आपला खूप स्ट्रॉंग असतो.
3: अच्छा.
1: तर त्याच्यामध्ये साठतच गेलं आणि मला तो वाढतच गेला डाटा. पण ती आवड निर्माण झाली, त्याच्यातून मी कवी झालो. एक कवी संमेलनला मी गेलो आणि पाहिलं की किती लोक सुंदर बोलतायत. मी वरती आवाज दिला परमेश्वराला की मला पण लिहायचं आहे.
3: क्या बात आहे.
1: आणि मी तिथंच माझी पहिली हिंदी कविता लिहिली, ए वक्त थमजा जरा म्हणून.
3: वा, आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल.
1: ए वक्त थमजा जरा ही मेरी पहिली मुलाकात आहे उनसे. ए वक्त सुन जरा, ए वक्त थमजा जरा. भीड़ में बैठे थे वो सामने मेरे, मिलकर भी उनसे मिलना सका है, शिकायत है मुझे कुछ शिकवा कर लूँ जरा.
3: क्या बात है.
1: समझा जरा, ए वक्त सुन जरा, यकीन नहीं होता ये सच है, सपना इस उलझन को सुलझाने दे जरा. ए वक्त समझा जरा.
3: बढ़िया.
1: सुन जरा, जब वो मुझसे बातें करने लगे, आंखों में अपनापन, बातों में दूजापन, और क्या कहता है जान लू जरा. ए वक्त समझा जरा, ए वक्त सुन जरा. हे माझा पहिला प्रवास होता. मोबाईल मध्ये ते थोडस टाइप केलं, इंग्लिश मध्येच लिहिलं आणि मी सांगितलं आयोजकाला की बाबा मला हे असं तुडकं मुडकं लिहिलंय, जमतं का बा. तू म्हणे हिंदी कसं लिहिलं? मग तर लिहिलं.
3: हा,
1: पहिला प्रवास झाला आणि आज भगवान कृपाने माझं 100 जास्त हिंदी कविता आहेत.
3: अरे वा.
1: भगवान कृष्णावर माझं जास्त लिखाण आहे, कारण 4 ओळी मी भगवान कृष्णावर आतापर्यंत 1,000 जास्त आहेत.
3: अच्छा अच्छा.
1: आणि चित्राला गेसिंग करून लिहायला मला खूप आवडतं. ते चित्र असो किंवा काही पाहिलं चित्र, तर त्याच्यात काय लपलेलं आहे ते शोधायला मला आवडतं.
3: उदाहरणादाखल एखादं सांगू शकता आम्हाला?
1: तुम्हाला ती कविता वाचून दाखवली, भगवान कृष्णाने राधे तुझ्या हा कदम रक्ष.
3: श्रोत्यांना ऐकायला आवडेल
1: ना, माझं पाठच आहे सगळं.
3: ते एक तुमचं आहेच ना टॅगलाईन, स्मरण शक्तीचे सम्राट. त्यानिमित्त तो तुमचा वेगळा फायदा तुम्हाला होत असतो.
1: ती कविता तुझ्या हा कदम रखे म्हणजे चित्र होतं, भगवान कृष्णाच्या हातात राधाच्या पाय.
3: अच्छा अच्छा.
1: तर त्याला तो विचार करून मी ती कविता फक्त 7 मिनिटाच्या आत लिहिली. तू जहा कदम रखे ना तेरे दिल में जगा दे, ना तेरी जिंदगी में, तू जहा कदम रखे वो जमी मुझे दे. वहा एक मंदिर बनाओ, तेरी मूर्त उसमें सजाओ, तेरी सजदा करू रोज वो हक मुझे दे.
3: क्या कल्पना है, सुंदर.
1: ना तेरे दिल में जगा दे, ना तेरी जिंदगी में, तू जहा कदम रखे वो जमी मुझे दे. रब को मैंने देखा नहीं बस महसूस किया है, कहीं तू रब तो नहीं वो विश्वास मुझे होने दे. ना तेरे दिल में जगा दे, ना तेरी जिंदगी में, तू जहाँ कदम रखे वो जमी मुझे दे. ते पहिल्यांदा जसं मी गेसिंग केलं, तर जेव्हा मी ते बनवलं आणि त्या ग्रुपला सेंड केलं की बाबा असं लिहिलंय, तर खूप सुंदर वाटलं ते मला आणि शब्द बी छान वाटले. तर कारण तुम्हाला प्रत्येक व्यक्ती लाईक करेल ही अपेक्षा चुकीची, प्रत्येकाला शब्द कळत नाही,
3: त्या भावना कळत नाही.
1: कवी हा लिहितो वाचणारा फक्त शब्द,
3: त्याचा भावार्थ सगळ्यांना समजेल असं नसतच.
1: तर असं आणि मग बाकी 4 ओळी, एक चित्र पाहिलं, दुसरं की त्याच्यावरून काय लिहायचंय, किंवा एखाद्याने तुम्हाला तुमची स्तुती केली, तर स्तुती मनापासून आहे का वरवर आहे. आता एकाने माझ्या बर्थडेला मला सांगितलं की ट्रक भर फुल मुबारक तुम्ही, मग मी म्हणतो तो त्याचा स्वभाव मला माहिती आहे, त्याचा सिग्नेचर मी चेक केला आहे, त्याच्यावर शेर लिहिला. अगर दुआ दिल से तो दो फूल काफी है, तेरे फूलों का बाग मेरे किस काम का.
3: तर
1: माणूस आहे एवढा शक्तिशाली आहे मॅम, फक्त तुम्ही स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा. कारण एव्हरीवन जिनियस, एव्हरीवन,
3: प्रत्येकामध्ये काही ना काही टॅलेंट असू शकतं.
1: काही ना काही निसर्गाने तुम्हाला या धर्तीवर पाठवलंय, तर चूक नाही केली आहे.
3: बरोबर.
1: फक्त तुम्हाला कळलं पाहिजे तुमच्यामध्ये काय, आणि स्वतःशी अगोदर माहिती स्वतःशी करा, नंतर जगाशी करा.
3: करेक्ट.
1: जोपर्यंत तुम्ही स्वतःला नाही ओळखणार, जग तुम्हाला नाही ओळखणार. माझी असंच मला 2-4 दिवसापूर्वी एका लेडीने फोन केला की सर मला जगण्याची इच्छा नाही होत, आता असा प्रॉब्लेम आहे. माझी एक कविता हिम्मत नहार, ती मी तिला बनवली छान आणि त्यांना सेंड केली की हिम्मत नहार, तू कोशिश कर फिर एक बार, हिम्मत नहार, तुझे तुझसे बेहतर कोण जाणत आहे, तू गैरों पे भरोसा करना छोड, तू खुद पर विश्वास करना शिकले, तू हिम्मत ना हार, आने दे तूफान को, कब तक आएगा, तेरे जीत के आगे चकना चूर हो जाएगा.
3: प्रेरणादायी कविता.
1: कुठेतरी तुमच्या शब्दांमध्ये अशी ताकद पाहिजे की नवीन. एक मी आनंद बक्षी सरांची मुलाखत ऐकली होती आणि त्यांच्या मुलाने त्याला प्रश्न केला की सर तुम्हाला 4,000 गाणे लिहिले आणि 4 फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. तर आनंद बक्षी सर म्हणाले की आपल्या घरातल्या मंदिरात जा, तिथे एक चिठ्ठी पडली, ती चिठ्ठी एका मामूली माणसाची, पण ती मी मंदिरात ठेवली. म्हणजे साहित्यिक काय असतो, लेखकाची ताकद काय असते, त्या चिठ्ठीने सांगितलं की ते 4 पुरस्कार, 4,000 गाण्यांपेक्षा 4 पुरस्कारपेक्षा ही चिठ्ठी मला महत्वाची. कारण एका त्या माणसाने चिठ्ठी पाठवली होती, तो आत्महत्येला जात होता.
3: अच्छा.
1: आणि ट्रेनमध्ये सुसाईड करू बघ, आणि तिथं दोस्ती चित्रपटातलं गाणं चालू होतं एका रेडिओला, दोस्ती म्हणून धर्मेंद्र हेमामाली शत्रुघ्न, त्या गाण्याचे बोल चालू होते जेव्हा तो सुसाईड साठी जात होतो. ते बोल होते, गाडी का नाम मत करवत ना. या एवढ्या शब्दाने त्या माणसाने आपल्या जीवनाचा निर्णय बदलला. आणि आनंद बक्षी सरांना पत्र लिहिलं आणि आनंद बक्षी सरांनी ते पत्र मंदिरात ठेवलं आणि त्यांच्या राकेश नावाच्या मुलाला सांगितलं की मला पुरस्कार किती भेटलं ते महत्वाचं नाही, पण हा जो पुरस्कार आहे याची किंमत नाही.
3: नक्कीच नक्कीच किंमतच.
1: काही गोष्टी अशा तुम्ही किती लिहिता ते महत्वाचं नाही, तुमचे काही शब्द माझे खूप मराठी कविता पण खूप आहेत
3: नक्कीच आम्हाला ऐकायला आवडते.
1: तर त्याच्यातून कविता मला खूप छान वाटतं. थोडं बोलायचं होतं म्हणून आपण कोणाला म्हणतो या शब्द, जेव्हा तुमची एखाद्याची बॉन्डिंग असते. आम्ही दुःख प्रत्येकाशी व्यक्त नाही करत माणूस. भगवान कृष्णाचा जवळचा मित्र जरी सुदामा असला तरी भगवान कृष्णाने दुःख फक्त कर्णासोबत व्यक्त केलंय.
3: बरोबर.
1: कारण कर्ण म्हणतो माझ्या आईने जन्म दिला आणि मला गंगेमध्ये सोडून दिलं. पण कृष्ण म्हणतो तुझ्या आईने तुला गंगे सोडलं. माझा मामाचं माझा जन्माचा अगोदर प्लॅनिंग करतो मला मार. तुझ्या दुःखापेक्षा माझं दुःख
3: मोठं.
1: जन्म झाला तर झाला, तसंच माझा बाबा मला भर पाण्यात दुसऱ्या गावाला घेऊन गेला. तिथं गेलं तर गेलं, पण तिथे कर्णाचे राक्षस

0: आनंद आहे, ये बात तुम्ही समजणे होगी. कर्णाला खंत वाटते की आयुष्यात माझं पराक्रम बद्दल इतिहास काही प्रश्न करेल का. तेव्हा त्यांनी 2 मिनिटात त्यांचं मनोगत आणि त्यांचं मनोबल वाढवलं होतं. कारण विशेष हो, तुला जेव्हा आम्ही मारणार आहे त्या टायमाला तुझ्या हातात धनुष्य नाही, तू रथावर नाहीये, हेच तुझं पराक्रम आहे. म्हणजे जेव्हा व्यक्ती विशेष व्यक्तीशी बोलतो किंवा त्याच्यासोबत संवाद साधतो तो आनंद वेगळा असतो. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की थोडं बोलायचं होतं, वेळ आहे का तुझ्याकडे मनमोकळं करायचं होतं, ही कविता पण त्याच्यातूनच आहे.
1: नक्कीच ऐकायला आवडेल.
0: थोडं बोलायचं होतं, वेळ आहे का तुझ्याकडे मन मोकळं करायचं होतं, थोडं बोलायचं होतं, माहित आहे मला तुझी खूप धावपळ, घरकाम नोकरी तरी थोडा वेळ काढशील, आज जरा एकटं वाटत होतं थोडं बोलायचं होतं, एकांत असो का कामात, तू असतो नेहमी आसपास तरी का दूर भासत होतं, थोडं बोलायचं होतं. लास्ट लाईन खूप हार्ट टचिंग आहे. आयुष्याच्या वाटेवर परत भेट होईल का, जर आयुष्याची संध्या झाली तर अंतविधीला येशील का,
1: बात आहे,
0: तुला पाहून नव्याने उभं राहायचं होतं, थोडं बोलायचं होतं. कधीतरी आमची लास्ट भेट राहून जाते, धावपळचं जग आहे, सगळेजण बिझी आहे तिथं. तर जीवनामध्ये जगताना मला वाटतं थोडा वेळ जर दिला आपल्या खास लोकांना तर खूप छान राहील.
1: खरंच खरंच खूप महत्वाचं आहे. सर, तुमची महाराष्ट्राचे गुगल गुरु म्हणून सुद्धा ओळख आहे, त्याबद्दल सांगा ना.
0: माझी एक परीक्षा घेण्यात आली होती की प्रश्न उत्तर, त्यांनी विचारलं हे तुझ्या लक्षात कसं राहतं, हा लाईट आहे, लाईट एडिसनने कधी जन्माला घातला, म्हणजे 31 मार्च 1889 ला पहिल्यांदा लाईट लागला. आमच्या हातात जे आज हे मोबाईल नावाचं यंत्र, 3 एप्रिल 1973 ला पहिल्यांदा मोबाईलवर बोलण्यात आला, पहिला कॉल मार्टिन कुपूर सर. त्यांनी खंत पण व्यक्त केली त्यांच्या मागच्या वाढदिवसाला की इसका आविष्कार करके मैंने गलती तो नहीं की, जिवंत आहेत मार्टिन कुपूर सर. आणि असं माझ्या लक्षात राहायचं, पहिल्यांदा लँडलाईनवर कोण बोललं, हॅलो बोलले, का बोलले, हॅलोच्या मागे कारण काय, आम्ही हॅलोची व्याख्या नमस्कार मध्ये करतो, त्यांचं प्रेमिकाचं होतं, नंतर व्हाईट झाले होते.
1: ओके ओके.
0: असे हजारो, पहिल्यांदा नोबेल भारतात कोणाला दिला, जगामध्ये पहिल्यांदा कोणाला दिला, आणि नोबेल ज्यांच्या नावाने दिला जातं, अल्फ्रेड नोबेलच्या मनात ही संकल्पना कशी आली की त्यांनी जिवंत असताना त्यांची मरणाची बातमी पेपर मध्ये वाचली,
1: बापरे,
0: जिवंत पण
1: हो.
0: तर ते विचारात पडले आज ना उद्या ते होणार, कारण कन्फर्म तिकीट सगळ्यांचे,
1: जायचं सगळ्यांनाच.
0: त्यांनी सांगितलं की माझ्या जाण्यानंतर जगात काही विशेष कार्य करते त्यांना हा पुरस्कार देण्यात यावा. कारण भारतामध्ये नोबेल फक्त 10 लोकांना मॅडम, भारताची लोकसंख्या 1.50 अब्ज, अमेरिकेची लोकसंख्या 30 करोड, अमेरिकेत 370 आसपास नोबेल,
1: खूप मोठा डिफरन्स आहे खरंच.
0: आणि पाहायला गेलं तर असं या गोष्टी लढत गेल्या, तर मग परीक्षा झाली तर मला गुगल ही पदवी मिळाली. मला खूप अजून काही प्रश्न आहेत, पहिला चित्रपट कधी बनला, कोणी बनवला, भारत क्रिकेटमध्ये कधी आलं, पहिला वर्ल्ड कप कोणी जिंकला, बोलपट कधी आलेत, भारतातील सगळ्यात ग्रेट गीतकार कोण, संगीतकार कोण, ग्रेट ऍक्टर कोण, ऍक्ट्रेस कोण, साहित्यिक कोण, भारताचे पहिले पंतप्रधान, असं जनरल
1: अनेक दिग्गजांच्या तुमच्या म्हणजे टोनपाट आहेत, बर्थ डेट सुद्धा,
0: बर्थ डेट पण आणि डेट ऑफ डेट पण, तर बर्थ डेटच नाही डेट ऑफ डेट पण आहेत, मोबाईल नंबर बी मी माझं कोणाला मला कॉल करायचा असला तुम्ही
1: सरळ कॉलिंग नंबर टाइप करून,
0: नाही फक्त इकडे तिकडे तुम्हाला जगात सगळ्यात बेस्ट व्याख्या जर असेल हॅबिटची, तर हॅबिट जर बेस्ट असेल तुमचं कल्याण आहे, म्हणजे त्या गोष्टी. आणि मेडिटेशनातून ह्या गोष्टी मला कळल्या, कारण मी न स्वार्थ नव्हता ध्यान साधना करण्याचे, भगवान शिवजवळ जायचो, बसायचं, आपलं काम करायचं, ते हॅबिट मधून. आणि आता पण मला एकांत आवडतो, मला एकांत प्रिय जे, मला एकांत मधून खूप काही सुचत, मला रोज लिहायला आवडतं, 4 ओळी तरी, 4 ओळी माझ्या असतातच.
1: सुंदर, शब्दांशी खेळायला तुम्हाला आवडतं, तर नक्कीच पुन्हा एकदा तुमची एखादी चांगली कविता ऐकायला आम्हाला आवडेल नक्कीच.
0: प्रेम कविता आहे माझी एक, प्रेम नावाची जो कविता मॅम, ती मला म्हणजे व्हॉट इज मीन बाय लव, आपण खूप लोक तारीफ करतात की असं प्रेम तसं प्रेम, पण जेव्हा मी हे प्रेम नावाची कविता लिहिली, प्रेम म्हणजे नेमकं काय, तर त्या कवितेतून तुम्हाला नक्की त्याची व्याख्या करणार पण आहे, किंवा मोटिवेशनल माझ्या कविता पण आहेत. सगळे विषय मला हाताळायला आवडतात, असं नाही की बाबा मी फक्त एका विषयाला लिमिट आहे असं नाहीये. भगवान कृष्णावर बी माझं खूप काही लिखाण आहे, आणि एक मोठी कविता पण आहे त्यांच्या. तर प्रेम नावाची कविता मी तुम्हाला नक्की बोलतो, आणि त्या कविताची व्याख्या काय ते तुम्हाला नक्कीच कळणार आहे.
1: हो हो.
0: प्रेम, प्रेम हा शब्द नाही, एक सुंदर कल्पना आहे, एका मनाची दुसऱ्या मनाची व्याख्या म्हणजे प्रेम. न बोलता मला कळावं, न सांगता मला समजावं म्हणजे प्रेम. आनंद तिच्या मनात तो मला का होतो हा भास म्हणजे प्रेम. अश्रू तिच्या डोळ्यात मन माझं का भरावं, दुःख तिला वेदना मला का म्हणजे प्रेम.
1: सुंदर.
0: माहित नाही मी कोण तुझ्यासाठी, तरी मनाला तुझी काळजी. हे छोटस असंच
1: अप्रतिम
0: ते लिहायला आवडलं,
1: अगदी निखळ आणि निस्वार्थ प्रेम याच्यातून दिसतंय तुमच्या शब्दांमधन.
0: याच्यात जनरल नॉलेजचा खूप भरणा आहे की जगात पहिल्यांदा पेपर कुठून आला, पहिला फोन कोणी बनवला, लँडलाईनवर पहिल्यांदा कोण बोललं, भारतामध्ये कुठला राजा पहिल्यांदा आला, वास्को द गामा कुठून आले, काय आले, हे जनरल नॉलेजचा

0: खूप भरणं आहे जो माझा तोंडीपाठ
1: तोंडीपाठ आहे.
0: निसर्गाची एक देण आहे, आई वडिलांचा आशीर्वाद आहे. तर ते राहत जगेला त्याला मी काही करू शकत नाही.
1: सर, तुमचं नाव संजय पाटील आहे, पण तुम्ही, मी असं बघितलं की विस्मय नावाने लिखाण करता, याचं काय विशेष आहे असं?
0: मला लोकमत मध्ये मी ड्युटी करायचो, तर मी सिक्युरिटी म्हणून जॉबला होतो, पण 3 वर्ष मला वाचनाची आवड निर्माण झाली. पेपर सगळ्या प्रकारचे यायचे, तर मी, मला शोधायची गरज, तर प्रत्येक पेपर मी असं पाहायचो याच्यात काय नवीन नाही, काय भेटत का. तर मग तिथंच संपादक लोक होते माझे, कुंदन पाटील वगैरे, मिलिंद कुलकर्णी सर होते. तर त्यांनी असंच एकदा असे बसले होते बाहेर, चर्चा केली. मग एक दिवशी 10-12 लोक आले आणि मीटिंग भरवली, आणि त्याने प्रश्न केले खूप, आणि मग मला ऑफिसला बोलवलं, आणि त्या दिवशी मला विस्मयकारक संजय ही पदवी मिळाली.
1: अच्छा.
0: 16-14 मे सोडाला.
1: विस्मय म्हणजे आश्चर्य.
0: विस्मय म्हणजे
1: आश्चर्यकारक, असं त्यांना काय जाणवलं तुमच्यात? ती पदवी मिळण्यामागचं कारण.
0: हा, तर हे कसं आहे, अशक्य आहे. त्यांनी मग त्या काही गोष्टी त्या टायमाला गुगलवरती चेक केल्या.
1: करेक्ट.
0: त्यांनी मला हे विचारलं की भारत स्वतंत्र कधी झाला, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते. एकाने मला प्रश्न केला की भारतातला 1975 पंतप्रधान कुठल्या ब्लेडने दाढी. हे माहिती होतं की त्या टायमाला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. तर किंवा कुठलेही पंतप्रधान होते की ज्यांचे कपडे बाहेर इस्त्रीला जायचे, असं तसं. तर आता ह्या जर वाचनांमध्ये आलं तर लक्षातच होत आहे. किंवा देशाची लोकसंख्या किती आहे, भारतातलं प्रमुख शहर कुठले आहेत, असं सगळ्या गोष्टी मग ते वाचत गेलो तर ते लक्षात राहत होते. म्हणून त्यांनी मुलाखत घेतली आणि विस्मयकारक ही पदवी त्या दिवशी भेटली, पूर्ण पेज माझ्या नावाने. आणि मी कविता लिहायचो, तर पहिली कविता मी अशी संजय पाटील नावाने लिहिली, पण माझी कविता चोरीला गेली दुसऱ्याने ती. तर मी त्या दिवसापासून मी विस्मय नावाने लिखायला सुरुवात, आपल्याला जे नाव मिळालं. आणि मला छान वाटलं की आता हे जो नाव आहे तेच बेटर आहे.
1: आणि खरंच विस्मयकारीच आहे, एवढं मोठं सगळं माइंड मध्ये ठेवून ते जपून ठेवणं आणि आठवणीत ठेवणं खरंच कठीण काम आहे. तुम्ही जे करता विस्मयकारी कामच आहे. सर, तुम्ही या व्यतिरिक्त तुमचे अजून कुठले छंद आहेत?
0: मला आता गीत लिहिण्यासाठी चालू आहे. माझा एक मित्र आहे, त्यांनी माझ्या कविता सगळ्या वाचल्या, तर ते म्हणाले सर तुम्ही गीत लिहा अहिराणीमध्ये. कारण अहिराणी मला म्हणजे बोलायला अवघड वाटते थोडी, चालू आहे माझं. आणि त्यांनी मला लव्ह सॉन्ग दिलंय ऑफर, की अशी अशी सिच्युएशन आहे आणि असं आहे. तर मराठीत मी लिहून काढलं एक, पण अहिराणीमध्ये मी लिहायला वाटतं. आणि हिंदीमध्ये बी माझा ट्राय चालू आहे. आता मराठीचे 2 व्यक्तींना मी मुंबईला जाऊन भेटून येणार आहे. त्यांचा मला परवाच फोन आला की सर जर तुम्ही आले तर ह्या दिवसाला या, कारण वेळ नाही राहत समोर आल्याला. त्यांना पहिले मी फोनवर करून घेतलं, महिन्यापासून 3 महिन्यापासून माझं त्यांच्याशी बोलणं चालू आहे. पण ते म्हणे वेळ आल्यावर मी तुम्हाला बोलतो. तर मला वाटतं की संवाद लिखाणावर मी माझं सिच्युएशन पाहिली का, त्या सिच्युएशनला काय लिहायचं. आता मला एकाने एक फोटो दाखवला असा की हा फोटो काय म्हणतोय हे लिहा. तर मी मला सेकंड घेतला आणि मी त्या फोटोवरून लिहिण्यासाठी. आणि ते जाणकार होते, ते म्हणे सर हे कसं सुचलं. म्हणतं सातत्यामधून खूप काही होत की भगवान कृष्णाने अर्जुनाची भूमिका, कर्णाची भूमिका आणि सुदामाची भूमिका बद्दल बोलला की अर्जुन से मेरा नाता कुछ और है, सुदामा से मेरा बंधन कुछ और है, पर तुम सामने हो तो बात कुछ और होगी. म्हणजे जेव्हा तू माझ्या माझ्या समोर होगा तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी राहील. जेव्हा सोबत होते, लास्ट टायमिंगची सिच्युएशन आहे ती, कर्णाचा एंडिंग तो संवाद जो आहे तो मुखपट काय सांगतोय हे मला ओळखण्याचं ओळखायचं होतं. की तेव्हा कृष्ण म्हणतात त्याला की अर्जुन से मेरा नाता कुछ और है, सुदामा से बंधन कुछ और है, पर जब बात तुम्हारी होगी तो मेरी आंखें नम होगी. की जेव्हा तुझं काही होईल तर त्या टायमाला माझ्या डोळ्यात पाणी. तर म्हणजे मला ते गेसिंग करायला आवडतं. आणि जेव्हा तुम्ही एकांतात असता तर तो भाग तुम्हाला स्वतःला ओळखण्यासाठी खूप
1: महत्वाचा असतो. बरोबर.
0: तुमचा मेंदू एवढा स्ट्रॉंग आहे मॅम सर्वांचा. आम्हाला 1400 ग्रॅम दिलाय परमेश्वराने, पण तो एवढा ताकदवान आहे की मज्जातंतूंचं सिस्टीम जर तुम्ही मोजलं तर ज्यांनी त्याच्याबद्दल विश्लेषण मांडलं विलियम जेम्स सरांनी की एक मज्जातंतू मोजायला जर 1 सेकंद घेतला तरी संपूर्ण मज्जातंतू मोजायला 3171 वर्षाचा कालावधी लागू शकतो. आमचं आयुष्य 70 वर्षाचं नाही आहे. आणि आता म्हातार होण्याची वाट पण पाहण्याची गरज नाही, कारण शॉर्टकट खूप निघाले. म्हणून जिंदगी मे जो जीना आहे हो जिलो, जो करना आहे हो करलो,
1: कल होना हो.
0: तुमच्या चेहऱ्याने मी हसू ठेवा. तुम्ही कोणालाही भेटा, शत्रूला भेटा, मित्राला भेटा, त्याला प्रश्न पडला पाहिजे. कृष्ण ती खूप खूप सांगते. कृष्ण नेहमी म्हणतो एकदा असं जरासन नावाचा एक मोठा दैत्य होऊन गेलाय. म्हणजे कंस यांचे सासरे, त्यांनी काल येवन नावाच्या राक्षसाला बोलवलं की मला 17 वेळा हरवलं कृष्णाने, पण तू चिरंजीवी आहे तर तू त्याच्यावर मात करू शकतो. पण जरा काल येवन म्हणतो की मी कृष्णाला कसं ओळखणार, तर जरासन शत्रूबद्दल म्हणतो की ज्याचा चेहरा स्मित हास्य आणि नेहमी हास्य दिसेल, कंडिशन सिच्युएशन काही असो, तो कृष्ण.
1: सुंदर.
0: मी मला ते खूप काही वाटतं कृष्णाबद्दल माझं प्रेम आहे. मी मेडिटेशन करतो भगवान शिव बद्दल, कारण मेडिटेशनला त्यांना तोंड नाही, हेड ऑफ डिपार्टमेंट आहे.
2: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: सांगा ना, तुमचा जे हा अभ्यास आहे, हे क्षेत्र आहे, याचा तुम्ही स्टुडंटच्या करिअर काउन्सिलिंग साठी उपयोग करू शकता का?
0: मी शाळा कॉलेजला व्याख्यानच करतोय. आतापर्यंत मी शाळा कॉलेज पोलीस स्टेशन सेंटर जेल ज्येष्ठ नागरिक महिला मंच अशा विविध ठिकाणी मी बोललोय. मला एक शिक्षण रत्न राष्ट्रीय पुरस्कार झालाय, शिक्षण राज्यस्तरीय झालाय, जिल्हास्तरीयवर विशेष झालेला आहे. आणि तिथं त्या हा विषय असतो की आपण स्टडी करतो किंवा काही गोष्टी आपण पाठांतर केल्या तर 72 तासानंतर ते डिलीट होऊन जातं. पण मग असं काय पाहिजे की ते कायमस्वरूपी राहील?
1: तेच माझा पुढचा प्रश्न तोच होता तुम्हाला, की असं काय आपण काय एफर्ट्स घेतले पाहिजे त्याच्यासाठी?
0: तर विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा आपल्यासाठी, कारण माणूस पण हा आयुष्य विद्यार्थी असतो, पुन्हा रिपीट अँड रिपीट केलं 48 तासानंतर 72 तास तुम्ही पुन्हा त्या सब्जेक्टला छेडा, म्हणजे ते
1: ओके रिव्हिजन
0: मध्ये राहील. आम्ही काय करतो, आम्ही पाठांतर केलं 2 दिवस गेले, 3 दिवस, पण तिसऱ्या दिवसा दिवशी आमच्या माइंड मध्ये ते येत नाही, कारण विचारांचं चालूच राहतो. आमचं
1: रिव्हिज्युलाइज केलं पाहिजे ते सगळं,
0: त्या गोष्टी जर तुम्ही परत केल्या. आता स्पेलिंग लहान मुलं पाठांतर करतात, छोटं स्पेलिंग राहिलं तर लक्षात राहतं, 3 अक्षरी 4 अक्षरी 5 अक्षरी, पण 11 अक्षरी राहिलं तर त्याला वेळ लागतो ते पाठांतराला. पाढे असतील किंवा तुम्हाला मोबाईल नंबर असेल किंवा काही असेल, तर एकदा पाठ केलं तर आपण म्हणतो पाठ झालं, पण कालांतराने वेळ गेला का ते पुसलं जातं मेंदूतून. 72 तासानंतर तुमचं असं विज्ञानाचं गणित आहे, पण काही गोष्टीला आपण पुन्हा रिपीट केलं तर मला वाटतं ते लक्षात राहण्यास मदत होईल. किंवा मला डॉक्टरांनी प्रश्न केले की तू खातो पितो काय, तो म्हणतो काही नाही, साधारण आपलं फॅमिली जे येते. पण याचं रिझन एकच मला पण कळत नाही की लक्षात एवढं का राहिलं किंवा काय विशेष असेल, पण माझी आई भगवान शिवची मोठी साधक आहे.
1: बर,
0: तर कुठेतरी मला वाटतं की परमेश्वराने तिला न देताना ते मला दिलं असं.
1: छानच. तर संबंध समजून घेताना याचा या गोष्टीचा फायदा होतो का?
0: होतो ना मॅम. अपने पराये परात पता चल जाता है.
1: वाह वाह, छानच.
0: कब तक है म्हणून एक 4 ओळी मिली लई, कब तक साथ हो तुम श्यामोने तक या सास रुकने तक.
1: सुंदर.
0: आणि हे मोठ्या कवित्रीने मला हे टॉपिक म्हणजे एकच शब्द दिला होता, ते लिहित होत्या खूप मोठ्या प्राध्यापक पण आहेत त्या, आणि मी सेकंदात ते 2 ओळी लिहून पाठवून दिल्या त्यांना. कब तक साथ हो तुम श्यामोने तक या सास रुकने तक.
1: जाता जाता एखादी कविता नक्कीच ऐकायला आवडेल तुमची स्वतःची आवडलेली. हे लिखाणारे माझ्या हातून कसं झालं वाटायला लावणार?
0: सगळ्या बेस्ट आहे, पण मला मी वेदना पण खूप सुंदर लिहिली. हिंदीमध्ये चला बाबा ना देंगे म्हणून एक आहे, किंवा वेदना मराठीमध्ये पण आहे, पण मला वाटतं गोड हा गोड व्हावा. आम्ही प्रेमासाठी आलोय, प्रेम करा, नफरत करू नका. नफरत कोणी करत असेल तर तो त्याच्या जोड राहू द्या, तुम्ही तुमचा मार्ग बदला. आयुष्यात आलेला प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकवण देऊन जातो, फक्त फरक एवढा आहे की तो व्यक्ती कसा आहे.
1: बरोबर, खरं.
0: मग ते तुमच्याकडे. तर एक सुंदर कविता आपण शिकवा तुमसे नाही, मला खूप छान वाटते माझी.
1: बर,
0: शिकवा तुमसे नहीं शिकायत रब से, तुम मेरी किस्मत तो नहीं मेरे दिल में तेरे सिवा कोई और नहीं. शिकवा तुमसे नहीं शिकायत रब से, चाहा है तुझे हद से भी ज्यादा, चाहूंगा तुझे उम्र भर. जिस दिन कभी याद ना करूं समझना मैं नहीं हूं धरती पर, ये गिला मौत से नहीं. शिकवा तुमसे नहीं शिकायत रब से, तुम मेरी किस्मत तो नहीं मेरे दिल में तेरे सिवा कोई और नहीं. मन में बसा है तुझे विश्वास की तरह, पूजा है तुझे मुहूर्त की तरह, ये सर तेरे आगे झुकता है. क्यों झुकता है सवाल तुमसे. शिकवा तुमसे नहीं शिकायत रब से, तुम मेरी किस्मत तो नहीं मेरे दिल में तेरे सिवा कोई और नहीं.
1: शब्द सौंदर्य खूप छान आहे तुमच्याकडे. तर आपल्यासोबत होते श्री संजय वामनराव पाटील. आता तुम्ही त्यांना ऐकलंच आहे. शब्दांच्या पलीकडचं आणि रेषांच्या आतलं जग आज आपण उलगडून पाहिलं. नक्की श्रोते हो, स्वाक्षरी केवळ ओळख नसते तर ती आपली एक अंतःप्रेरणा असते, मनस्थिती असते आणि आपलं आत्मभान सुद्धा असू शकतं. तर हे आज आपल्याला आजच्या या संवादातून स्पष्ट झालेलंच आहे. आपण निखळ हा संवाद ऐकलेला आहे आणि धन्यवाद देते मी सरांचे की या ठिकाणी ते आलेत आणि आपला वेळ दिला आणि आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनातून बरेच जीवनाबद्दलचे धडे मिळालेत. नक्की श्रोते हो, तुम्ही सुद्धा या ज्ञानाचा वापर करून घ्या. आजपासून जेव्हा तुम्ही एखाद्याची स्वाक्षरी बघाल तेव्हा त्यातही एक जग असू शकतं याचं भान नक्कीच आपण ठेवू शकतो, हो ना? तर धन्यवाद सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आभारी आहे.
0: मी पण तुमचे आभार व्यक्त करतो, आपण मला बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली.
1: धन्यवाद.
3: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मन भावन 90.8 FM. 8 FM ऑलवेज हार्ट टच।
4: रसिक श्रोते हो नमस्कार, आजच्या आपल्या कार्यक्रमात मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, आज आपण बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा नवा भाग ऐकणार आहोत। इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट ऐकत असताना लेखिका हिंदकन्या छात्रालयातील काही आठवणी सांगतायत। झाडावरून प्राजक्त जसा उभवतो पण त्याचा आवाज होत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याला इजा पोहोचत नाही। मैत्रिणींनो, या आत्मकथनाच्या लेखिका यांचंही आयुष्य काहीसं असंच होतं। अश्रूंनी डोळे डबडबायचे, मनाला अनंत वेदना होत, पण अंतरीचं दुःख सांगणार तरी कुणाला। खरं तर आपण ऐकत असलेल्या आजपर्यंतच्या लेखिकेच्या आयुष्यातील अशाही बिकट परिस्थितीत त्यांचं नशीबच बलवत्तर होतं म्हणायचं। कारण दुःख जरी असलं तरी पोरकं म्हणून जगताना आयुष्यात जी काही चांगली माणसं भेटलीत, मोठमोठ्या साहित्यिक, लेखक, स्वातंत्र्य सेनानी आणि अशा अनेक महान विभूतींचे संस्कार, त्यांचे आशीर्वाद लेखिकेला मिळाले। आणि या सर्वांच्या आशीर्वादाची शिदोरी पुरवत पुरवतच आपल्या आयुष्यात कुठेही त्या डगमगल्या नाहीत। मागील शनिवारी 8 भागामध्ये दिवाळीच्या फराळातील छात्रालयातील आजींनी चोरून दिलेल्या अनारशांची आणि त्यामुळे लेखिकेची कशी फजिती झाली हे आपण ऐकलं। आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा नवा भाग।
5: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट। मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट। लेखन इंदुमती जोंधळे। वाचन स्वर सीमा मोघे। निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे। बिनपटाची चौकट।
6: 1964-65 साल, कोल्हापूरच्या हिंदकन्या छात्रालयातल्या मोठ्या आवारात 70-75 मुली सायंकाळच्या प्रार्थनेला बसलेल्या आहेत आणि समोरच्याच व्हरांड्यात तीर्थरूप दादा धर्माधिकारी, मामा क्षीरसागर, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, बाबा रेडीकर आणि आचार्य भागवत, प्रभाकर पंत कोरगावकरांच्या या धर्मादाय संस्थेत एकत्रित जमलेले। गीतेतला अध्याय म्हणजे स्थितप्रज्ञाची लक्षणं म्हणून संपली। मामांनी त्यांच्या खड्या पण गोड आवाजात एक सुंदर भजन सांगितलं। आम्ही मुलींनी ते म्हटलं आणि शेवटी प्रार्थना संपली। वर व्हरांड्यात बसलेली सगळीच वयोवृद्ध मंडळी मी एकेकाला न्याहाळत होते। मामा आणि बाबांची लांब लांब दाढी जटा, अण्णांचे घारे निळे डोळे, त्यांच्याकडे पाहिल्यावर कुणालाही प्रथम दर्शनी थोडी भीतीच वाटायची। नंतर आचार्य भागवत, ते तर डोळेच फिरवायचे, त्यांची खूप खूप भीती वाटायची। राहता राहिले दादा धर्माधिकारी, त्यांची काही दाढी वगैरे नव्हती, अगदी सर्वसामान्यांसारखे पण करारी मुद्रा। एकूण काय तर सगळ्या म्हाताऱ्या मंडळींकडे आम्ही मुली त्रयस्थासारख्या पाहत राहिलो। मामा लहान मुलांना खूप छान गोष्टी सांगायचे हे आम्हाला माहिती होतं, म्हणून मी मामांना उठून विचारलं, मामा आम्हाला एखादी छान गोष्ट सांगता? तेव्हा अण्णा म्हणाले, मामा तुम्हाला नंतर गोष्ट सांगतील, आधी तुम्हा सर्वांनी एकेकीनं आपापली नावं सांगा, कोणत्या वर्गात शिकतात वगैरे माहिती द्या। त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी प्रत्येकीची ओळख त्यांना करून दिली। त्यावेळी मी 5वीच्या वर्गात शिकत होते, साधारण 10-12 वर्षांची असे। हीच माझी आणि अण्णांची पहिली ओळख। अण्णा या संस्थेचे अध्यक्ष, त्यामुळे ते वर्षातून 1-2 तरी यायचेच। कैलासवासी प्रभाकर पंत कोरगावकर हे वरील मंडळींमधलेच, त्यामुळे सगळीच समाजवादी सर्वोदय मंडळी हिंदकन्यामध्ये यायची। जेव्हा जेव्हा अण्णा येत असत तेव्हा तेव्हा त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळत गेली। दरवर्षी साधारण एप्रिल मे मध्ये यायचे। वर्धा नागपूरच्या तुलनेत कोल्हापूर हे अतिशय थंड ठिकाण, म्हणून विश्रांतीलाच अण्णा तिथे यायचे। त्यावेळी आम्ही काही मोजक्या मुली तिथं असू, अण्णांच्या बरोबरही कोणी एखादी व्यक्ती असे। अण्णांची जसजशी ओळख होत गेली तशी तशी अण्णांबद्दल प्रथमदर्शनी वाटणारी भीती निघून गेली. आणि उलट उलट अण्णांचा मुक्काम तिथून हलणार हे कळलं की मला मला खूप खूप वाईट वाटायचं. अण्णा म्हणायचे, तू अजून थोडी मोठी हो म्हणजे मी तुला सुद्धा बरोबर नेईन. 1970-71 मध्ये SSC म्हणजे 11वीची परीक्षा मी प्रथम श्रेणीत पास झाल्याबरोबर अण्णांनी मला पत्र पाठवून वर्ध्याला बोलवून घेतलं. छात्रालयात आले होते. त्यावेळी तिथले संचालक श्री गजाननराव गायकवाड, आम्हा मुलींचे काका, त्यांनी माझ्याबद्दलची सगळी माहिती अण्णांना दिली होती. त्यामुळेच SSC नंतरची सगळी शिक्षणाची जबाबदारी अण्णांनी उचलली आणि अण्णांच्या सहवासात मी आता अधिक काळ राहू लागले. अण्णांचा सतत अव्याहत प्रवास सुरू असे. प्रवासात ते कधीच थकत नसत आणि मुक्कामी पोचल्याबरोबर लगेच कामी लागून एक एक काम हातावेगळं करत. हजारो कार्यकर्ते मार्गदर्शन घ्यायला, विचारायला, आपापल्या वैयक्तिक अडचणी घेऊन येत. त्या सर्वांना अगदी शांततेनं नीट समजावून सांगत, योग्य मार्ग दाखवून देत. अण्णा कित्येक संस्थांचं काम पाहत, कुठे विश्वस्त म्हणून तर कुठे अध्यक्ष तर कुठे काय आणि कुठे काय. या सगळ्या कामातून त्यांचं वाचन, मनन, चिंतन कधी कमी झालं नाही. रात्री झोप येईपर्यंत ते नवीन नवीन प्रश्नांचं चिंतन मनन करून एखाद्या दुर्धर प्रश्नाचं प्रत्यक्षात रचनात्मक कार्यात रूपांतर करत. त्यांना विशेष आवड होती ती शेतीची. थोड्या जागेत जास्तीत जास्त चांगलं पीक काढणं आणि तेही अतिशय कमी खर्चात, कमी श्रमात, याबद्दल अखंड त्यांचे प्रयोग चालू असत. अण्णा कधी कधी खूप मूडमध्ये यायचे. मग आम्ही रात्री 12-12 वाजेपर्यंत गप्पा मारायचो. अण्णा स्वतः सांगायचे, मी फक्त ऐकण्याचं काम करायची, निव्वळ श्रोता. कधी स्वातंत्र्याच्या एक एक चित्त थरार कथा, त्यांचे अनुभव ऐकून कधी कधी अक्षरशः ठसा ठसा रडत असायची मी. असाच एक अनुभव 1942-44 स्वातंत्र्य चळवळीचा काळ. अण्णा भूमिगत होते. भूमिगत राहून बरेच काही उद्योग करायचे. त्यातलाच तो हातबॉम्ब बनवण्याचा. त्यात ते कसे सापडले इंग्रजांना कळल्यावर त्यांचा पाठलाग सुरू झाला. अण्णा तेव्हा तरुण होते, रक्त सळसळत होत. लपत छपत त्यांचा इंग्रजांना चुकवायचा प्रयत्न चालू होता. त्यांनी धावती ते कशी पकडली आणि त्यांना वाटलं चला सुटलो. पण कस काय, तिथंही दुर्दैव त्यांच्या समोरच उभं होत. समोरच इंग्रज अधिकारी. पण पुन्हा त्यांनी धावत्या रेल्वेतून उडी मारली आणि काय, पाय रेल्वेच्या एका फटीत अडकला. सगळा देह खाली खासत खासत 1-2 मैल फरफटत गेला. संपूर्ण पाठ सोलून निघालेली, रक्तबंबाळ झालेली. आजपर्यंत त्यांच्या पाठीवर त्या उभ्या खुणा होत्या. जेव्हा जेव्हा मी त्यांच्या पाठीला तेल लावी, मालिश करी, तेव्हा तेव्हा ती आठवण व्हायची आणि अंगावर अगदी शहारे यायचे. अण्णा म्हणत, मी तरुण असताना परित्यक्ता मुलीशी लग्न करण्याची माझी खूप इच्छा होती. पण तेव्हा ती संधी चालून कधी आलीच नाही आणि आम्ही तसा प्रयत्न कधी केलाच नाही. चला, झालं ते बरं झालं असं म्हणायचे. आणि त्यांच्या चेहऱ्यावर त्यावेळी एक वेगळंच समाधान दिसायचं. अण्णांना व्यायाम, पोहणं, फिरणं खूप आवडायचं. 70-75 वयात सुद्धा ते सगळ्या प्रकारची आसनं, प्राणायाम करत असत. त्यामुळे आतापर्यंत त्यांचं शरीर लहान मुलासारखं लवचिक होत. अगदी सहजासहजी विहिरीत व नदीत पोहायला उतरले की एखाद्या तरुणासारखं पाणी कापत जायचे. 2-2 तास पाण्यातून बाहेर यायचे नाहीत. फिरायला त्यांच्याबरोबर जायचं म्हणजे आपलीच परीक्षा होईल. असे झपाझपा पावलं टाकायचे की बरोबरचा माणूस एकतर थकून तरी जायचा किंवा त्याला त्यांच्या बरोबर पळावं तरी लागायचं. दीड दोन मैल ते सहजच चालत जात असत. पावसाळ्याच्या दिवसात त्यांना अस्थम्याचा त्रास अधिक होई. व्यायाम करून आले की दीड फूट रबरी नळीनं छातीतला कफ ते काढायचे. त्या अगोदर एक तांब्याभर कोमट पाणी प्यायचे. मग ती नळी गरम पाण्यात उकळली की ते तोंडातून हळूहळू घशात आत सोडत. थोड्या वेळाने छातीतला कफ त्या नळीद्वारे बाहेर येई. त्याबरोबर प्यालेलं तांब्याभर पाणी सुद्धा येई. त्यानंतर मात्र त्यांना थोडासा थकवा जाणवायचा. मग ते 15-20 मिनिटं शांत शवासन करत पडून राहत. एक का अनेक प्रयोग करायचे ते स्वतःच्या प्रकृतीवर. कधी मोड आलेली नुसती कडधान्यच खातील तर कधी नुसत्या पालेभाज्या, कधी त्यांचा नुसता रस, कधी गव्हाच्या कोवळ्या पानांचाच रस. अतिशय सहनशीलता त्यांच्याजवळ होती. आता 3-4 वर्षात त्यांची तब्येत नेहमी बिघडायची. बहुतेक वेळा ते आजारीच असायचे. शारीरिक वेदना कष्ट त्यांना व्हायचे, पण चेहऱ्यावर उदासीनता दुःख ते मात्र आम्हाला कधीच दिसलं नाही. मी त्यांना वर्ध्याला जाऊन भेटून आले. त्यांना पेसमेकर बसवायचं वगैरे चाललं होतं. त्यावेळी त्यांनी सगळं त्यांच्या प्रकृतीविषयीचा रिपोर्ट महिन्यापूर्वीच मला पाठवला होता. तू आलीस बरं झालं, नाहीतर 2-3 दिवसातच मी नागपूरला जाणारच होतो. तुला मी कळवलं आणि तू इकडं आलीस की अगं, इतक्या धावपळीत येण्याची काही जरुरी नाही. माझी प्रकृती बरी आहे, फारशी काळजी करायचं कारण नाही. हे बघ, सावकाश तुला सुट्ट्या लागल्या की 15-20 दिवस तू माझ्याजवळ राहशील. तुला आणि मला सुद्धा सोबत राहिल्याचं समाधान. अण्णांच्या या पत्रानंतर त्यांची माझी 2 दिवसांनंतर का होईना भेट झाली. आता त्याचं केवढं समाधान वाटत. अण्णा, तुम्हाला भेटले तेव्हा वाटलं सुद्धा नव्हतं की तुम्ही आम्हाला एवढ्या लवकर सोडून जाल म्हणून. खरोखरच अण्णा, खरंच वाटत नाही. तुम्ही आम्हाला तुमच्या हजारो पोरा पोरींना पोरक करून गेलात. पुन्हा तो तुमचा प्रेमळ हात आमच्या पाठीवरून कधीच फिरणार नाही. तुमचं आईचं प्रेम, तुमचे माहेरचे शब्द आम्हाला मिळणार नाही. अण्णा, अण्णा पुरुष असून सुद्धा स्त्रीचं ममत्व दिलं. संन्यासी असूनही संसाराची भूमिका जीवनात अखंड जोपासलीत. कठीण कठोर प्रसंगी पित्याची जबाबदारी पार पाडलीत आणि कित्येकांचे संसार उभे करून दिलेत. अण्णा, अण्णा खरंच खरं वाटत नाही की तुम्ही आम्हाला पोरक करून गेला.
4: श्रोते हो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 9वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वार सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 91.8 FM, ऑलवेज हैड टचिंग।
1: रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे अपना सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतीये। मैत्रिणींनो, आज आपण बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचा 10वा भाग ऐकणार आहोत। नाते रक्ताचे असते, नाते प्रेमाचे असते, रक्ताचे नाते खरं तर तुटतच नसते, पण प्रेमाचे नाते मात्र निरंतर जपायचे असते। श्रोते हो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना लेखिकेला रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाच्या जिव्हाळ्याच्या नात्यांनीच अधिक समृद्ध केलं आणि लेखिकेनंही त्याच पद्धतीनं ही नाती निरंतर जपली, आणि हे सर्वात महत्वाचं। श्रोते हो, या आत्मकथनाच्या 9व्या भागामध्ये लेखिकेला बोर्डिंगमध्ये असताना अनेक प्रेमाची जिव्हाळ्याची नामवंत साहित्यिक लेखक तसेच संस्मरणीय अशा महान व्यक्तिमत्वांचा सहवास लाभला की ज्यामुळे लेखिकेला आपलं आयुष्य अनेक संकट येऊनही सुखानं आनंदानं जगता आलं। आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 10वा भाग।
2: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट, मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट। लेखन इंदुमती जोंधळे। वाचन स्वर सीमा मोघे। निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे। बिनपटाची चौकट।
3: छात्रालयातलं माझं शेवटचं वर्ष होतं, त्यावेळी 11वीला मॅट्रिक होती। आम्ही त्यावर्षी 11वीला 11 जणी होतो। छात्रालयात सगळ्यात मोठी संख्या प्रथमच मॅट्रिकची परीक्षा देणार होती। या अगोदर जास्तीत जास्त 5-6 मुली परीक्षा द्यायला असत, पैकी 2-4 तरी नापास होत, पण आम्ही 11ही जणींनी पक्का निश्चय करून छात्रालयाचा निकाल 100% लावायचा असं ठरवलं होतं। अगदी जीव तोडून अभ्यास करत होतो। नव्या इमारतीच्या आतल्या मोठ्या दरवाजावर मोठं घड्याळ लावलं होतं, त्या घड्याळावर मोठा बल्ब सुद्धा होता। त्या अगोदर छात्रालयाला घड्याळच नव्हतं। या नवीन घड्याळ्याचे टोल सुद्धा पडायचे, त्याचं अप्रूप वाटायचं। त्या अगोदर असलं घड्याळ कधी पाहिलंच नव्हतं ना। छात्रालयाला ते घड्याळ कुणीतरी भेट म्हणून दिलं होतं। आम्हाला वाटायचं आमच्या मॅट्रिकच्या मुलींच्या अभ्यासासाठीच दिलंय म्हणून। खालच्या वर्गातल्या कोणत्याही मुलींना आम्ही त्या घड्याळ्याच्या खाली अभ्यासाला बसू सुद्धा देत नव्हतो। सायंकाळची जेवणं आटपली की पटकन आपापलं दप्तर घेऊन भराभर तिथे जमा होत असो। आम्ही सगळ्यात मोठ्या मुली, काय बिषाद आम्हाला कोणी लहान मुली उठवतील तर। 11ही जणी अभ्यासाला लागलो की सगळं चिडी चीप। सगळ्यांनी आपापला अभ्यास करायचा, आम्ही घड्याळाखाली, बाकी सगळ्या पोरी आपापल्या खोलीच्या व्हरांड्यात, मधल्या चौकात किंवा जिथं लाईट असेल तिथं अभ्यासाला बसलेल्या असायच्या। 10:30-11 सुमाराला सगळ्याजणी दिवे मालवून आपापल्या खोलीत झोपायला गेलेल्या असायच्या। सगळीकडे एकदम शांतता, बाईंच्याही खोलीतला दिवा बंद। बाई पण आमच्या बोर्डिंगच्या 1 नंबरच्या खोलीत, म्हणजे ऑफिसच्या खोलीत, एक पलंग टाकून झोपलेल्या असायच्या। लहानपणी गोष्टीतली राजकन्या राजवाड्यातल्या भव्य पलंगावर गादीवर झोपलेली असायची ना, तशा बाई वाटायच्या। सुंदर मच्छरदाणी, चोहोबाजूला दासदासी मोरपिसांनी वारा घालतायत। राजकन्या नसल्या तरी त्या महाराणीसारख्या वाटायच्या। आम्ही मुली त्यांच्या अवतीभोवती घोटाळत असू, त्यांच्या बाजूला 1-2 मुली आपापले बिछाने घेऊन झोपायला येत। काकांच्या खोलीला लागून, म्हणजे बोर्डिंगातून कुलूप लावून घेतलेलं असे, काका तर 9-9:30 झोपी जात, पहाटे 4 उठत। कोर्ट कमिटेड मुलींमध्ये मी आणि गिरीजा दोघींमध्ये पुस्तकांचा एकच संच होता। मला ज्यावेळी इंग्रजी किंवा मराठी विषयाचा अभ्यास करायचा असेल, नेमका त्याच वेळेला तिलाही त्याच विषयाचा अभ्यास करायचा असायचा। मग आम्हा दोघीत भांडणं व्हायची, मग बोलणी खावी लागायची, शिक्षा। गिरीजा काही कधी आपला हेका सोडायची नाही। शिक्षेच्या भीतीपायी मग मीच आपली माघार घ्यायची, तिला हवं ते पुस्तक देऊन टाकायचं. पण आम्ही रात्री 11 जणी ज्या वेळी अभ्यासाला बसत असायचो ना, त्यावेळी मात्र एक जणू सगळ्यांची अलिखित गटप्रमुख म्हणून मी अभ्यास घ्यायची. एक विषय एक दिवस घ्यायचा, एकेका धड्यातली मध्यवर्ती कल्पना सांगायची, तोंडी प्रश्नोत्तर व्हायची, गाळलेल्या जागा, म्हणी, वाक्प्रचार, अभ्यासातल्या अनेक खुबी, खाणाखुणा पटकन लक्षात येतील अशा कल्पना मी सगळ्यांना सांगत असे. त्यामुळे झालं काय, माझा अभ्यास पक्का होत गेला. दुसऱ्याला जे येत नसेल ते आपण पुन्हा पुन्हा समजावून सांगितलं की आपण त्यात अधिक पक्के होतो हे त्यावेळी कधी कळलं नाही, आज कळतंय. असाच एक एक महिना संपत होता, शाळेतला अभ्यासक्रम पूर्ण होत होता. एके दिवशी कुणाच्याही ध्यानी मनी नसताना सगळ्या मुली झोपी गेल्यावर बोर्डिंगात चोरी झाली. छात्रालयाच्या 50-60 वर्षाच्या काळात कधीही काही अगदी सुतळीचा तोडा सुद्धा केला नव्हता, पण त्या रात्री चोरी झाली. चौकात एक भला मोठा पितळी पाण्याचा पिंप ठेवला होता. 4 नंबरच्या खोलीला आणि स्वयंपाक खोलीला लागून तो मुद्दाम ठेवलेला असायचा. स्वयंपाकाच्या पाळीच्या मुलींना तो पिंप पाणी भरायला सोपा जावा म्हणून तिथे ठेवायचो. त्याला लागून तसाच मोठा बिनतोटीचा तांब्याचा पिंप होता. हे दोन्ही पिंप चोरांनी नेले. तसंच आमचं सगळ्यांचं आवडतं भिंतीवरचं घड्याळ. नव्या इमारतीतले सगळ्या खोल्यांमधले ट्यूबलाइट्स आणि वरच्या खोल्यांमधलं काही सामान चोरीला गेलं. तसं 2-1 हजारांचं नुकसान झालं, पण आम्हा मुलींच्या मनात चोराची भीती बसली. खरं तर मला बोर्डिंगात कधीच भीती वाटली नाही. रात्री अपरात्री कुठल्याही मुलीला बाहेर जायचं झालं तर त्या मला घेऊन बाहेर जात. छात्रालयातल्या त्या 10-11 वर्षाच्या काळातला कोपरा न कोपरा माझ्या परिचयाचा झाला होता. आपलं घर का कधी कुणाला परकं असतं? तसंच ते छात्रालय, ते मला कधी परकं वाटलंच नाही. चोरीनंतर मात्र मनात थोडीशी भीती वाटायला लागली होती. लहान लहान मुली तर आपापल्या खोलीत एकमेकींना घट्ट चिकटून झोपत, स्वयंपाकाच्या सरुबाई तर मुलखाच्या भित्र्या. कुठे जरा काही खुट्ट झालं की अग वया वया वया वया चोर आला गो पोरीनो इंदे. आपण तर घाबरायच्याच, पण त्यांच्या बरोबर ज्या मुली झोपत त्यांनाही घाबरून सोडायच्या. पोरी बिचाऱ्या आपापल्या अंथरुणात पांघरून घेऊन जीव मुठीत धरून झोपायच्या. पूर्ण छात्रालयात भीतीचं वातावरण झालं होतं. त्यात आमच्या 11वीच्या परीक्षा जवळ आलेल्या, घड्याळ चोरीला गेलेलं, वीज नव्हती, अभ्यासाचा मूडही नव्हता. मग शारदाबाईंनी एक शक्कल लढवली. त्यांनी आम्हा 11वीच्या 5-6 जणींना त्यांच्या खोली झोपायला, अभ्यासाला, चोरावर नजर ठेवायला बोलवलं. झालं, आमची एकेकीची टेहळणी करायची पाळी सुरू झाली. चौकाला लागून असणाऱ्या खोलीला एक खिडकी होती. खोलीत आतल्या बाजूला खिडकीजवळ एक पलंग टाकलेला होता. त्यावर आम्ही दोघी जणींनी बसायचं, दोघींनी पहारा द्यायचा, दोघींनी झोप काढायची. 2 तासांनी त्यांना उठवायचं, मग आम्ही 2 तास झोप घ्यायचो. झोप कसली, सगळं लक्ष चोरांवर. म्हणजे त्याचं असं की आम्ही ज्या खिडकीच्या आतून बसायचो ती खिडकी अर्धवट उघडी ठेवायची. बाहेरून पाहणाऱ्याला ती बंद आहे असंच वाटायचं. आतल्या माणसाला नव्या इमारतीच्या 2 टोकापर्यंतचे संडासचे पाईप सुद्धा दिसायचे. त्या पाईपवरूनच तर चोर आत येऊन चोरी करून गेले होते ना. आम्ही दोघी दोघी एकमेकींना अगदी खेटून त्या किलकिल्या फटीतून दूरवर एकटक पाहत राहायचो. डोळे ताणून ताणून पाहायचो, डोळ्यातून पाणी यायचं, डोळ्यांची आग आग व्हायची. झोपही आलेली असायची, पण इकडं बाई तिकडं स्वयंपाकीण सुरू आजी. 2-3 पोरींना झोपलेल्या पाहून आपणही झोपाव असं वाटायचं, पण छे, बाईंचा धाक कसला होता. मधूनच एखादा शब्द त्या बोलल्या की आम्ही जाग्या असलो तरी खडबडून उठून उभ्या राहत असू. दिवसभर शाळेत जादा वर्ग, अभ्यास, बोर्डिंगची नेमून दिलेली कामं चुकत नव्हतीच. त्यात चोरांवर लक्ष ठेवण्याचं काम, बाहेर वॉचमन सतत जागता पहारा देत होता आणि आम्ही आत. अभ्यास तर पार बोंबलला होता. अख्ख्या छात्रालयात पोरींच्या मनात या चोरांनी घोर केलं होतं. कुठं थोडं जरी खुट्ट वाजलं की पोरी चोर चोर म्हणून दार उघडून चौकात पळत सुटायच्या. लहान लहान पोरी तर रडतच फटकल मांडून म्हणायच्या, आमा आमा मला पोराचं लय भाव वाटतय, मला माझ्या गावाकडे तुम सोड, मला माझ्या गावाकडे मार. जोर जोरात भोंगा सुरू व्हायचा. तो ऐकला की शारदाबाई हातात काठी घेऊन बाहेर यायच्या, म्हणायच्या, कुणाला भ्याव वाटतय गा, हा कुणाला भ्याव वाटतय, वय घराकडे जायचं, घराकडे जायचं तुला, चल उठ उठ, घे तुझी पेटी चालायला लाग, चल चालायला लाग बघू आधी, मोठी आली तर अभ्यास कराया, चल म्हणते ना वा. शारदाबाईंचा हा अवतार पाहिला की सगळ्या पोरी चिडी चुप, जिकडे तिकडे गप्प गार शांत. पुन्हा आमची ड्युटी पहिलेशी सुरू. त्या पाईपकडे पाहून पाहून थोडी जरी कसली सावली हल्ली तरी त्यावरून चोरच आत येतोय असा भासवायचा. श्वास रोखून कोंडून जीव एकवटून तो पुढे येतो का, नक्की दिसतोय का, किती तरी वेळ टक लावायचो म्हणजे कुणी नाही दिसायचं. पाईपवर झाडाच्या सावल्या हलायच्या, त्या पाईपला सावलीला आम्ही चोर समजत होतो. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात ना, पण आम्हाला जागेपणी चोर दिसत असत. चोरी झाल्यावर पोलीस चौकीत रीसर नोंद वगैरे झाली होती, तपास चक्र जोरात सुरू होती. खरं तर आता छात्रालयात चोरी करायला काय होतं, पण आमच्या बाईंना त्या चोराला पकडायचं होतं. तो त्याच संडासच्या पाईपवरून आत येणार हे त्यांना जणू पक्क कळलं होतं. आणि आता तो चुकून जरी पुन्हा असा आत आला की आम्ही 70-80 पोरी त्याच्यावर अशा तुटून पडणार होतो की त्याचं हाड तरी जागेवर राहिलं असतं की नाही कोण जाणे. दिवसभर एक एक जणी चोराला पकडायचा आराखडा मनात तयार करायचा. चोर आले की कसं धरायचं, कशाने मारायचं, कुठं बांधायचं, कसं बांधायचं, अगदी सगळं सगळं ठरलं होतं. आणि मग आमच्या ताई त्याला कशा पोलिसांच्या ताब्यात देणार याच चित्र डोळ्यापुढे उभं राहायचं. रात्र झाली की दिवसभराचे आराखडे पार कोलमडून पडायचे. शेवटपर्यंत आम्हाला चोर काही सापडलेच नाही. त्या दरम्यान अभ्यास मात्र खूप बुडाला. 12व्या की 15व्या दिवशी मुद्देमालासह चोर सापडले. आमच्या सर्व चोरी गेलेल्या वस्तू घड्याळासह परत मिळाल्या. आमची नाईट ड्युटी संपली. पुन्हा ते घड्याळ, तो लाईट आणि आम्ही 11 जणी. पुन्हा राहाट गडग सुरू झालं. परीक्षा दिली, आम्ही सगळ्या जणी पास झालो. आमच्या अडाणी सरुबाईंनाही ते कळलं होतं. माया सामद्या पोरी पास झाल्या ग बाय, लई बेस झालं र देवा, माया घरानं देवानं ऐकलं, समध्या पोरी पास केल्या त्यानं नवा, देई आंबा माय, देई आंबा माय, तुला किलोभर पेड दिन बर का, किलोभर पेड दिन, जय आंबा बाय.
4: श्रोते हो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 10वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.
5: आप सुन रहे हैं रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच.

रामकृष्ण हरी। माणसाने हुशार असावे पण अति हुशार नसावे, कारण हुशारीने आपल्याला काही वेळ लोकांना आकर्षित करता येऊ शकते, पण जेव्हा हृदय जिंकणारी गोष्ट येते तेव्हा सरळ आणि सहज स्वभाव असणे हे जास्त आवश्यक आहे। इतरांचं भलं व्हावं अशी मनात तळमळ असावी, पण ज्याचं भलं झालंय त्याच्याविषयी मळमळ नसावी, कारण सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होणं हा भ्रम आहे। परंतु मन प्रसन्न करा, सगळी दुःख दूर होतील।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय रेडिओ मन भवन 90.8 FM वर शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत। या खास कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज 12 जुलै हा दिवस जागतिक स्तरावर मानवी हक्क आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अत्यंत विशेष मानला जातो। जागतिक मलाला दिन मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी दहशतवाद विरुद्ध लढा देणाऱ्या शांततेचा नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसुफझाई यांच्या सन्मानार्थ आजचा दिवस जागतिक मलाला दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस स्त्री शिक्षणाची आणि धैर्याची आठवण करून देतो। जागतिक कागदी पिशवी दिन प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध लढा देण्यासाठी आणि पर्यावरणाला अनुकूल असलेल्या कागदी पिशव्यांचा वापर वाढवण्यासाठी आजचा दिवस जागरूकता दिन म्हणून पाळला जातो। राष्ट्रीय साधेपणा दिन महान अमेरिकन तत्वज्ञ आणि लेखक हेन्री डेव्हिड थोरो यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो। धावपळीच्या आयुष्यात साधं जगणं आणि उच्च विचारसरणी ठेवणं याचंच महत्त्व हा दिवस पटवून देतो। आज जगाला विचारांनी आपल्या विचारांनी आणि धाडसाने प्रभावित करणाऱ्या दिग्गजांचा जन्मदिवस आहे। मलाला युसुफझाई आणि हेन्री डेव्हिड थोरो। आजच्या दिवशी आपण भारताच्या क्रीडा आणि चित्रपट जगतातील दोन महामेरूंचं आदरानं

वर्णन करतो. दारासिंग भारताचे महान कुस्तीपटू रुस्तम ए हिंद आणि रामायण या मालिकेत आपल्या अभिनयानं हनुमान हे पात्र घराघरात जिवंत करणारे दिग्गज अभिनेते. 2012 आजच्याच दिवशी महाबलाढ्य व्यक्तिमत्वाचा अंत झाला. राजेंद्र कुमार 60 एकापाठोपाठ एक सलग रौप्य महोत्सवी म्हणजे सिल्वर जुबली चित्रपट देणारे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध जुबली कुमार आज त्यांचा स्मृतिदिन आहे. एक मूल, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक पेन संपूर्ण जग बदलू शकतात. शिक्षण हेच प्रत्येक समस्येवरचं सर्वात मोठं उत्तर आहे. आजची बोधकथा. एका छोट्या गावात मीरा नावाची एक गरीब पण अत्यंत हुशार मुलगी राहत होती. तिला शिकून मोठं व्हायचं होतं पण गावात मुलींना 5वीच्या पुढे शिकण्याची पद्धत नव्हती. जेव्हा मीरा 5वी पास झाली तेव्हा तिच्या वडिलांनी तिचं शाळेत जाणं बंद केलं. मीरा खूप रडली पण तिने हार मानली नाही. तिने गावातल्या सरपंच आजोबांकडे जायचं ठरवलं. ज्या दिवशी गावात पंचायत बसली होती त्या दिवशी मीरा तिथं पोचली. तिथं सर्व पुरुष बसले होते आणि एका लहान मुलीला पाहून सरपंचांनी विचारलं, बाळा काय हवंय तुला? मीरानं अत्यंत धैर्याने आपल्या पिशवीतून एक कोरा कागद आणि पेन काढला आणि सरपंचांच्या हातात दिलं. ती म्हणाली, सरपंच आजोबा, तुम्ही या कागदावर तुमचं नाव लिहून दाखवा. सरपंचांना लिहिता येत नव्हतं, ते ओशाळले. मीरा शांतपणे म्हणाली, आजोबा, जर तुम्ही शिकला असतात तर आज तुम्हाला मान खाली घालावी लागली नसती. मला माझ्या वडिलांचा आणि गावाचा मान वाढवायचा आहे, मला शिकू द्या ना प्लीज. त्या लहान मुलीचे ते धाडस आणि ते शब्द ऐकून संपूर्ण पंचायत थक्क झाली. सरपंचांनी त्याच क्षणी मीराच्या वडिलांना सांगितलं की तुमची मुलगी गावातल्या प्रत्येक मुलीला शिकवेल, तिला शाळेत पाठवा. मीराच्या त्या एका लहान पावलानं गावातील सर्व मुलींच्या शिक्षणाचा रस्ता मोकळा झाला. तुमची परिस्थिती कितीही कठीण असो किंवा समोर कितीही मोठी व्यवस्था असो, जर तुमच्याकडे सत्याची बाजू असेल आणि मनात धैर्य असेल तर तुमचे शब्द आणि तुमचं ज्ञान कोणत्याही शस्त्रापेक्षा मोठं काम करू शकतं. तेव्हा श्रोते हो, प्रत्येक दिवस हा शुभ असतोच. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस. अनेकदा लोक विचार करतात की आज सुट्टी आहे, आज काही विशेष काम नाही, मग हा दिवस कसा शुभ असणार? पण लक्षात ठेवा, निसर्गानं आणि ईश्वरानं आपल्याला दिलेला प्रत्येक नवीन दिवस एक सुंदर भेट असतो. तेव्हा आज शुभदिन आयुर्वेदमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेतीये. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ 12 जुलै. सद्गुरु सांगेल त्याप्रमाणे वागावे. शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फळाशा सोडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालय बांधली, देवाचे भूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे. देवाचे करीत असताना, जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे. तुम्ही सर्व लोक भजन पूजन करता, परंतु हे सर्व कसे होऊन बसले आहे? जसे भांडे कुठे ठेवावे, पळी जामण कुठे ठेवावे वगैरे जे शास्त्रात लिहिलेले असते, ते सर्व माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करीत असतो, कारण त्यामुळे त्याला कृती करणे सोपे जाते. तसे आपण देवाचे करतो, परंतु ते केवळ केले पाहिजे म्हणून, ती आपल्या घरातली एक प्रथा आहे म्हणून, आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे. एक मुलगा होता, त्याला त्याच्या वडिलाचे पत्रे येत असत. तो पत्र वाची आणि देवाऱ्यात ठेवून देई. दुसरे पत्र आले की ते वाची आणि मागले पत्र काढून टाके. एकदा वडिलांनी 25 रुपये मागितले. मुलाने ते पत्र वाचले आणि नेहमीप्रमाणे पूजेत नेऊन ठेवले. नंतर काही दिवसांनी वडिलांकडून एक गृहस्थ आला आणि म्हणाला, तुला तुझ्या वडिलांचे पत्र मिळाले का? त्यावर तो म्हणाला, हो. अरे मग पैसे का नाही पाठवलेत वडिलांना? त्या गृहस्थाने विचारले. त्यावर तो म्हणाला, तेवढेच राहिले बघा. तसे आपले होते, आपण कृती करतो, पूज्यभाव वगैरे ठेवतो, परंतु सद्गुरूंनी सांगितले तेवढे करीत नाही. त्यामुळेच आपली सत्कर्मे ही आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता उलट अहमपणा वाढायलाच मदत करतात. म्हणून सद्गुरूंनी सांगितलेले साधनच आपण प्रामाणिकपणे संशयरहित होऊन करावे. त्याकरता व्यवहार सोडण्याची जरुरी नाही. आपण व्यवहाराला सोडू नये, पण व्यवहारात गुंतू नये. युद्धात सारसाच्या हाती सर्व काही असते. तो लगाम हाती घेऊन जागृतपणे उभा असतो आणि योग्य वाटेल तसे रथ नेऊन उभा करतो. युद्धकर्त्याचे काम फक्त बाण अचूक दिशेला किंवा व्यक्तीवर सोडणे. त्याप्रमाणे आपले सर्व जीवन एकदा सद्गुरूच्या ताब्यात दिल्यावर तो सांगेल त्याप्रमाणे वागणे हेच आपले कर्तव्य ठरते. ज्याने जगाची आस टाकली त्याचे तेज पडणारच हे लक्षात ठेवावे. एकदा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदम हाती येतात, त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच. परमार्थात भगवंताची गरज असते. ही भगवंताची गरज सद्गुरू त्याचे नाम देऊन भागवतात. आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणे आवश्यक आहे. अशा रीतीने नामात अखंड राहिले तर परमार्थ साधतो. भगवंताची गरज भासते, प्रपंचात समाधान मिळते आणि जन्माला आल्याचे सार्थक होते. गुरुवर विश्वास ठेवून चिकाटीने व आवडीने नाम घ्यावे. ज्या

0: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: आप सुन रहे हो रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.

0: अमरत्व।
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानसशक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे, तो मानसशक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे। स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे, तो देह घडवणारा आहे, स्वतःच काही देह नाही। कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही। का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही। मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मासाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती। आता आपण यात अंमळ खोल जाऊया। ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो। आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाशकिरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात, त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं। ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं, पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही। शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात, पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही। मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते, म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते। यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल। समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे, पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेला आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही। पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत। त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला, पण तुमचं मन दुसरीकडे म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही। नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही, पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे। मनाची ही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं। या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही, कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही। अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे। या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते। ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला। पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही। मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे। या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती, पण तो मात्र हे जाणत नव्हता। पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली। यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे। त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कुणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला। सारांश, प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा।

गीताई अध्याय 12। सगुण निर्गुण भक्ति अथवा भक्ति योग। अर्जुन म्हणाला, असे मिसळले कोणी तुज भक्त उपासिती, कोणी अक्षर अव्यक्त योगिते थोर कोण ते। श्री भगवान म्हणाले, रोवूनी मन माझ्यात भजती नित्य जोडिले, श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर माणितो, परी अचिंत्य अव्यक्त सर्वव्यापी खुणे विन, नित्य संशय नित्य निश्चल निर्लिप्त जे अक्षर उपासिती, रोधिते इंद्रिये पूर्ण सर्वत्र समजानुनी, माझ्याकडे चिते येती ज्ञानी विश्वहिती रत, अव्यक्ति गोविति चित्त क्लेश त्यास विशेषची, देहवंतास अव्यक्ति सुखे बोध घडेचिना, परीजे सगळी कर्मे मज अर्पूणी मत्पर, अनन्य भक्ति योगाने भजती चिंतुनी मज, माझ्यात रोविति चित्त त्यास शीघ्रची मी स्वये, संसार सागरातू निकाढितो मृत्यु मारुणी, मन माझ्यात तू ठेव बुद्धि माझ्यात राख तू, म्हणजे मग निःशंक मीची होशील तू स्वये, जाईल जड माझ्यात चित्तास का करणे स्थिर, तरी अभ्यास योगाने इच्छुनी मज मेळवी, अभ्यास ही नव्हे साध्य तरी मत कर्म आचरी, मिळेल तुझची तुझती सिद्धी मत कर्म ही करुणिया, न घडे हे असे कर्म योग माझ्यात साधुनी, तरी सर्वची कर्मांचे प्रयत्ने फळ सोडतु, प्रयत्ने लाभते ज्ञान पुढे तन्मयता घडे, मग पूर्ण फल त्याग शीघ्र जो शांती देतसे, कोणाचा न करी द्वेष दया मैत्री वसे मनी, मी माझे न मने सोशी सुख दुःखे क्षमा बळे, सदा संतुष्ट जो योगी संयमी दृढ निश्चयी, अर्पी मज मनो बुद्धी भक्त तो आवडे मज, जो न लोकांस कंटाळे ज्यास कंटाळती नते, हर्ष शोक भय क्रोध नेने तो आवडे मज, नेने व्यथा उदासीन दक्ष निर्मळ निस्पृह, सोडी आरंभ जो सारे भक्त तो आवडे मज, न उल्हासे न संतापे न मागे न झुरेची जो, बरे वाईट सोडूनी भजे तो आवडे मज, समदेखे सखे वैरी तसे मानापमानही, शीत उष्ण सुखे दुःखे करूनी सममोकळा, निंदा स्तुती नघे मौनी मिळे ते गोड मानितो, स्थिर बुद्धि निराधार भक्त तो आवडे मज, जे धर्म सार हे नित्य श्रद्धे नेमीची लक्षुणी, सेविती ते तसे भक्त फार आवडती मज।

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

0: वर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. व्हिजिट करा NAC A ग्रेड अँड NBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. व्हिजिट करा नॅक ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे, जळगाव.
0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
3: ग्रामगीता चिंतन भाग 39. या अर्थानेच वंदने महाराज लिहितात. या भागाचे चिंतन करत असताना ग्रामगीता ग्रंथाचे निर्माते वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज मोठ्या गहन अर्थानेच लिहितात. नुसते श्रीमंत सहकार्य देती, खर्चुनी लक्षावधी संपत्ती, तरी तेवढ्याने ही भेदवृत्ती जाणार नाही. ओळखोनी श्रमाची प्रतिष्ठा, त्यांनी दावावी कार्य निष्ठा, श्रमणारांच्या निवारावे कष्टा, स्वतः श्रम करून या, सर्वांनी सर्वासी पूरक व्हावे, ऐसे धर्माचे सूत्र बरवे, हे काय तुम्हाशी सांगावे शहाणे जन हो. त्या अभावी बिघडली गाव स्थिती, कोणी जनावरा सम राबती, कोणी नाजूक होनी फिरती टोळ भैरव, कोणी म्हणती धनी आम्ही, काय आहे आम्हा कमी, कमाई केली वडिले नामी, घर बसल्याची आमुच्या, हे तयांचे महा अज्ञान, कळली नाही त्यांना खुण, या पुढे जाईल धन जमीन निकष्टिकांची, न करिता कामकाज पावेल कोणा जीवा आराम, सर्व धावतील होऊनी बेफाम निकष्टिका मागे, म्हणून सांगणे उद्योग शिका, पराधीन राहू नका, आपल्या हक्काचा हा पैका, गोडी चाखा तयाची, आज निकष्टिकांची चालती, उद्या विचारू नका फजिती, म्हणून समजोनी घ्यावी युक्ती उद्योगाची, सर्व तऱ्हेच्या कला कुसरी शिकोनी वागावे शहाण्या परी, पोट भरावयाची उजागरी तेव्हा लाभे, हे जव करीतील शिक्षित जन, तेव्हा बंद होतील मजुरांचे वागबाण, नाही तरी ते बेमान ठरवितील आपणा, म्हणतील आम्ही कष्ट करावे, तुम्ही आरामात राहावे, सांगता समानतेने ठेवावे, कोण म्हणेल पुढारी, सर्वावरी सारखेच प्रेम, मग गावाकरिता एकची नेम, सर्वांनी करावे तर परिश्रम आपापल्या परीनी, एकाने करावे काम दुसऱ्याने करावा आराम, हे तो आहे हराम देश हिताच्या दृष्टीने, दुनिया आहे कष्टिकांची, जो जो कसेल शेती त्यांची, जो काम करील लक्ष्मी तयाची, दासी व्हावी नियमाने, ऐशी आहे आजची प्रवृत्त, पाहिजे हेची समाजा प्रती, त्यात तुरांनी तरी खंती, काय म्हणून मानावी, विद्वानाने शिक

शिक्षिताने महंताने श्रीमंताने कष्ट कराया मुद्दाम लागणे हेची मोठेपणाचे तेने सर्वास होईल सुकर कामे करतील जन भराभर लाज जाईल निघोनी पार वैभवाने निर्मिलेली कामात पडले बुद्धिमान तेने प्रत्यक्षात येईल ज्ञान शेती भातीची उन्नती पूर्ण विकास होईल देशाचा एरवी उद्योगा विनजे भोगणे ते मानवासी लाजीरवाने आळस्यासी खाणे पिणे देणे असे महापाप श्रमाने अंगी हीनता येते ऐसे बोलती कोणी एकते समजावे देश घातकी पुरते उपद्रवी पाप भक्षी आपुले करावयासी काम का वाटावी लाज शरम उलट गर्व असावा निस्सीम कामाचा आपुले तेव्हा गरिबी श्रीमंतीचा भेद समाजातून नष्ट व्हावा म्हणून श्रमनिष्ठ होणे हाच आजच्या युगासाठी महत्वाचा उपाय आहे असं ते ग्राम गीतेत लिहितात जयास जैशी अभ्यास रीती मानवेल जैशी कार्य पद्धती घेऊनी तेची शिक्षण सुमती यावे पुढती तयाने कामे सर्वची मूल्यवान त्यांची योग्यता समसमान श्रीकृष्णे सिद्ध केले उचिष्टे काढून ओढिली ढोरे विठ्ठले कोणाचीच योग्यता कमी नाही सर्वची कामे आवश्यक ही म्हणून कामाचा बदला सर्वही सारखा असे सामान्यतः एक शेती कामाचा कामगार एक बेलदार सुतार लोहार शिंपी धोबी कुंभार चांभार सारखेची उपयोग कोणी भंगी काम करी कोणी वैद्य नाम धरी कोणी देवालयी सक्रिय पुजारी सारखेची उपयोग कोणी बुद्धिवंत पुराण सांगे कोणी चुकलिया लावी मार्गे जैसी ज्याची योजना निसर्गे सहजची केली त्या परी परी सर्वांना सर्वांचा आदर ऐसा असावा जगाचा व्यवहार येथे कामात ऊच नीचता कोणे ठरवावी व्यवहारता प्रत्येक काम महत्वपूर्णता आपल्या स्थानी ठेवीत असे आहे सर्वांचीच गरज सर्व काळ सहजासहज एक नसता जग जहाज अपूर्णता दावीत असे दोर घेऊनी साखडीचा बोझा बांधावा लाकडांचा एक तुटता तार कडीचा सर्व पडे बिस्कटोनी तैसी आहे कामांची गती काम असावे सर्वाप्रती तैसीच जगेल ही क्षिती सारखेपणी ज्याचा असेल जो जो बाणा तो लावावा देश कारणा जो असेल ज्या कारी शहाणा तोची पुरवावा तयाने ज्याशी पुरेल जैशापरी तैसी भरपूर द्यावी सामुग्री श्रम करावे आपापल्या परी जैसी बडबुद्धी ज्यापाशी ऐसे गावी कराल काम तेनेच पावेल आत्माराम लाभेल संतोषाचे निजधाम नाही तरी संकट नाटळे अरे उठा उठा श्रीमंतांनो अधिकाऱ्यांनो पंडितांनो सुशिक्षितांनो साधूजनांनो हा काली क्रांतीची गावा गावाशी जागवा भेदभाव हा समड मिटवा उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे या भागाचे चिंतन समाप्त करताना वंदने महाराज ग्रामगीतेच्या समन्वयात्मक तत्वाची भूमिका मांडतात त्यांनी गुरु नानकाची वाणीचाही विचार केला आहे भक्ती व प्रार्थना याशिवाय गुरु नानक देवाजवळ समकालीन वास्तवाचीही जाणीव प्रखर होती त्याचे प्रमाण त्यांनी दिले आहे कली काती राजो कसाई धर्म पंख कर उडगया कूड अमावस सच्च चंद्रमा दिसे नाईक चंडिया याचा अर्थ असा आहे कलियुगात काळ सूर्याप्रमाणे तीक्ष्ण असून सत्ताधारी लोक कसाई झाले आहेत समाजातून धर्म पार उडून गेला असून सर्वत्र अधर्म माजलाय सत्तारूपी चंद्र लोप पावला म्हणून असत्याची काळी अमावश्या पसरली आहे सत्ताधारी लोक निरपराध प्रजेवर नरभक्षक सिंहाप्रमाणे तुटून पडत असून त्यांचे अधिकारी त्यांना शिकारी कुत्र्याप्रमाणे मदत करीत आहेत हे गरिबी श्रीमंतीच्या वर्ग कलहाला कारण आहे याप्रमाणे ग्रामगीता ग्रंथात वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सकल साधू संतांचे समन्वयात्मक विचाराचं चिंतन मोठ्या सुंदर पद्धतीनं त्यांनी केलं आहे आणि समन्वयात्मक भूमिकेतूनच वंदने राष्ट्रसंतांनी त्यांचं साहित्य किंवा ग्रामगीता ग्रंथातून समाजाच्या सुखदुःखाची अचूक असे सिद्धांत लिहिले आहेत ते सिद्धांत समाजातील जाणती माणसं जर अभ्यासतील तर आजही ही परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही श्रमिकाला सन्मान मिळालाच पाहिजे श्रमिकाच्या श्रमातून निर्माण झालेली संपत्तीच समाजाला सुख देऊ शकते आणि म्हणून सुखाचा खरा मार्ग श्रमिकच समाजाला देत असतात आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तांनी म्हटलंय की भगवंताला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर उन्हात घाम गाळणाऱ्या मजुरांना भेटा अशा पद्धतीचं चिंतन आमच्या भारतीय साधू संतांनी सर्वसमावेशक पद्धतीनं त्या कालमानानुसार केलाय आणि आजवरी संत साधूंनी जगविला देश बोधुनी पुन्हा ती वेळ दिसत आहे समजुनी
साथ द्या रंका या पद्धतीने वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आपल्या साहित्यातून भजन चिंतनातून आणि आजच्या समाजाच्या जाणत्या माणसांना संदेश देतात, संकेत करतात. त्यांनी प्रत्यक्ष पहिल्यांदा हे सगळे प्रयोग आपल्या जीवनामध्ये केलेले आहेत आणि त्यांचेच अनुभव साहित्यातून समाजाच्या समोर मांडले आहेत. अशा पद्धतीने हा भाग याच ठिकाणी आपण समाप्त करू.

0: सारी प्रेमानं नांदा. श्यामच्या गोष्टीस सुरुवात झाली होती. दूर कुत्री भुंकत होती. वडार लोक उतरले होते. त्यांची ती कुत्री होती. सखू मावशी रात्रंदिवस माझ्या आईची शुश्रूषा करीत होती. ती जणू उपजत शुश्रूषा कशी करावी याचं ज्ञान घेऊन आली होती. जन्मजात परिचारिका ती होती. स्वच्छ असा अंथरूण तिनंतलं. स्वतःच्या अंथरुणावरची चादर तिनं आईखाली घातली. उशाला स्वच्छ उशी दिली. खाली राख घालून थुंकी टाकण्यासाठी ती आईजवळ ठेवून दिली. तिच्यावर फळीचा तुकडा झाकण ठेवला. दररोज ती वाटी उशी करीत असे. दोन दिवशी आईचं अंग नीट कडक पाण्यात टावेल भिजवून तो पिळून त्यानं पुसून काढे. तिनं बरोबर थर्मामीटर आणलं होतं. ताप बरोबर पाहिलं. ताप अधिक वाढू लागला तर कोलन वॉटरची पट्टी कपाळावर ठेवी. आईच्या खाली मेन कापडावर कागद घालून त्यावरच आईला त्यास ती सांगे. तो कागद मग ती काढून घे आणि दुसरा घालून ठेवी. आईची जितकी काळजी घेणं शक्य होतं तितकी ती घेत होती. आईला ती भात देत नसे. तिनं रतिबाचं दूध सुरू केलं. रात्रभर विरजलेलं दूध सकाळी ढवळी. ते गाळून घे नाहीतर त्यात लोणी यावयाचं असं ते अधमूर ताक मावशी आईला द्यायची. येताना तिनं मोसंबी आणली होती. पुरवून पुरवून त्यांचा रसही ती देत असे. साऱ्या जन्मात आईची कधी व्यवस्था नव्हती अशी मावशीनं ठेवली होती. साऱ्या जन्मात हाल झाले पण मरताना मावशीनं हाल होऊ दिले नाहीत. मावशी म्हणजे मूर्तिमंत कळकळ आणि सेवा. अत्यंत निर्लस आणि व्यवस्थित ती मथी सारखी म्याव करते. तिला आज भात नाही का रे घातलास आईने विचारलं. आईच्या आवडत्या मांजरीचं नाव मथी होतं. मथी दुधनीला कधी तोंड लावत नसे. तिला थेंबर दूध घातलं म्हणजे पुरत असे. मोठी गुणी मांजर. आई आजारीपणात त्या मांजरीचीही चौकशी करीत असे. अक्का तिला भात घातला पण ती नुसतं तोंड लावी. दुधा तुपाचा भात पण तिनं खाल्ला नाही. खाल्ला असेल उंदीर बिंदीर मावशी म्हणाली. नाहीतर पोटबीट दुखत असेल तिचं. मुक्की बिचारी बोलता येत नाही सांगता येत नाही आई म्हणाली. आईचं दुखणं वाढतच होतं. मोठा भाऊ 4 दिवसाची रजा घेऊन घरी आईला भेटावयास आला होता. रजा मिळत नव्हती. मोठ्या मिनतवारीनं 4 दिवसाची रजा मिळाली. आईला पाहून त्याला भडभडून आलं. आई काय ग तुझी तशा. आई आम्ही तिकडे होतो पण मिळत नव्हता असं म्हणून रडू लागला. चालायचेच बाळांनो. या देहाला चांगले दिलं काय वाईट दिलं काय. जोपर्यंत देवाला यंत्र चालवायचंय तोपर्यंत तो चालणार. तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुम्ही का तिकडे चैन करता. तू ही दिवसभर काम करतोस. तू 5 रुपये पाठवलेस मला धन्य वाटलं. तू 19 रुपयातून त्यांना 5 रुपये पाठवलेस. खरंच मुठभर मांस मला चढलं. मुलाकडून आलेली पहिली मनी ऑर्डर म्हणून त्याचा आनंद झाला. हा हा आता मला चिंता नाही. तुम्हाला करणं एवढंच माझं काम. तुम्ही गुढी निघालात चांगले झालात. तुम्हाला पैसे मिळवत वा न मिळवत तुमच्याजवळ गुणांची संपत्ती आहे. आता मला काळजी नाही. श्याम तिकडं आहे. त्या पुरुषोत्तमला मावशी तयार करी. एकमेकांना प्रेम द्या. परस्परास विसरू नका. आई जणू निर्वानिरव करत होती. आई आई मी इथंच राहू तुझ्याजवळ राहू का. काय करायची लवकर. आईची सेवा हातून होत नसेल तर नोकरी कशाला. आई मला नोकरीची हाव नाही. खरोखरच नाही. तुझ्या पायाच्या सेवेपेक्षा वरिष्ठांचे बूट मला पूजन
1: आई तुझे पाय तुझी सेवा यातच माझं कल्याण माझं भाग्य. आई आई तू सांगशील तसं करी. राजीनामा लिहून आणलाय देऊ का पाठवू?
0: दादा बोलत होता. आई हळूच म्हणाली, कजू
1: मी इतक्यात मरत नाही, तितकं माझं भाग्य नाही. जिजत जिजत मरणार, फारच अधिक वाटलं तर पुन्हा तुला बोलावून घेईल हो बाळ.
0: दादा परत मुंबई जावयास निघाला. आभागी श्यामप्रमाणे आभागी गजानन निघाला. आईचे हे शेवटचे दर्शन अशी त्याला कल्पना नव्हती. आईच्या पायावर त्यानं डोकं ठेवलं, आईच्या तोंडाजवळ त्यानं आपलं तोंड नेलं. आईनं त्याच्या तोंडावरून डोक्यावरून आपला कृश हात प्रेमानं थपथपलेला हात फिरवला, तो मंगल हात फिरवला. जा बाळ, काळजी करू नकोस, असं पत्र लिहा, उगीच काळजी नको त्याला. सारी प्रेमानं नांदा, एकमेकास कधी अंतर देऊ नका. आईनं संदेश दिला, जड अंतःकरणानं दादा गेला, कर्तव्य म्हणून गेला. संसार मोठा कठीण.

0: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यातील एक श्रीमद भगवद्गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
1: नमस्कार, मी मृणालिनी फडणवीस, अकॅडमिक डायरेक्टर, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी. आतापर्यंत आपण साधारणपणे 6 असे अध्याय बघितले ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा फक्त संवादच नाही तर एकमेकांच्या अशा प्रश्नांची उत्तरांची आणि प्रश्नांची देवाणघेवाण ज्याच्यामध्ये जगाला थक्क सोडून करणारा हा एक विचार आपल्यासमोर आला आहे. पुढे आपण बघूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की हे अर्जुना, अकर्ता अभोक्ता होण्यासाठी प्रथम तू तुझे चित्त संयमित कर. त्यावर अर्जुन म्हणतो की मनाला संयमित करणे तर फारच कठीण आहे. वायू थांबविणे जितके कठीण आहे त्याहूनही अधिक वासनेने अस्थिर झालेले चित्त थांबविणे कठीण आहे. त्यासाठी भगवान श्रीकृष्णाने अभ्यास आणि वैराग्य या दोन साधनेमधील जो भाग सांगितला तो असा आहे. असंशय महाबाहो मनो दुर्निग्रह चलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. श्रीमद भगवद्गीता अध्याय 6 श्लोक 35 याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की हे महाबाहो, मन चंचल आणि आवरण्यातील कठीण आहे यात शंका नाही, परंतु हे कुंतीपुत्र अर्जुन, हा अभ्यास आपल्या सोबत आहे, आपण तो करायचा असतो. या अभ्यासाने आणि वैराग्याने जे काही आपण करतो त्याला आपण ताब्यात घेतलं पाहिजे. अभ्यास आणि वैराग्य या दोन साधनेद्वारे चित्तास स्थिर बनविता येते. एखादे उद्दिष्ट गाठण्यासाठी वारंवार केला जाणारा प्रयत्न म्हणजे अभ्यास होय. जर अभ्यासाला अगदी आपण कविताचा पाठ सारखं करण्याचं ठरवलं किंवा ती करायची आहे असं विचारात घेतलं तर ती कविता लक्षात ठेवून वारंवार ती म्हणण्याचा आपण प्रयत्न करतो. त्याप्रमाणे एखादे उद्दिष्ट गाठण्यासाठी त्या दिशेने वारंवार केल्या जाणाऱ्या प्रयत्नाला आपण अभ्यास असे म्हणतो. भगवान श्रीकृष्ण जो विवेक आणि विवेचन आहे त्याच्यामध्ये ही अभ्यासाची साधी संकल्पना सुद्धा गीता मॅनेजमेंट च्या उद्देशाने यासाठी विचार करण्याची बाब आहे. कारण आपण फक्त काहीतरी वाचलं आणि त्याला अभ्यास म्हणतो, पण त्यांच्या मते की याच्यामध्ये वारंवार त्या दिशेने काम करणं, त्याला समजून घेणं, प्रयत्न करणं हा अभ्यास आहे. भगवान श्रीकृष्ण चित्तास स्थिर ठेवण्यासाठी वारंवार अभ्यास करण्यास सांगत आहे. म्हणजे चित्त जर अस्थिर झाले तर परत परत त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न करणे हेच महत्त्वाचे आहे, असंच त्यांचं सांगणं आहे. आपल्या उद्दिष्टावर मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करण्याचा आपला अभ्यास हा चालू असताना ते आपले उद्दिष्ट नाही, तेथे आपले परत परत लक्ष जात आहे. आपले उद्दिष्ट सोडून दुसरीकडे जेव्हा मन जात आहे तेव्हा त्या जाण्यामध्ये आणि जो मार्ग आहे त्या पद्धतीमध्ये आपला दोष आपल्याला, आपल्या मनाला सतत हा दाखविला पाहिजे. त्या दोषाचे दर्शन आपल्या मनास सतत घडविले पाहिजे. चित्त अस्थिर होण्यामध्ये जे काही दोष आहेत, चित्त अस्थिर होण्यामधून जे काही अनिष्ट घडणार आहे आणि याची जाणीव वारंवार त्या मनाला करून देणे, तसंच वारंवार हे दोष दर्शन मनाला दाखविणे यालाच वैराग्य म्हटले आहेत. आता बघा, वैराग्याची सुद्धा ही संकल्पना किती महत्त्वाची आहे की आपल्याला स्वतःला पक्क करणं, ज्याला आज आपण सेल्फ मॅनेजमेंट म्हणतो त्याच्यातला हा भाग बनत आहे किंवा असा बनला पाहिजे. चित्ताची अस्थिरता ही विरोधी वासनामुळे होते. उदाहरणार्थ एखाद्या मुलाला खूप अभ्यास करून परीक्षेत चांगल्यापैकी यश मिळवण्याची इच्छा असेल, पण त्याच्या सोबत सतत TV एक आकर्षण असेल किंवा असंही म्हटलं की त्याला सतत वासना होत असेल, तर या दोन्ही गोष्टी विरोधी आहेत. ती विरोधी वासनाच आहे. ही विरोधी वासना नेमकी अभ्यासाच्या वेळी जागी होते आणि ती त्याला अभ्यास करू देत नाही. आपल्याला इष्ट विषयावर चित्ताला केंद्रित करणे आणि केंद्रित करण्याच्या वारंवार ज्या मानसिक प्रयत्न आहे त्याचा विचार करत राहणे याला सुद्धा आपण अभ्यास म्हणतो. पण नुसते एवढेच करून उपयोग नाही, कारण जेव्हा आपण चित्तास आपल्या इष्ट विषयाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा आपले मन परत परत अनिष्ट विषयाकडे धाव घेऊ लागते. असा आपल्या बहुतेकांचा अनुभव आहे. किंबहुना सध्याच्या काळी हा प्रकार खूप जास्त वाढलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे आपणास आपल्या मनास बजावले पाहिजे की असे सतत त्या अनिष्ट विषयाकडे जाणारं जे मन आहे किंवा जाण्याचा जो विषय आहे तर तो हा एक धोका आहे, हा दोष आहे, तो आपल्याच प्रयत्नातील मोठा प्रतिबंधक आहे. जर हा प्रतिबंधक टाळू शकला तर बरं होईल, पण तो टाळू शकला नाही तर तुझे चित्त एकाग्र होणार नाही. अशा प्रकारच्या आपल्या त्या विरोधी वासनेची प्रतिकूलता वारंवार आपल्या मनावर बिंबविता आली पाहिजे. हा प्रयत्नच अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तेव्हाच त्याला आपण सेल्फ मॅनेजमेंट या पद्धतीमध्ये मोडू शकतो. आपल्या उद्दिष्टाच्या आड येणारे विरोधी वासनांचे जे प्रतिबंधक तत्व आहेत त्याची जाणीव वारंवार आपल्याला होता आली पाहिजे, करता आली पाहिजे आणि ती आपण आपल्या मनाला देता आली पाहिजे आणि त्याद्वारे अनिष्ट गोष्टींसाठी उदासीन होणे यालाच आपण वैराग्य म्हटलेले आहे. तर मित्रांनो, हो आपण वैराग्याची ही व्याख्या समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला उद्दिष्टांकडे घेऊन जाणारी जी वासना अनुकूल आहे ती स्थिर करणे, ती मनातून लुप्त होऊ न देणे हा अभ्यास महत्त्वाचा आहे, किंवा यालाच अभ्यास असं आपण म्हणू शकतो. आणि आपल्या उद्देशाच्या आड येणाऱ्या जितक्या काही वासना आहेत, आणखीन असे काही प्रतिबंधक आहेत किंवा अशा प्रकारच्या काही विचारांचा जो सातत्याने मनामध्ये येणारा घोळ आहे त्याच्यावर आपण मात करायला पाहिजे आणि वारंवार आपल्या मनाला तिकडून वळवणे, वेगळ्या दिशेकडे नेणे याला वैराग्य म्हटलेलं आहे. वैराग्याची ही व्याख्या आपण सध्याच्या पिढीसाठी किंवा ज्यांच्या मनामध्ये अस्थिरता कायम असते त्यांनी याचं एक विशिष्टपूर्वक प्रयत्न करणे हे किती निकडीच आहे हे आपल्याला लक्षात येईल. चित्ताला संयमित करण्यासाठी अभ्यास आणि वैराग्य अशी दोन साधने भगवान श्रीकृष्णांनी सांगितली आहेत. भगवान म्हणतात की साधकाने उत्कृष्ट ज्ञानप्राप्तीची इच्छा करून पुन्हा पुन्हा त्या आत्मज्ञानाकडे घेऊन जाणाऱ्या साधनेकडे आपल्या चित्तास वळविले पाहिजे. हा झाला प्रयत्न आणि या प्रयत्नात बाधा आणणाऱ्या या प्रतिकूल वासना ज्या आहेत आणि त्याचे प्रतिकूलत्व जे पुन्हा पुन्हा आपल्याला जाणवतात किंवा आपल्या मनामध्ये येतात त्या वासना आपल्या मनातनं बाहेर काढून टाकल्या पाहिजे. हा झाला वैराग्य, म्हणजे प्रयत्न आणि वैराग्य हा दोन्ही भाग, तसाच अभ्यास आणि वैराग्य या दोन मुख्य साधनेला अनुसरून जर काही आनुषांगिक साधनेने भगवान श्रीकृष्णांनी जी काही आपल्याला माहिती दिली आहे किंवा जी काही आपल्याला साधने सुचवलेली आहे त्याच्यावर विचार करणे हे अत्यंत आवश्यक आहे. आध्यात्मिक जीवन जगणे म्हणजे कसे जगणे? मी अकर्ता अभोक्ता सच्चिदानंद परमात्मा आहे असे ज्ञान मिळवायचे आहे किंवा जो अनंत शक्ती संपन्न परमात्मा आहे त्याचे मी केवळ एक निमित्त आहे आणि त्याने निर्दिष्ट केलेले जे काही कर्म आहेत ते कर्तव्य बुद्धीने करत राहणे हाच माझा जगण्याचा मुख्य प्रयोजन आहे असा एक दृढ निश्चयात्मक विचार करणं तर आवश्यक आहे. नव्हे तर अशी वृत्तीच तयार करणे आणि त्या पद्धतीने जगणे हे आपलं एक कामच आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. या दोन्हीपैकी तुम्हाला कोणताही मार्ग स्वीकारता येतो. या दोन्ही मार्गांचा आपण वारंवार ऐकून विचार करून हे सगळे जे शब्द आहे त्याचा एकूण एक त्याचा उलगडा करून या जीवनाचा जो सार्थकता आहे या जीवनाची जी आपल्याला बाब समजून घ्यायची आहे त्याचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या जगात जी सुखे आहेत ती मला हवी आहेत, ही सुखे मी भोगणार आणि त्यावर माझे स्वामित्व प्रस्थापित करणार ही वासना तर प्रत्येकच व्यक्तीच्या चित्तात असते. म्हणजे जे आता आपण वर सांगितलं सगळे प्रयत्न त्याच्यानंतर वैराग्य अभ्यास, पण त्याच्या विरोधात खरं पाहिलं तर ही वासना प्रत्येकाच्या चित्तात दिसते, म्हणून आपल्याला इथे याचा विचार करावा लागतो आहे असं म्हटलं तरी चालेल. असंही म्हणू शकतो की अशी वासना स्वाभाविक जरी असली की मला सगळं हवं आहे, पण ती स्वाभाविक वासना मी अकर्ता मी अभोक्ता आहे याच्या ती निश्चयाच्या आड येणारी ठरते. त्याप्रमाणे सर्वकर्ता आणि भोक्ता हा फक्त परमेश्वर आहे आणि मी केवळ निमित्त मात्र आहो, किंवा असं म्हटलं तर मी फक्त साधन आहो, त्याचे साधन आहो. तो काही कर्म मला करायला सांगतो आहे ते मी कर्तव्य म्हणून करायचे आहे आणि कर्तव्य म्हणून निर्दिष्ट करत असताना हेच करणं माझं हितावह आहे किंवा माझ्या करण्यातच अशा करण्यामध्येच हित आहे, अशा प्रकाराचा विचार आपल्या मनामध्ये रूढ करणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. याला आपण समर्पणशीलतेचा सुद्धा भाग म्हणू शकतो. परंतु या समर्पणशीलतेच्या आडसुद्धा अनेक सुखाच्या वासना येतात, म्हणून याला अत्यंत बारकाव्याने याचा विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी वारंवार अभ्यास करून आपण अकर्ता उपभोक्ता सच्चिदानंद आहो ही वृत्ती दृढ करीत राहणे, किंवा एक सच्चिदानंद परमात्माच सर्व करता असून तो केवळ त्याने मला एक साधन म्हणून काम करण्यास सांगितलेले आहे ही भावना दृढ करणे फार आवश्यक आहे. ही वृत्ती आपल्या चित्तामध्ये पुन्हा पुन्हा जागी करण्याचा प्रयत्न करीत राहणे, हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून साधकाने आपले आध्यात्मिक जीवन जगावे हा या सगळ्याचा मतितार्थ आहे. मीच करता आहे, मीच भोगता आहे, माझ्या कर्तृत्वाच्या बळावर माझे भोग्य विषय मिळवून त्याचा मी स्वामी होणार अशी वृत्ती अनेक जन्म आपण आपल्या चित्तामध्ये जागी ठेवतो आणि त्याच्या खोलावरचे संस्कार किंवा अशा वृत्तीमुळे होणारे संस्कार हे आपल्या चित्तामध्ये रुजलेले असतात. कित्येक जन्म हाच सतत आपण अभ्यास करत असतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की अर्जुना तुला आता अशा वृत्तीचा जो स्वरूप आहे त्याला तयार करायचा आहे, म्हणजे ज्या ज्याला आजपर्यंत तयार झालेल्या वृत्तीला आपण असं म्हणू की नेमकं त्याच्यात वेगळं काय आहे आणि विलक्षण काय आहे हा विचार आपल्याला करता आला पाहिजे आणि तो आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. त्या वृत्ती जाग्या करून तुझ्या चित्तास माझ्याकडे वळविणे यामध्ये तुझे कल्याण आहे. हा अर्जुन आणि श्रीकृष्णाचा संवाद आपल्याला सांगतो की ही वृत्ती जागी करणे की मला माझं कर्तव्य करायचं आहे, फळाची चिंता नाही, आणि ते चित्त श्रीकृष्णाकडे वळवणे याच्यातच तुझा कल्याण, म्हणजे अर्जुन रूपी आपण सगळ्यांचं कल्याण त्याच्यामध्ये आहे. प्रतिकूल वृत्ती तुमच्या पूर्व संस्काराला धरून जाग्या होणारच, पण पुन्हा पुन्हा त्या प्रतिकूल वृत्तीमध्ये जे दोष आहेत त्याचे दोष दर्शन जे तुम्हाला होत आहेत त्याचा आपल्याला मात्र विचार करून त्याला दूर करण्याची गरज आहे. आपणास असं म्हणता येईल की आपणच करता आहोत भोगता आहोत आणि आपणच भोक्तृवृत्तीचा स्वामी आहोत हा अहंकाराचा आग्रह आहे. परंतु हाच आपल्याला जो अहंकार आहे तो दूर करायचा आहे. जसे पुन्हा पुन्हा त्या मनास बजवायची आहे किंवा आपण बजावत सांगायची आहे की हा अहंकारच मला माझ्या ईश्वर समर्पित बुद्धीला आडकाठी आणणार आहे, म्हणून त्याला दूर करायचं आहे. आपल्याला ईश्वर समर्पित बुद्धीने कर्म करू देण्याकरता जर ते अडथळा असेल तर त्याला ओळखायला पाहिजे. भगवत प्राप्तीसाठी जो अनुकूल दृष्टिकोन आपल्याला घ्यायचा आहे त्याच्या आड येणाऱ्या अहंकाराचा आग्रह जो काही असतो त्याचं वारंवार चिंतन करू लागलो आणि त्याच्या चिंतनामधनं त्याला दूर करण्याचा प्रयत्न करू लागलो की त्यालाच आपण वैराग्य म्हणतो. त्यासाठी अभ्यासाद्वारे अनुकूल वृत्ती आपल्या चित्तास कायम जाग्या ठेवल्या पाहिजे. त्या पुन्हा पुन्हा लुप्त होत असतात आणि आपल्या चित्तावरील त्याचा प्रभाव जो आहे तो क्षीण होत असतो, म्हणून त्या अनुकूल वृत्ती आपल्या चित्तात प्रयत्नाने रुजविणे त्याला वाढविणे हा खरा प्रयत्न आहे. त्यासाठी भगवान श्रीकृष्णाने काही आनुषंगिक साधने सांगितली आहे आणि ती आपण आत्मसंयम योग या 6व्या अध्यायामध्ये जे बघतो आहो तोच खरा भगवान श्रीकृष्णाने घेतलेला अनाग्रही जीवन जगण्याचा भाग आहे. आपण पुढे आणखीन याचा संदर्भ पुढच्या विचारांमध्ये बघूया. धन्यवाद.
0: श्रोते हो, आत्ताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद.

श्रोते हो, हसी का हंगामा कहकहों का खजाना ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे हास्य तरंग.

श्रोते हो, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सर्व श्रोत्यांना एक निवेदन, एक आवाहन. श्रोते हो, आजचा कार्यक्रम ऐकल्यानंतर तुम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी आम्हाला छान गमतीदार, मजेदार, लज्जतदार, विनोदी चुटकुले, विनोदी किस्से तुम्ही आम्हाला पाठवा, जेणेकरून पुढच्या कार्यक्रमात तुमच्या पत्रांवर आधारित हा विनोदी कार्यक्रम आम्ही तयार करू. फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, एका पोस्ट कार्डवर तुमचा विनोद आपल्या नावासहित पत्त्यासहित आम्हाला जरूर जरूर पाठवा. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: कार्यक्रम हास्य तरंग, स्वर अनंत FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. मित्रांनो, पाठवाल ना पत्र? काय म्हणता, पत्ता पुन्हा एकदा सांगायचा? तर ठीक आहे, पत्ता परत सांगू पण कार्यक्रमाच्या शेवटी. आता मग तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात ते कार्यक्रम लगेच सुरू करूया. पण हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख.

0: भाऊजी, ओ भाऊजी, भाऊजी, तुमचे डोळे काहून लाल झाले? ओ लाल भडक दिसून राहिले, काय झालं?
1: आओ वहिनी, काय सांगू तुम्हाले,
0: काय झालं?
1: मले झोपच नाही राती, राती दीड वाजलो मच्छर मारत बसलो, रातभर तोंडावर ससरीचे। तुमच्या घरी नाहीत का?
0: माझ्या घरी काय सुद्धा काय काय मच्छर आले का भाऊजी? साऱ्यांपेक्षा माझ्या घरी यंदा जास्त मच्छर आहेत बापा।
1: काहून?
0: मेंबर ज्यादा आहेत ना, 18 जणांचा खटला आहे आमचा, त्याला ज्यादा खुराक भेटते म्हणून।
1: या मच्छराच काय करावं ते समजत नाही वहिनी मले।
0: भाऊजी म्या काय केलं रात्री माहित आहे का? हा, ते गुड नाईट लावला, मच्छर काय लेच आटपत नाही। मच्छर त्या गुड नाईट वर जाऊन बसला आणि मले पाहून हसायला लागला।
1: मच्छर अगरबत्ती लावा,
0: ती लावून पाहिली, मच्छर इतकी आसाठाय की अगरबत्तीच्या धुपटात कुस्त्या खेळतात तरी मरत नाही।
1: पंख्याचा स्पीड फुल करून दे जा।
0: पंख्याले तो काहीच भेत नाही बापा, फिर त्या पंख्यावर जाऊन डावडाव करतात। आपण कस जत्रीत आगस पायण्यात बसतो तसे ते पंख्यावर जाऊन बसतात।
1: म्हणजे लईच धड झाले म्हणायचे मच्छर?
0: कुत्र्यापेक्षा धड झाले भाऊजी, माणूस जेवाले बसला की ताटापाशी येऊन बसतात, भाकरीवर बसतात, दुधाच्या साईवर बसतात। जुन्या काळातले मच्छर पाया पटला की पळत होते, पण आताचे मच्छर माकोड्यासारख्या पायावर चढतात।
1: माझ्या घरचे मच्छर इतके जिदेल आहेत की वहिनी सांगू तुम्हाले। आपण दुकानावर गेलो की आपल्या मांग येतात, आपण घरी आलो की ते येतात।
0: फवारा मारला नाही का तुमच्या मोहल्ल्यात?
1: मारला होता, पण मच्छर इतके आचाट आहेत की जसा फवाऱ्याचा पंपाचा आवाज आला तसे ते लपून राहतात, आणि फवारा गेला की अधिक बाहेर निघतात।
0: सरकार म्हणते मच्छरासाठी गप्पी मासे पाळा, गप्पी मासे पाळा, आता हाय होय
1: त्यानं काय होते?
0: मासे मच्छराचे अंडे खातात, वाढ होत नाही असं म्हणते।
1: आवो आमच्या शेजाऱ्यानं तेही करून पाहिलं।
0: मग भाऊजी,
1: मच्छर इतके छेत्री आहेत ससरीचे की ज्या हौदात गप्पी मासे टाकले ना आणि त्या हौदात अंडेच देत नाहीत।
0: मग
1: शेवटी तर मच्छर त्या मासुयालेच डसायला लागले ना, मासुयालेच मलेरिया होऊन राहिला साला।
0: म्हणजे असंच म्हणावं लागेल की मासुयालाच मलेरिया होऊन मासुयाच खल्लास व्हायला लागले, नाही का भाऊजी? आपण म्हणतो की मच्छर फक्त रातीच असतील, पण दिवसाही मच्छर असतात लेकाजी, इकडं तिकडं सगळे।
1: अरे बाबा वहिनी, काही इच्छारूच नका, दिवसा घंटाभर आराम करू देत नाही ससरीचे, दिवसभर लोडशेडिंग राहते, काही केल्या माणसाची झोपच होत नाही ना।
0: मच्छरदाणी टांगत जा भाऊजी, मच्छरदाणी टांगत जा।
1: आओ वहिनी, मच्छरदाणी किती टांगाव? निंबाले दोऱ्या बांधू काय? 12 जणांचं खटलं आहे, पुन्हा कोणाले मच्छरदाणी द्या? मच्छरदाणी बांधली तरी ते आपल्या अगोदर जाऊन झोप काढतात। दिवसा त्याची झोप होते आणि राती भोवताल करतात ना, माणूस पाणी प्याले उठला की पटकन अंदर घुसतात। ते जसं वाटच फायतात की हा खदी पाणी प्याले उठते आणि यक्षप अंदर घुसते की कोणाच्या बापाले बाहेर निघत नाही ना। ते
0: अंगाले लायची कोणती तरी टूब मिळते ना भाऊजी, ते नाही का
1: वहिनी? म्या ते सारे करून पाहिलं, ट्यूब लावली, गरम हळद लावली, गोमतीर लावलं, पण मच्छर डसल्याशिवाय राहत नाहीत ससरीचे। एक जण म्हणे दाराशी बोर्ड लावा।
0: आता बोर्ड कशाचा बोर्ड?
1: या घरात मच्छरांना बंदी आहे,
0: मच्छराले वाचता येते काय भाऊजी? लोक उपटत सल्ला देतात बापा।
1: मच्छर मले रात भर डसतात आणि आमच्या हिला म्हणते की तिले एकही मच्छर डसत नाही।
0: कोण मच्छर? काय त्याच्या ओळखीचे आहेत का?
1: अरे ते इतकी सण झोपते की मच्छर डसले तरी तिला ठाऊकच होत नाही ना, फारच झोपिले। डाक आहे तुमची बहीण, डोळे लावल्या बरोबर घोरते लेकाची।
0: मग बरोबर आहे, त्याच्या घोरण्याच्या आवाजाने मच्छर पळत असतील.
1: पण हे गंभीर समस्या झाली ना वहिनी.
0: बरोबर आहे,
1: माणूस थकला या मच्छी राहिले. आता शास्त्रज्ञ याच्यावर इलाज काढायला पाहिजे ना यांनी इलाज.
0: अहो भाऊजी, शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ म्हणतात ना तुम्ही आता, ते म्हणतात म्हण की मच्छराची जात खतमच होणार नाही.
1: मग काय फायदा म्हणाले को, तिकडे चंद्रावर यान पाठवता आणि इकडे मच्छर मारता येत नाही तुम्हाला.
0: याच्यावर सरकारनं काहीतरी केलं पाहिजे भाऊजी.
1: आता सरकार काय करीन, सरकारले काय काय करायला होता, सगळं काय सरकारने करायचं आहे का. आपण आपलं घर स्वच्छ ठेवा, आपला परिसर स्वच्छ ठेवा, नाल्या व्यवस्थित काढाव. काय सगळी काय सरकारनं खोती घेतली काय हो.
0: बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर, एकदम बरोबर.
2: वा वा वा वा, तुम्ही आला.

0: काय गाता हो मस्त सॉली सॉली सॉली.
1: अरे हा तर माझा स्वप्न सोहळा. तिकडे चार वर्षांनी भरतो कुंभ मेळा. बुबूच्या घरी साधू संतांचा मेळा.

0: तड़ीपूरची आयडिया मस्त,
1: तड़ीपूर तड़ीपूर किती लोभस कल्पना, किती गोंडस मानस प्रत्येकाच्या मनातला।
0: उबू भाई तुमच्या मनासारखा तडीपूर झाला का अजून काय राहिलंय?

0: सामर्थ्य घेऊन इशी खडू प्रमाद, माय भूमीला बुल्या करू बर्बाद।
1: दडीपूरची ताकद बघायची आहे काय?
2: Hey! Hey!

0: बराबर बोलला तुम्ही बुबू भाय काल पाहिलं ना काय सॉलिड बनवलंय तुम्ही तडीपूर
1: कुठे जा आमचे स्टुडंट भेटणार काही जण तर पुण्या मुंबईत कार्पोरेटर झालेत खड्डे बघितलेत आपली शिकवण आमची पोरं कुठं बी ओळखता येत्यात रिक्षा टॅक्सीत बसला मीटर फास्ट तडीपूर युनिव्हर्सिटी भिंतीवर कुत्र्या का तो ओणवा झाला तडीपूर युनिव्हर्सिटी पॉकेट मार चेन चोर तडीपूर युनिव्हर्सिटी वाळवी सारखी पोखरून टाकलीये मुंबई आपण तुमची ताकद ओळखून आम्ही थुक्लिअर बॉम्ब तयार केलाय थुक्लिअर
2: काही ना अणूंच वेड काही ना रेणूंच
1: बुबूला वेड थुंकीच थुंक लावणार

0: तुझे।
1: हे बोला वडील, काय पाहिजे?
2: काय गरम?
1: समोसे, भज्जे, आलू बोंडे?
2: आलू बोंडा आण गरम।
1: बसा बसा बसा।
2: अरे तू ह्या डोसक्यावर बसू का? हा बाकडा पुसा गुजर, कशी गयाटी हवे? खरकट करून ठेवता जिकडे तिकडे, मालक कुठे गेला तो?
1: मालक घासलेट आणाले गेला।
2: टेबल पुसा गुजर, काय कटल्या? काय नाव आहे तू?
1: सूर्या।
2: अग भूत, अंग धुत नसू का रे?
1: थंडी जीवावर येते ना पाटील।
2: तू ह्या अंगातलं बनियन किती दिवसापासून धुतलं नाही बे?
1: नवीन घेतलं, तयापासून धुतलंच नाही पाटील।
2: काऊन रे?
1: टाइमच भेटत नाही।
2: अरे कपडे धुत जा, चांगला पॉश राहत जाय। हॉटेलातले सारेच पोटे कैकटले दिसून राहिले, कसे वंगैले पोटे पाहून गिराईक येईन काय बे तुमच्या हॉटेलात?
1: हा म्हणया, एक आलू मंडळ रस्सा मारके।
2: या माशा हाना गुजर, तू या हॉटेलात माल कमी आणि माशा जास्त आहेतले का?
1: हा माशा हाणल्या तरी फिरून येतात ना साहेब।
2: मग वरवर साफसूफ करत जा रोज, कस घयाटे आबे?
1: हा घ्या ना तुमचा आलू बोंडा।
2: हा तर थंडा दिसून राहिला।
1: या टाइमाले थंडच असते।
2: मग तू असा म्हणत होतास बे गरम आहे म्हणून?
1: तसच म्हणा लागतीय ना, खाऊन ते पा।
2: काय रे भोपई सुद्या, आलू बोंडा कसा दिला बे? याच्यापेक्षा कालचा चांगला होता।
1: कालचाच आहे ना, आज काय आजचे काढायचेच राहिले।
2: खिराई काले बासे आलू बोंडे सरदा काय बे पिलांच्या? अजब काम दिसत तू।
1: ताजे आलू बोंडे निघाले, घंटाभर टाइम आहे, थांबता का?
2: मले टाइम नाही।
1: मग खा घ्या गाऊन।
2: अबे हो
1: काय झालं ना?
2: अबे केस अटकलो ना तोंडात।
1: हा केस कुठून आला बाप्पा?
2: या आलू बंड्यात होत, नळ्यात अटकलं। हे हॉटेल हाय की सलूनच दुकान आहे?
1: माया डोसक्याच केस नाही ते।
2: मग तुया मावशीचा आहे का बे?
1: दुसरा आलू बंडा घ्या।
2: हे केस गळ्यात अटकलं, याच काय करू?
1: पाणी पे, पाणी
2: आण, पाणी लवकर
1: हे घ्या।
2: अबे हे पाणी होय की काय होय? याच्या पेक्षा नदीच्या पुराच पाणी चांगलं राहते का?
1: हा असच पाणी भेटते इकडं,
2: चाल फेक तिकड। कुठून अक्कल सुचली आणि या हॉटेलात आलो? एवढे भयाड बेले आजच पाहिले।
1: पण आलू बोंड्यात माणसाचा केस कुठून आला?
2: अबे कटणीच्या माणसाच नाही, बाईचा आहे, हित भर लांब आहे।
1: पण बाईच केस आलू बोंड्यात कस गेल?
2: तू ही आकळ सासू आलती काय आलू बोंडे कराले?
1: नाही बुवा, या मान्यानं काढले आलू बोंड।
2: अरे याच त्याच्यावर लोटू नका, तू ह्या कानाखाली आवाज काढू काय? एका थापडीत खाली पडशील,
1: चुकभूज होते माणसाकडून।
2: चाल फेक तिकडे आलू बोंडा, पोटात केस गेला।
1: चहा घेऊन जा पाटील।
2: ससरीच्या तुले पाहून चहा घ्या वाटत नाही?
1: चहा चांगला असते आमच्या हॉटेलात।
2: काय चहा चांगला ते पाय, मांजरानं दुधात तोंड घातलं, आता त्याच दुधाच्या या गिराईकाले दे जा। वारे वा बस्तरे हो, डबल तुया हॉटेलात काय पाय ठेवणार नाही, चाललो मी।
1: हो पटील तंबाना,
2: आता काय राहिलं?
1: पैसे पैसे पैसे।
2: कायचे पैसे बे?
1: आलू बोंड्याचे।
2: होदळीत देईन ले का? एक तर आलू बोंड्यात केस टाकला आणि वरून पैसे मागता, काय लाज आहे का नाही तुम्हाला?
1: पटील मागून कर्कट लागलं तुमच्या पायजाम्याले।
2: या हॉटेलचं नाव बदलून बस्तर हॉटेल ठेवा, नाहीतर माचीसची काडी लावून हॉटेल पेटवून द्या. काय दात काढता लेको बस्तर हो.

तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव. मित्रांनो, आपल्याला आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला

0: तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणे सुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा. पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना AR परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हंसी तरंग सुनिए.
2: आता तू मला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग, हास्य तरंग, स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.
4: रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला

0: దగ్గర 9284-99433 ह्या क्रमांकावर किंवा व्हाट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: श्रोतेहो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम वतन का राग.

श्रोतेहो, आताच आपण वतन का राग हा कार्यक्रम ऐकलात. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, जनावरांपासून आपल्याला दुग्ध उत्पादन घ्यायचं असो किंवा मासाचं उत्पादन घ्यायचं असो किंवा आदर्शरित्या दुग्धव्यवसाय करायचा असो, कुक्कुटपालन करायचं असो, शेळीपालन करायचं असो, आपल्याला आहाराच्या बाबतीमध्ये फार दक्षता घ्यावी लागते. तर यापैकी या जनावरांच्या आहारामध्ये संकरित नेपियर गवताची लागवड कशा पद्धतीने होऊ शकते त्याची पायाभूत मूलभूत संकल्पना आपण आज जाणून घेणार आहोत. संकरित नेपियर या चारा पिकाचं यशवंत आणि फुले जयवंत हे सुधारित वाहन आहे. म्हणजे पहिली महत्त्वाची जात यशवंत आणि दुसरी आहे ती फुले जयवंत. तर या पिकाच्या लागवडीला जे आहे उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी लागते. शक्यतो निचरा न होणारी दलदलीची जमीन या पिकासाठी आपण टाळली पाहिजे. संकरित नेपियर गवत हे बहुवार्षिक व भरपूर उत्पन्न देणार असल्यामुळं शेत आपण तन्वरीत ठेवायला पाहिजे आणि लागवडीपूर्वी उभ्या आडव्या नांगरट करून दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगल्या पद्धतीने आपण तयार करून घ्यायला पाहिजे. शेवटच्या कुळणीच्या वेळी साधारणतः 7 ते 8 टन चांगलं कुजलेलं शेणखत त्याच्यामध्ये मिसळायला पाहिजे. खरीप हंगामात जून ते ऑगस्ट आणि उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात या संकरित नेपियर गवताची लागवड करण्याची आपली शिफारस आहे. या गवताची लागवड थोंबे किंवा थोंब ज्याला म्हणतो, मुळासकट येणारे थोंब, याच पद्धतीने केली पाहिजे. 3 महिने वाढू दिलेल्या गवताच्या खोडाच्या जमिनीकडील 2/3 भागातील 2 ते 3 जुळे असणाऱ्या कांड्या काढून त्या जर लावल्या तर त्या चांगल्या फुटतात. थोंबे किंवा कांड्या 90 सेंटीमीटर अंतरावरील सऱ्याच्या बगलीत लावाव्यात. सरासरी 2 थोंबातील अंतर 90 बाय 7 सेंटीमीटर ठेवून लागवड जर केली तर आंतरमशागत करणं सुलभ जातं. या संकरित नेपियर गवतासाठी माती परीक्षणाच्या आधारावरच खताची व्यवस्थापन करायला पाहिजे. पण सर्वसाधारणपणे 100 किलो नत्र, 50 किलो स्फूर्त आणि 50 किलो पालाश अशी याची शिफारस आहे. त्यानंतर पीकवाडीचा जोम कायम राखण्यासाठी दर 4 कापण्यानंतर 25 किलो नत्र आपण द्यायला पाहिजे. हे बहुवार्षिक बागायती चारा पीक असल्यामुळं तणाचा उपद्रव होणार नाही याची आपण अतिशय दक्षता घ्यायला पाहिजे. गवताच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात 1 किंवा 2 खुरपण्यात देणं आवश्यक आहे आणि त्यानुसार गरजेनुसार खुरपणी अथवा खांदणी जी आहे ती आपण आवश्यकतेनुसार करायला पाहिजे. या गवताची कापणी लागवडीपासून 9 ते 10 आठवड्यांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारणतः 15 ते 20 सेंटीमीटर उंचीवर करावी, त्यामुळे फुटवे फुटण्यात चांगली मदत होते. नंतरच्या कापण्या ज्या आहेत त्या पीकवाढीनुसार 6 ते 8 आठवड्यांनी कराव्यात. प्रतिवर्षी 8 ते 9 कापण्याद्वारा 2500 ते 3000 क्विंटल चारा आपल्याला 1 हेक्टरपासून मिळू शकतो. अर्थात या संकरित नेपियर गवताची लागवड करण्यापूर्वी जे या शाखेतील तज्ज्ञ आहेत किंवा कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेचे जे कार्यक्रम सहायक आहेत त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संकरित नेपियरची जी लागवड करा म्हणजे आपल्याला फायदा होऊ शकेल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM. मी आरजे शुभांगी आणि श्रोते हो आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या कार्यक्रमाला भेट ज्यांनी दिली आहे ते एक असं व्यक्तिमत्व आहे म्हणजे आपण बहुगुणी किंवा बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांना म्हणू शकतो जे अक्षरातून व्यक्तिमत्व उलगडतात. होय, आपण बोलतोय ते स्वाक्षरी विश्लेषण तज्ज्ञ जे आहेत त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आणि त्यांचे आवड छंद याविषयी सुद्धा. ते एक स्मरणशक्तीचे सम्राट असं म्हणून सुद्धा ज्यांना आपण ओळखतो आणि विस्मय नावाने त्यांचं लिखाण जे आहे ते करत असतात. चांगले साहित्यिक ते आहेत, मराठी हिंदी कवितांचं भरपूर असं नॉलेज त्यांच्याकडे आहे आणि खूप सारं लिखाण ते करत असतात. ते आहेत श्री संजय वामनराव पाटील, जे फेस रिडिंग तर करतातच तसंच हस्ताक्षर आणि स्वाक्षरी तज्ज्ञ सुद्धा आहेत. थोडक्यात सिग्नेचर एक्सपर्ट ज्यांना आपण म्हणू शकतो ते आज आपल्या स्टुडिओत भेटीला आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधूया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, माणूस काय विचार करतो, त्याचा आत्मविश्वास कसा आहे, त्याची भावना, हे सगळं फक्त एका स्वाक्षरीवरून जाणून घेणं हे फारच मोठं दिव्य आहे असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच. तर हे स्किल जे आहे ते सरांकडे आहेच, पण मग स्वाक्षरीवरून स्वभाव ओळखणं यावर खरंच आपला विश्वास बसू शकतो का? ही गोष्टही तितकीच आपण विचार करायला लावणारी आहे. आणि आज आपल्यासोबत असंच या क्षेत्रात पारंगत असलेले तज्ज्ञ आहेत. चला तर मग त्यांच्या ज्ञानाचा लाभ आपण करून घेऊया आणि जाणून घेऊया त्यांचा प्रवास. सर मला सुरुवातीला तुमच्याबद्दल सांगा आणि तुमचं बालपण कुठे गेलं वगैरे त्याबद्दल सुरुवातीला सांगा ना.
1: माझं बालपण आपला जळगाव पासून 25-30 किलोमीटरवर एक गाव आहे धरणगाव तालुक्यामध्ये सातखेडा म्हणून, तिथंच माझा जन्म झाला. आणि चावलखेडा म्हणून तिथं निळकंठेश्वर हायस्कूल शाळा आहे, तिथं 5वी ते 10वी मी शिक्षण घेतलं. आणि शिक्षण 10वी नंतर झाल्यानंतर मी 2 वर्ष अहमदाबादला होतो मावशीकडे आणि 31 मार्च 1998 मी जळगावमध्ये आलो आणि पुढे मग कामानिमित्तच थांबलो इथं. एक कोरिअर सर्व्हिस होती तिथं मी जॉब केला 51 दिवस आणि पुढे एक महाराष्ट्र डेअरी म्हणून होती तिथं मिनिमम मी 5 वर्ष वर्किंग केलं, सकाळी दूध वाटप करणे वगैरे. तर सकाळी दूध वाटप मला लवकर उठण्याची सवय झाली आणि दूध वाटप झाल्यानंतर मी ओंकारेश्वर मंदिर होतं आपलं जळगावला जयनगरमध्ये, तिथं मला 10 मिनिटं मी बसायचो फक्त शांततेत, काहीच विचार नव्हता मनामध्ये की आपल्याला काही अभिलाषा नव्हती परमेश्वराकडून, फक्त बसायचो शांत एकांतमध्ये मेडिटेशन करायचो. आणि दुकानावर आल्यावर हिशोब दिल्यावर मी घरी जायचो, पण घरी जाण्याच्या अगोदर मी माझं एका मित्राचं दुकान आहे सलूनचं त्याच्याकडे मी पेपर वाचन करायचो. पेपरला फ्रंट पेजला जो सुविचार आहे तो कोणाचा आहे, तो व्यक्ती कोण आहे, जगात त्याचं योगदान काय, याच्याबद्दल मला ते छान वाटायचं. की एकदा मी असाच विचार वाचला, त्या विचार असा होता, जर तुम्हाला कोणी मदत केली नाही तर राग नका मानू, त्याचे आभार माना. आणि खाली नाव होतं अल्बर्ट आइन्स्टाईन. मी विचार केला की समोरचा व्यक्ती हा विचार कसा सांगतोय, जर तुम्हाला कोणी मदत केली नाही त्याचा राग नका मानू, त्याचे आभार माना.
0: मनाला पटत नाही ते.
1: हा, तर पण मग ह्या विचारात एक तथ्य लपलं होतं की तुम्ही तुमचं कार्य सोडत नाही, तुम्ही पुढे वर्किंग करता, पण मदत मिळाली तर आपण थांबतो. मग असं रोजचे विचार वाचण्यात मला आवड निर्माण व्हायची. मग एखाद्या व्यक्तीचं नाव नवीन आहे, त्याने शोध काय लावला, काही लोकांचे नाव असे ऐकले की ते विचारात पडलो की अल्बर्ट आइन्स्टाईन कोण आहे, एडिसन कोण आहेत, मार्टिन कुपूर कोण आहे, बिल गेट्स कोण आहे, वॉरेन बफे कोण आहे, म्हणजे एक उद्योगपती, एक सायंटिस्ट आहे, एक जगविख्यात बिझनेसमॅन आहे, असं मला वाचण्याची आवड निर्माण झाली. आणि त्याच्यातून नवीन नवीन शोधायला लागलो की क्रिकेटचा जन्म कधी झाला, क्रिकेट भारतात कधी आलं, पहिल्यांदा क्रिकेट कोणत्या देशाने कोणत्या देशाविरुद्ध खेळलं, असं चालत होतं ते. पण मला रोज ते माझी रुटीनच होती, वाटप झाली मंदिर, मंदिरातून दुकानात हिशोब दिला, पेपर पेपर वाचल्यानंतर म्हणजे मला ते आवड निर्माण.
0: सर्च इंजिन चालूच झालं तुमचं
1: काम मी करतच होतो.
0: अच्छा अच्छा, बरोबर. तर मग सिग्नेचर अनालिसिस किंवा आपण जे म्हणतो ग्राफोलॉजी, तर हे नेमकं काय आहे त्याबद्दल सांगा.
1: एक कोर्स केला होता आम्ही जळगावला सरांच्या, तिथं 2 दिवसाची कार्यशाळा होती ती. त्या कोर्स मध्ये आम्ही पाहिलं की एनालिसिस काय असतं, सिग्नेचरातून व्यक्तिमत्व ओळखता येतात का, कसे आहेत का. ते मराठी हिंदी मध्ये 2 दिवस ते कार्यशाळेमध्ये शिकायला भेटलं आणि तो कोर्स आम्ही करून पाहिला. आणि प्रॅक्टिकल मी काही लोकांच्या गुगलवर सिग्नेचर पाहिल्या, म्हणजे उदाहरणार्थ अल्बर्ट आइन्स्टाईन सरांना तर आपण भेटणार नाही, कारण ते ह्या जगात नाहीत. गेट्सला आपण भेटू शकत.
0: बरोबर.
1: किंवा अमिताभ बच्चन असेल, महात्मा गांधी असेल, राष्ट्रपती असेल, तर ह्या लोकांचं मी ते पाहायचो आणि अभ्यास करायचो की हे अक्षर असं याच्यातून अजून काय करता येईल का, किंवा याच्यामध्ये काय आहेत की समोरच्या अक्षराचा ए अक्षर आहे, दुसऱ्याचा बी ए, पण हा ए मध्ये ह्या ए मध्ये काय फरक
0: आहे.
1: असं अभ्यास मी पुढे सुरू केला आणि करत गेलो आणि प्रॅक्टिकल लोकांचे चेक करतच गेलो. जसे जसे मला मित्रमंडळी भेटले किंवा जळगावतील उद्योगपती असतील, राजकारणी असतील, जिल्ह्याच्या बाहेर जसं जसं मी जात होतो शाळा कॉलेजला, तर मग अनुभव वाढतच गेला आणि शिकतच गेलो अजून नवीन नवीन. त्याच्यात काही व्यक्तिमत्व ज्यांचे अक्षरे ओपन आहेत, काही लोकांचे अक्षरे असे गोल असतात, तर त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे, ओपन आहेत ते कसे आहेत, ज्यांचं स्पष्टपणा दिसतोय, त्यांचा साधेपणा काय आहे, अशा काही बऱ्याचशा गोष्टी समजून येतात, जसं ते लक्षातच येतं.
0: बरोबर. फेस रिडिंग याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: फेस रिडिंगचा जर पाहिला आपण कसा ओळखायचा, तर हे गोष्ट मी माझ्या डोक्यात आलं भगवान श्रीराम ज्यांचा पहिल्यांदा भेट झाली ती हनुमान सोबत, आणि हनुमान दुसऱ्या रूपात भेटले होते, पण ते हनुमान आहेत असं श्रीरामांनी ओळखलं, तर हनुमान मूळ रूपात आले की बाबा तुम्ही मला कसं ओळखलं, कारण ते परीक्षा पाहायला आले होते सुग्रीवकडे. ते होते की बाबा दोन मनुष्य येत आहेत, मग ते शत्रू तर नाही किंवा मित्र, ते कन्फर्म साठी त्यांनी रूप बदललं पाहिलं. मग ते डोक्यात कल्पना आली की रामाने फक्त हनुमान बदल नाही, पण जटायूला पहिल्यांदा भेटले असतील, सुग्रीवला भेटले तर त्याने मला मैत्री केली, तर त्या टायमाला मैत्रीची व्याख्या तिथून मला कळली, कारण जेव्हा सुग्रीवला ते भेटले तर सुग्रीवने सांगितलं की तुम्ही मला मदत करा माझं राज्य आणि माझी पत्नीसाठी, तर मी तुम्हाला मदत करेल. तर रामाने मैत्रीची व्याख्या खूप सुंदर सांगितली, मी तुम्हाला मदत करणार, तुम्ही मला मदत करणार, तर ही मैत्रीने हा व्यवहार झाला. मी तुम्हाला मदत करतो, बाकी तुम्ही करा ना करा हा भाग तुमचा, तर मी फक्त मैत्री करतो. तर इथं मैत्रीची व्याख्या कळाली, मग तिथून मी अजून स्टडी करायला लागलो काही लोकांना भेटून, मग कृष्णनीती काय सांगते ते वाचत गेलो, मग ते शिकता शिकता त्याच्यातून कोणाचे अवभाव कसे आहेत, कोणाचं बोलणं कसं आहे, एखाद्या व्यक्तीचं नाक लांब आहे तर दुसऱ्या व्यक्तीचा बी स्वभाव तसा आहे का, थोडासा विरुद्ध आहे, स्माइलिंग मधून दिसतंय की तो मनातून हसतोय का वरवर हसतोय, त्याच्या चालण्यावरून गेसिंग की चालताना प्रभावशाली कसा दिसतो, असे थोडं
0: छान छान. ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. तर तुमच्या या शब्दांवरनं मला एक कोट आठवला आता नुकताच, मैत्री आणि प्रेम यावर आधारित तो आहे. लेने के बदले देना ये तो व्यवहार है, व्यापार है, जो देकर भी कुछ ना मांगे वही प्यार है.
1: खूप छान. बद्दल मी ऐकलं होतं, मला तो अनुभव तिथेच कळला, कारण काही लोक मैत्री करतात तर तिथे व्यवहार आणतात.
0: बरोबर.
1: मैत्रीमध्ये व्यवहार नका, मैत्री मैत्रीच्या जागेवर व्यवहार व्यवहार. अगदी बरोबर. या गोष्टी
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
0: तुमची ओळख स्मरण शक्तीचे सम्राट म्हणून सुद्धा आहे, त्याबद्दल सांगा ना.
1: म्हणजे माझ्या लक्षात राहण्याची क्षमता इतरांपेक्षा वेगळी आहे. जेव्हा पेपर मी वाचायचो तर त्याच्यामध्ये मला नाविन्य शोधायचो, मी काही काही सुविचार आहे तर त्या सुविचारामध्ये काय लपले, किंवा एखाद्या व्यक्तीच्या बद्दल माहिती आली त्या व्यक्तीचं नाव आहे पण तो कुठल्या देशाचा आहे, त्याने काय कार्य केले, त्याचं योगदान काय आहे, तो पंतप्रधान आहे, राष्ट्रपती, फ्रीडम फायटर आहे, ऍक्टर आहे, क्रिकेटर आहे, जे काही असेल त्या गोष्टीतून मग मी विचार करायचो की हे व्यक्तिमत्व आहे याच्याबद्दल वाचलं, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या व्यक्तीबद्दल आलं, तर ते वाचतच होतो पण ते मेंदूमध्ये साठत गेलं. XYZ आता मी एकदा असं पेपर वाचलं, त्याच्यात आलं की 6 फेब्रुवारी आहे, सुनील गावस्कर यांनी क्रिकेटमध्ये एंट्री केली 71 मध्ये, आणि हे पहिले व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी कसोटीमध्ये 10,000 रन पूर्ण केले. मग हे लक्षात राहून जायचं. किंवा भारतात पहिला चित्रपट कधी आला, बोलपट हा 14 मार्च 1931 ला आला, त्याच्या पहिले मूक सिनेमा होता, तो मूक सिनेमाचा निर्माते कोण, तो कधी जन्माला आला, 3 मे 1913 आला, लोकांनी वेडासारखं पाहिलं कारण नवीन विचार होता जगासमोर. हे लक्षात राहत गेलं तर ते कायमस्वरूपी राहतच गेलं. किंवा भारतात नोबेल कोणाला मिळाला, कशासाठी मिळाला, त्याचं रिझन काय, रवींद्रनाथ टागोर सरांना 13 नोव्हेंबर 1913 मिळाला, रेमन मॅक्सेस पुरस्कार आहे, तुमचे भारतरत्न आहे, असं विविध क्षेत्रातून असं एकच सब्जेक्ट नव्हता की माझं हे लक्षात राहिलं. तर भारताचे पहिले पंतप्रधान कोण, दुसरे कोण, तिसरे कोण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण, जळगाव जिल्ह्यातला पहिला आमदार कोण, म्हणजे मला घेण्याची माझी जो पावर ती वाढत गेली.
0: ग्रास्पिंग जे आहे ते तुमचं चांगलं आहे आणि ते तुम्ही जपून पण ठेवतात आणि म्हणजे ते फिट ठेवतात आपल्या माइंड मध्ये, त्यामुळे ते सहज सोपं तुम्हाला होतं.
1: असं माझं 10,000 पेक्षा जास्त अंक तोंडी पाठ आहेत, तर ते वाढतच जात आहे, डिलीट होत नाही ते माइंड मधून. मी प्रयत्न केला पण ते एक सबकॉन्शियस आणि कॉन्शियस दोन मन आहे, तर सबकॉन्शियस आपला खूप स्ट्रॉंग असतो.
3: अच्छा.
1: तर त्याच्यामध्ये साठतच गेलं आणि मला तो वाढतच गेला डाटा. पण ती आवड निर्माण झाली, त्याच्यातून मी कवी झालो. एक कवी संमेलनला मी गेलो आणि पाहिलं की किती लोक सुंदर बोलतायत. मी वरती आवाज दिला परमेश्वराला की मला पण लिहायचंय.
3: क्या बात आहे.
1: आणि मी तिथंच माझी पहिली हिंदी कविता लिहिली, ए वक थमजा जरा म्हणून.
3: वा, आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल.
1: ए वक थमजा जरा, ही मेरी पहिली मुलाकात आहे उनसे. ए वक सुन जरा, ए वक थमजा जरा. भीड़ में बैठे थे वो सामने मेरे, मिलकर भी उनसे मिलना सका ही शिकायत है मुझे, कुछ शिकवा कर लूँ जरा.
3: क्या बात है.
1: समझा जरा, ए वक्त सुन जरा. यकीन नहीं होता ये सच है, सपना इस उलझन को सुलझाने दे जरा. ए वक्त समझा जरा.
3: बढ़िया.
1: सुन जरा, जब वो मुझसे बातें करने लगे, आंखों में अपनापन, बातों में दूझापन, और क्या क्या आदा है जान लू जरा. ए वक्त समझा जरा, ए वक्त सुन जरा. हे माझा पहिला प्रवास होता. मोबाईल मध्ये ते थोडंसं टाइप केलं, इंग्लिश मध्येच लिहिलं आणि मी सांगितलं आयोजकाला की बाबा मला हे असं तुडकं मुडकं लिहिलंय, जमतं का बा, तू म्हणे हिंदी कसं लिहिलं, मग तर लिहिलं.
3: हा,
1: पहिला प्रवास झाला आणि आज भगवान कृपाने माझं 100 पेक्षा जास्त हिंदी कविता आहेत.
3: अरे वा.
1: भगवान कृष्णावर माझं जास्त लिखाण आहे, कारण 4 ओळी मी भगवान कृष्णावर आतापर्यंत 1,000 पेक्षा जास्त येत.
3: अच्छा अच्छा.
1: आणि चित्राला गेसिंग करून लिहायला मला खूप आवडतं, ते चित्र असो किंवा काही पाहिलं चित्र, तर त्याच्यात काय लपलेलं आहे ते शोधायला मला आवडतं.
3: उदाहरणादाखल एखादं सांगू शकता आम्हाला.
1: तुम्हाला ती कविता वाचनात दाखवली, भगवान कृष्णाने तुझ्या हा कदम रक्षा.
3: श्रोत्यांना ऐकायला आवडेल ना,
1: माझं पाठच आहे सगळं.
3: ते एक तुमचं आहेच ना टॅगलाईन, स्मरण शक्तीचे सम्राट. त्यानिमित्त तो तुमचा वेगळा फायदा तुम्हाला होत असतो.
1: ती कविता तुझ्या हा कदम रखे म्हणजे ते चित्र होतं भगवान कृष्णाच्या हातात राधाच्या पाय.
3: अच्छा अच्छा.
1: तर त्याला तो विचार करून मी ती कविता फक्त 7 मिनिटाच्या आत लिहिली. तू जहा कदम रखे ना तेरे दिल में जगा दे ना तेरी जिंदगी में, तू जहा कदम रखे वो जमी मुझे दे, वहां एक मंदिर बनाओ तेरी मूर्त उसमें सजाओ, तेरी सजदा करू रोज वो हक मुझे दे.
3: क्या कल्पना है, सुंदर.
1: ना तेरे दिल में जगा दे ना तेरी जिंदगी में, तू जहा कदम रखे वो जमी मुझे दे. रब को मैंने देखा नहीं बस महसूस किया है, कहीं तू रब तो नहीं वो विश्वास मुझे होने दे, ना तेरे दिल में जगा दे ना तेरी जिंदगी में, तू जहां कदम रखे वो जमी मुझे दे. ते पहिल्यांदा जसं मी गेसिंग केलं, तर जेव्हा मी ते बनवलं आणि त्या ग्रुपला सेंड केलं की बाबा असं लिहिलंय, तर खूप सुंदर वाटलं ते मला आणि शब्द बी छान वाटले. तर कारण तुम्हाला प्रत्येक व्यक्ती लाईक करेल ही अपेक्षा चुकीची, प्रत्येकाला शब्द कळत नाही,
3: त्या भावना कळत नाही.
1: कवी हा लिहितो वाचणारा फक्त शब्द,
3: त्याचा भावार्थ सगळ्यांना समजेलं असं नसतंच.
1: तर असं आणि मग बाकी 4 ओळी एक चित्र पाहिलं दुसरं की त्याच्यावरून काय लिहायचंय, किंवा एखाद्याने तुम्हाला तुमची स्तुती केली तर स्तुती मनापासून आहे का वरवर आहे. आता एकाने माझं बर्थडेला मला सांगितलं की जगभर फुल मुबारक तुम्ही, मग मी म्हणतो तो त्याचा स्वभाव मला माहिती आहे, त्याचा सिग्नेचर मी चेक केलाय, त्याच्यावर शेर लिहिला. अगर दुआ दिल से तो दो फूल काफी है, तेरे फूलों का बाग मेरे किस काम का.
3: तर
1: माणूस आहे एवढा शक्तिशाली आहे मॅम, फक्त तुम्ही स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा. कारण एव्हरीवन जिनियस, एव्हरीवन,
3: प्रत्येकामध्ये काही ना काही टॅलेंट असू शकतं.
1: काही काही निसर्गाने तुम्हाला या धर्तीवर पाठवलंय तर चूक नाही केली आहे,
3: बरोबर.
1: फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की तुमच्यामध्ये काय. आणि स्वतःशी अगोदर माहिती स्वतःशी करा, नंतर जगाशी करा.
3: करेक्ट.
1: जोपर्यंत तुम्ही स्वतःला नाही ओळखणार, जर तुम्हाला नाही ओळखणार. माझी असंच मला 2-4 दिवसापूर्वी एका लेडीने फोन केला की सर मला जगण्याची इच्छा नाही होत, असा असा प्रॉब्लेम आहे. माझी एक कविता हिम्मत नहार, ती मी तिला बनवली छान आणि त्यांना सेंड केली की हिम्मत नहार, तू कोशिश कर फिर एक बार हिम्मत नहार, तुझे तुझसे बेहतर कोण जाणता है, तू गैरों पे भरोसा करना छोड़, तू खुद पर विश्वास करना शिक ले, तू हिम्मत ना हार, आने दे तूफान को, कब तक आएगा तेरे जीत के आगे चकना चूर हो जाएगा.
3: प्रेरणादायी कविता.
1: कुठेतरी तुमच्या शब्दांमध्ये अशी ताकद पाहिजे की नवीन. एक मी आनंद बक्षी सरांची मुलाखत ऐकली होती आणि त्यांच्या मुलाने त्याला प्रश्न केला की सर तुम्हाला 4,000 गाणे लिहिले आणि 4 फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. तर आनंद बक्षी सर म्हणाले की आपल्या घरातल्या मंदिरात जा, तिथे चिठ्ठी पडली, ती चिठ्ठी एका मामूली माणसाची, पण ती मी मंदिरात ठेवली. म्हणजे साहित्यिक काय असतो, लेखकाची ताकद काय असते, त्याने सांगितलं की ते 4 पुरस्कार 4,000 गाण्यांपेक्षा 4 पुरस्कारांपेक्षा ही चिठ्ठी मला महत्वाची. कारण एका त्या माणसाने चिठ्ठी पाठवली होती, तो आत्महत्येला जात होता.
3: अच्छा.
1: आणि ट्रेनमध्ये सुसाईड करू गो आणि तिथं दोस्ती चित्रपटातलं गाणं चालू होतं एका रेडिओला. दोस्ती म्हणून धर्मेंद्र हेमामालिनी छत्रपती ना, त्या गाण्याचे बोल चालू होते जेव्हा तो सुसाईड साठी जात होतो.
3: बर.
1: ते बोल होते गाडी का नाम मत करवत ना. या एवढ्या शब्दाने त्या माणसाने आपल्या जीवनाचा निर्णय बदलला. आणि आनंद बक्षी सरांना पत्र लिहिलं आणि आनंद बक्षी सरांनी ते पत्र मंदिरात ठेवलं आणि त्यांच्या राकेश नावाच्या मुलाला सांगितलं की मला पुरस्कार किती भेटला ते महत्वाचं नाही, पण हा जो पुरस्कार आहे याची किंमत नाही.
3: नक्कीच नक्कीच किंमत असते.
1: काही गोष्टी अशा तुम्ही किती लिहिता ते महत्वाचं नाही, तुमचे काही शब्द माझे खूप मराठी कविता पण खूप आहेत,
3: नक्कीच आम्हाला ऐकायला आवडतील.
1: तर त्याच्यातून काहीतरी कविता मला खूप छान वाटतं, थोडं बोलायचं होतं म्हणून. आपण कोणाला म्हणतो या शब्द, जेव्हा तुमची एखाद्याची बॉन्डिंग असते. आम्ही दुःख प्रत्येकाशी व्यक्त नाही करत माणूस. भगवान कृष्णाचा जवळचा मित्र जरी सुदामा असला तरी भगवान कृष्णाने दुःख फक्त कर्णासोबत व्यक्त केलंय.
3: बरोबर बरोबर.
1: कारण कर्ण म्हणतो माझ्या आईने जन्म दिला आणि मला गंगेमध्ये सोडून दिलं. पण कृष्ण म्हणतो तुझ्या आईने तुला गंगे सोडलं, माझ्या मामाचं माझ्या जन्माच्या अगोदर प्लॅनिंग करतो मला मारून. तुझ्या दुःखापेक्षा माझं दुःख मोठं आहे. जन्म झाला तर झाला, तसंच माझा बाबा मला भर पाण्यात दुसऱ्या गावाला घेऊन गेला. तिथं गेलं तर गेलं, पण तिथे कंसाचे राक्षस तिथे यायचे मला मारायचे. म्हणजे तुझं दुःख मोठं का माझं दुःख मोठं. म्हणजे जेव्हा माणूस व्यक्त होतो एखाद्याजवळ, भगवान कृष्णाने पूर्ण दुःख ना सुदामाला कळवलं ना अर्जुनाशी, पण कर्णासोबत जे बॉन्डिंग होती कृष्णाची ते बेटर होती. कारण कर्ण हा विशेष होता.
3: विशेष
1: आणि विशेष त्याच्यामध्ये एक कारण असं की अगर तुम विशेष हो पीडा तो होगी, पीडा में ही आनंद आहे, ये बात तुम्ही समजणे होगी. कर्णाला खंत वाटते की आयुष्यात माझं पराक्रम बद्दल इतिहास काही प्रश्न करेल का. तेव्हा त्यांनी 2 मिनिटात त्यांचं मनोगत आणि त्यांचं मनोबल वाढवलं होतं. कारण विशेष हो तुला जेव्हा आम्ही मारणार आहे त्या टाइमला तुझ्या हातात धनुष्य नाही, तू रथावर नाहीये, हेच तुझं पराक्रम आहे. म्हणजे जेव्हा व्यक्ती विशेष व्यक्तीशी बोलतो किंवा त्याच्यासोबत संवाद साधतो तो आनंद वेगळा असतो. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की थोडं बोलायचं होतं, वेळ आहे का तुझ्याकडे मन मोकळं करायचं होतं, ही कविता पण त्याच्यातूनच आहे.
3: नक्कीच ऐकायला आवडेल.
1: थोडं बोलायचं होतं, वेळ आहे का तुझ्याकडे मन मोकळं करायचं होतं, थोडं बोलायचं होतं, माहित आहे मला तुझी खूप धावपळ, घर काम नोकरी तरी थोडा वेळ काढशील, आज जरा एकटं वाटत होतं थोडं बोलायचं होतं, एकांत असो का कामात तू असतो नेहमी आसपास तरी का दूर भासत होतं थोडं बोलायचं होतं. लास्ट लाईन खूप हार्ट टचिंग आहे. आयुष्याच्या वाटेवर परत भेट होईल का, जर आयुष्याची संध्या झाली तर अंतविधीला येशील का.
3: बात आहे.
1: तुला पाहून नव्याने उभं राहायचं होतं थोडं बोलायचं होतं. कधीतरी आमची लास्ट भेट राहून जाते, धावपळचं जग आहे, सगळेजण बिझी आहे तिथं. तर जीवनामध्ये जगताना मला वाटतं थोडा वेळ जर दिला आपल्या खास लोकांना तर खूप छान राहील.
3: खरंच खरंच खूप महत्वाचं आहे. सर, तुमची महाराष्ट्राचे गुगल गुरु म्हणून सुद्धा ओळख आहे, त्याबद्दल सांगा ना.
1: माझी एक परीक्षा घेण्यात आली होती की प्रश्न उत्तर, त्यांनी विचारलं की हे तुझ्या लक्षात कसं राहतं, हा लाइट आहे, लाइट एडिसनने कधी जन्माला घातला, म्हणजे 31 मार्च 1889 ला पहिल्यांदा लाईट लागला. आमच्या हातात जे आज हे मोबाईल नावाचं यंत्र, 3 एप्रिल 1973 ला पहिल्यांदा मोबाईलवर बोलण्यात आलं, पहिला कॉल मार्टिन कुपूर सर. त्यांनी खंत पण व्यक्त केली त्यांच्या मागच्या वाढदिवसाला की इसका आविष्कार करके मैंने गलती तो नहीं की. जिवंत आहेत मार्टिन कुपूर सर. आणि असं माझ्या लक्षात राहायचं, पहिल्यांदा लँडलाईनवर कोण बोललं, हॅलो बोलले, का बोलले, हॅलोच्या मागे कारण काय. आम्ही हॅलोची व्याख्या नमस्कार मध्ये करतो, त्यांचं प्रेमिकाचं होतं, नंतर व्हाईट झाले होते.
3: ओके ओके.
1: असे हजारो. पहिल्यांदा नोबेल भारतात कोणाला दिला, जगामध्ये पहिल्यांदा कोणाला दिला, आणि नोबेल ज्यांच्या नावाने दिला जातं, अल्फ्रेड नोबेलच्या मनात ही संकल्पना कशी आली की त्यांनी जिवंत असताना त्यांची मरणाची बातमी पेपर मध्ये वाचली.
3: बापरे.
1: जिवंत पण
3: हो
1: तर ते विचारात पडले आज ना उद्या ते होणार, कारण कन्फर्म तिकीट सगळ्यांचं
3: जायचं सगळ्यांनाच.
1: त्यांनी सांगितलं की माझ्या जाण्यानंतर जगात काही विशेष कार्य करते त्यांना हा पुरस्कार देण्यात यावा. कारण भारतामध्ये नोबेल फक्त 10 लोकांना मॅडम, भारताची लोकसंख्या 1.50 अब्ज, अमेरिकेची लोकसंख्या 30 करोड, अमेरिकेत 370 आसपास नोबेल.
3: खूप मोठा डिफरन्स आहे खरंच.
1: आणि पाहायला गेलं तर असं या गोष्टी राहत गेल्या, तर मग परीक्षा झाली तर मला गुगल ही पदवी मिळाली. मला खूप अजून काही प्रश्न आहेत, पहिला चित्रपट कधी बनला, कोणी बनवला, भारत क्रिकेटमध्ये कधी आलं, पहिला वर्ल्ड कप कोणी जिंकला, बोलपट कधी आलेत, भारतातील सगळ्यात ग्रेट गीतकार कोण, संगीतकार कोण, ग्रेट ऍक्टर कोण, ऍक्ट्रेस कोण, साहित्यिक कोण, भारताचे पहिले पंतप्रधान, असं जनरल
3: अनेक दिग्गजांच्या तुमच्या म्हणजे टोनपाट आहेत. बर्थ डेट सुद्धा,
1: बर्थ डेट पण आणि डेट ऑफ डेट पण, तर बर्थ डेटच नाही डेट ऑफ डेट पण आहेत. मोबाईल नंबर बी मी माझं कोणाला मला कॉल करायचा असला तुम्ही
3: सरळ कॉलिंग नंबर टाइप करून,
1: नाही फक्त इकडे तिकडे तुम्हाला. जगात सगळ्यात बेस्ट व्याख्या जर असेल हॅबिटची, तर हॅबिट जर बेस्ट असेल
3: बरोबर
1: कल्याण आहे म्हणजे त्या गोष्टी. आणि मेडिटेशनातून ह्या गोष्टी मला कळल्या, कारण मी न स्वार्त नव्हता ध्यान साधना करण्याचे, भगवान शिवजवळ जायचो, बसायचं, आपलं काम करायचं, ते हॅबिट मधून. आणि आता पण मला एकांत आवडतो, मला एकांत प्रिय जे, मला एकांत मधून खूप काही सुचतं. मला रोज लिहायला आवडतं, 4 ओळी तरी, 4 ओळी माझ्या असतातच.
3: सुंदर शब्दांशी खेळायला तुम्हाला आवडतं, तर नक्कीच पुन्हा एकदा तुमची एखादी चांगली कविता ऐकायला आम्हाला आवडेल नक्कीच.
1: प्रेम कविता आहे माझी एक, प्रेम नावाची जो कविता मॅम ती मला म्हणजे व्हॉट इज मीन बाय लव्ह. आपण खूप लोक तारीफ करतात की असं प्रेम तसं प्रेम, पण जेव्हा मी हे प्रेम नावाची कविता लिहिली प्रेम म्हणजे नेमकं काय, तर त्या कवितेतून तुम्हाला नक्की त्याची व्याख्या करणार पण आहे किंवा मोटिवेशनल माझ्या कविता पण आहेत. सगळे विषय मला हाताळायला आवडतात, असं नाही की बाबा मी फक्त एका विषयाला लिमिट आहे असं नाही आहे. भगवान कृष्णावर बी माझं खूप काही लिखाण आहे आणि एक मोठी कविता पण आहे त्यांच्या, तर प्रेम नावाची कविता मी तुम्हाला नक्की बोलतो आणि त्या कविताची व्याख्या काय ते तुम्हाला नक्कीच कळणार आहे.
3: हो हो.
1: प्रेम, प्रेम हा शब्द नाही, एक सुंदर कल्पना आहे. एका मनाची दुसऱ्या मनाची व्याख्या म्हणजे प्रेम. न बोलता मला कळावं, न सांगता मला समजावं म्हणजे प्रेम. आनंद तिच्या मनात तो मला का होतो हा भास म्हणजे प्रेम. अश्रू तिच्या डोळ्यात मन माझं का भरावं, दुःख तिला वेदना मला का म्हणजे प्रेम.
3: सुंदर.
1: माहित नाही मी कोण तुझ्यासाठी तरी मनाला तुझी काळजी, हे छोटस असंच
3: अप्रतिम
1: ते लिहायला आवडलं.
3: अगदी निखळ आणि निस्वार्थ प्रेम याच्यातून दिसतंय तुमच्या शब्दांमधन.
1: याच्यात जनरल नॉलेजचा खूप भरणा आहे की जगात पहिल्यांदा पेपर कुठून आला, पहिला फोन कोणी बनवला, लँडलाईनवर पहिल्यांदा कोण बोललं,

0: मला शोधायची गरज, तर प्रत्येक पेपर मी असं पाहायचो याच्यात काय नवीन ने काय भेटत का. तर मग तिथंच संपादक लोक होते माझे, कुंदन पाटील वगैरे, मिलिंद कुलकर्णी सर होते. तर त्यांनी असंच एकदा असे बसले होते बाहेर, चर्चा केली. मग एक दिवशी 10-12 लोक आले आणि मीटिंग भरवली आणि त्यांनी प्रश्न केले खूप, आणि मग मला ऑफिसला बोलवलं आणि त्या दिवशी मला विस्मयकारक संजय ही पदवी मिळाली.
1: अच्छा.
0: 14 मे 16
1: विस्मय म्हणजे आश्चर्य,
0: विस्मय म्हणजे
1: आश्चर्यकारक. असं त्यांना काय जाणवलं तुमच्यात ती पदवी मिळण्यास मागचं कारण?
0: हा, तर हे कसं आहे, अशक्य आहे. त्यांनी मग त्या काही गोष्टी त्या टायमाला गुगलवर बी चेक केल्या.
1: करेक्ट.
0: त्यांनी मला हे विचारलं की भारत स्वतंत्र कधी झाला, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते. एकाने मला प्रश्न केला की भारतातला 1975 पंतप्रधान कुठल्या ब्लेडने दाढी. मला हे माहिती होतं की त्या टायमाला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. तर किंवा कुठले पंतप्रधान होते की ज्यांचे कपडे बाहेर इस्त्रीला जायचे, असं तसं. आता हे जर वाचनांमध्ये आलं तर लक्षातच होत आहे. किंवा देशाची लोकसंख्या किती आहे, भारतातलं प्रमुख शहर कुठले आहेत, असं सगळ्या गोष्टी मग ते वाचत गेलो तर ते लक्षात राहत होते. म्हणून त्यांनी मुलाखत घेतली आणि विस्मयकारक ही पदवी त्या दिवशी भेटली, पूर्ण पेज माझ्या नावाने. आणि मी कविता लिहायचो, तर पहिली कविता मी अशी संजय पाटील नावाने लिहिली, पण माझी कविता चोरीला गेली या दुसऱ्याने ती. तर मी त्या दिवसापासून मी विस्मय नावाने लिखायला सुरुवात, आपल्याला जे नाव मिळालंय. आणि मला छान वाटलं की आता हे जो नाव आहे तेच बेटर आहे.
1: आणि खरंच विस्मयकारीच आहे. एवढं मोठं सगळं माइंड मध्ये ठेवून ते जपून ठेवणं आणि आठवणीत ठेवणं खरंच कठीण काम आहे. तुम्ही जे करता विस्मयकारी कामच आहे. सर, तुम्ही या व्यतिरिक्त तुमचे अजून कुठले छंद आहेत?
0: मला आता गीत लिहिण्यासाठी चालू आहे. माझा एक मित्र आहे, त्यांनी माझ्या कविता सगळ्या वाचल्या, तर ते म्हणाले सर तुम्ही गीत लिहा अहिराणीमध्ये. कारण अहिराणी मला म्हणजे बोलायला अवघड वाटते थोडी, चालू आहे माझं. आणि त्यांनी मला लव सॉन्ग दिलंय ऑफर, की अशी अशी सिच्युएशन आहे आणि असं आहे. तर मराठीत मी लिहून काढलं एक, पण अहिराणीमध्ये मी लिहायला वाटतो. आणि हिंदीमध्ये बी माझा ट्राय चालू आहे. आता मराठीचे दोन व्यक्तींना मी मुंबईला जाऊन भेट देणार आहे. त्यांचा मला परवाच फोन आला की सर जर तुम्ही आले तर ह्या दिवसाला या, कारण वेळ नाही राहत समोर आल्याला. त्यांना पहिले मी फोनवर करून घेतलं, महिन्यापासून 3 महिन्यापासून माझं त्यांच्याशी बोलणं चालू आहे. पण ते म्हणे वेळ आल्यावर मी तुम्हाला बोलतो. तर मला वाटतं की संवाद लिखाणावर मी माझं सिच्युएशन पाहिली का, त्या सिच्युएशनला काय लिहायचं. आता मला एकाने एक फोटो दाखवला असा की हा फोटो काय म्हणतोय, तर हे लिहा. तर मी मला सेकंड घेतला आणि मी त्या फोटोवरून लिहिण्यासाठी. आणि ते जाणकार होते, ते म्हणे सर हे कसं सुचलं. म्हणतं सातत्यामधून खूप काही होत की भगवान कृष्णाने अर्जुनाची भूमिका, कर्णाची भूमिका आणि सुदामाची भूमिका बद्दल बोलला की अर्जुन से मेरा नाता कुछ और है, सुदामा से मेरा बंधन कुछ और है, पर तुम सामने हो तो बात कुछ और होगी. म्हणजे जेव्हा तू माझ्या समोर होगा तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी राहील. जेव्हा सोबत होते लास्ट टायमिंगची सिच्युएशन आहे ती, कर्णाचा एंडिंग तो संवाद जो आहे तो मुखपट काय सांगतोय हे मला ओळखायचं होतं. की तेव्हा कृष्ण म्हणतात त्याला की अर्जुन से मेरा नाता कुछ और है, सुदामा से बंधन कुछ और है, पर जब बात तुम्हारी होगी तो मेरी आंखें नम होगी. की जेव्हा तुझं काही होईल तर त्या टायमाला माझ्या डोळ्यात पाणी. म्हणजे मला ते गेसिंग करायला आवडतं. आणि जेव्हा तुम्ही एकांतात असता तर तो भाग तुम्हाला स्वतःला ओळखण्यासाठी खूप
1: महत्वाचा असतो. बरोबर.
0: तुमचा मेंदू एवढा स्ट्रॉंग आहे मॅम सर्वांचा. आम्हाला 1400 ग्रॅम दिलाय परमेश्वराने, पण तो एवढा ताकदवान आहे की मज्जातंतूंच्या सिस्टीम जर तुम्ही मोजलं तर ज्यांनी त्याच्याबद्दल विश्लेषण मांडलंय विलियम जेम्स सरांनी की एक मज्जातंतू मोजायला जर 1 सेकंद घेतला तरी संपूर्ण मज्जातंतू मोजायला 3171 वर्षाच्या कालावधी लागू शकतो. आमचं आयुष्य 70 वर्षाचं नाहीये. आणि आता म्हातारा होण्याची वाट पण पाहण्याची गरज नाही, कारण शॉर्टकट खूप निघाले. म्हणून जिंदगी मे जो जीना आहे हो जिलो, जो करना आहे हो करलो,
1: कल होना हो.
0: तुमच्या चेहऱ्याने मी हसू ठेवा. तुम्ही कोणालाही भेटा, शत्रूला भेटा, मित्राला भेटा, त्याला प्रश्न पडला पाहिजे. कृष्ण ती खूप काही सांगते. कृष्ण नेहमी म्हणतो एकदा असं जरासन नावाचा एक मोठा दैत्य होऊन गेलाय, म्हणजे कंस यांचे सासरे. त्यांनी काल येवन नावाच्या राक्षसाला बोलवलं की मला 17 वेळा हरवलं कृष्णाने, पण तू चिरंजीवी आहे तर तू त्याच्यावर मात करू शकतो. पण जरा काल येवन म्हणतो की मी कृष्णाला कसं ओळखणार. तर जरासन शत्रू बद्दल म्हणतो की ज्याच्या चेहरा स्मित हास्य आणि नेहमी हास्य दिसेल, कंडिशन सिच्युएशन काहीही असो, तो कृष्ण.
1: सुंदर.
0: मी मला ते खूप काही वाटतं कृष्णाबद्दल माझं प्रेम आहे. मी मेडिटेशन करतो भगवान शिव बद्दल, कारण मेडिटेशनला त्यांना तोड नाही, हेड ऑफ डिपार्टमेंट आहे.
2: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज एट टचिंग.
1: तर मला सांगा ना, तुमचा जे हा अभ्यास आहे, हे क्षेत्र आहे, याचा तुम्ही स्टुडंटच्या करिअर काउन्सिलिंग

0: ती उपयोग करू शकता का?
1: मी शाळा कॉलेजला व्याख्यानच करतो
0: बर
1: एकमध्ये.
0: हां हां
1: आतापर्यंत मी शाळा कॉलेज पोलीस स्टेशन सेंटर जेल ज्येष्ठ नागरिक महिला मंच अशा विविध ठिकाणी मी बोललोय. मला एक शिक्षण रत्न राष्ट्रीय पुरस्कार झालाय, शिक्षण भूषण राज्यस्तरीय झालाय, जिल्हास्तरीयवर विशेष झालेला आहे. आणि तिथं त्या हा विषय असतो की आपण स्टडी करतो किंवा काही गोष्टी आपण पाठांतर केल्या तर 72 तासानंतर ते डिलीट होऊन जातं. पण मग असं काय पाहिजे की ते कायमस्वरूपी
0: राहील? तेच माझा पुढचा प्रश्न तोच होता तुम्हाला की असं काय आपण काय एफर्ट्स घेतले पाहिजे त्याच्यासाठी?
1: तर विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा आपल्यासाठी, कारण माणूस पण हा आयुष्य विद्यार्थी असतो, पुन्हा रिपीट अँड रिपीट केलं 48 तासानंतर 72 तास तुम्ही पुन्हा त्या सब्जेक्टला छेडा, म्हणजे ते
0: ओके रिव्हिजन
1: रिव्हिजन मध्ये राहील. आम्ही काय करतो, आम्ही पाठांतर केलं 2 दिवस गेले 3 दिवस, पण तिसऱ्या दिवसा दिवशी आमच्या माइंड मध्ये ते येत नाही, कारण विचारांचा चालूच राहतो आमचा.
0: रिव्हिजुलाइज केलं पाहिजे ते सगळं,
1: त्या गोष्टी जर तुम्ही परत केल्या. आता स्पेलिंग लहान मुलं पाठांतर करतात, छोटं स्पेलिंग राहिलं तर लक्षात राहतं, 3 अक्षरी 4 अक्षरी 5 अक्षरी, पण 11 अक्षरी राहिलं तर त्याला वेळ लागतो ते पाठांतराला. पाडे असतील किंवा तुम्हाला मोबाईल नंबर असेल किंवा काही असेल, तर एकदा पाठ केलं तर आपण म्हणतो पाठ झालं, पण कालांतराने वेळ गेला का ते पुसलं जातं मेंदूतून. 72 तासानंतर तुमचं असं विज्ञानाचं गणित आहे, पण काही गोष्टीला आपण पुन्हा रिपीट केलं तर मला वाटतं ते लक्षात राहण्यास मदत होईल. किंवा मला डॉक्टरांनी प्रश्न केले की तू खातो पितो काय, तो म्हणतो काही नाही साधारण आपलं फॅमिली जे येते. पण याचं रिझन एकच मला पण कळत नाही की लक्षात एवढं का राहिलं किंवा काय विशेष असेल, पण माझी आई भगवान शिवची मोठी साधक आहे.
0: बर,
1: तर कुठेतरी मला वाटतं की परमेश्वराने तिला न देताना ते मला दिलं असं.
0: छानच. तर संबंध समजून घेताना याचा या गोष्टीचा फायदा होतो का?
1: होतो ना मॅम. अपने पराये परात पता चल जाता है.
0: वाह वाह छानच.
1: कब तक है म्हणून एक 4 ओळी मी लिहिली, कब तक साथ हो तुम शाम होने तक या सास रुकने तक.
0: सुंदर.
1: आणि हे मोठ्या कवित्रीने मला हे टॉपिक म्हणजे एकच शब्द दिला होता,
0: ते
1: लिहित होत्या खूप मोठ्या प्राध्यापक पण आहेत त्या, आणि मी सेकंदात ते 2 ओळी लिहून पाठवून दिला त्यांना, कब तक साथ हो तुम शाम होने तक या सास रुकने तक.
0: जाता जाता एखादी कविता नक्कीच ऐकायला आवडेल तुमची स्वतःची आवडलेली, हे लिखाण अरे माझ्या हातून कसं झालं वाटायला लावणार.
1: सगळ्यात बेस्ट आहे, पण मला मी वेदना पण खूप सुंदर लिहिली. हिंदीमध्ये चल बाबा ना देंगे म्हणून एक आहे, किंवा वेदना मराठीमध्ये पण आहे, पण मला वाटतं गोड हा गोड व्हावा. आम्ही प्रेमासाठी आलोय, प्रेम करा, नफरत करू नका. नफरत कोणी करत असेल तर तो त्याच्या जोड राहू द्या, तुम्ही तुमचा मार्ग बदला. आयुष्यात आलेला प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकवण देऊन जातो, फक्त फरक एवढा आहे की तो व्यक्ती कसा आहे.
0: बरोबर, खरं.
1: मग ते तुमच्याकडे. तर एक सुंदर कविता आपण शिकवा तुमसे नाही, मला खूप छान वाटते माझी.
0: बर,
1: शिकवा तुमसे नहीं शिकायत रब से, तुम मेरी किस्मत तो नहीं मेरे दिल में तेरे सिवा कोई और नहीं. शिकवा तुमसे नहीं शिकायत रब से, चाहा है तुझे हद से भी ज्यादा, चाहूंगा तुझे उम्र भर. जिस दिन कभी याद ना करूं समझना मैं नहीं हूं धरती पर. ये गिला मौत से नहीं, शिकवा तुमसे नहीं शिकायत रब से, तुम मेरी किस्मत तो नहीं मेरे दिल में तेरे सिवा कोई और नहीं. मन में बसा है तुझे विश्वास की तरह, पूजा है तुझे मुहूर्त की तरह. ये सर तेरे आगे झुकता है, क्यों झुकता है सवाल तुमसे. शिकवा तुमसे नहीं शिकायत रब से, तुम मेरी किस्मत तो नहीं मेरे दिल में तेरे सिवा कोई और नहीं.
0: शब्द सौंदर्य खूप छान आहे तुमच्याकडे. तर आपल्यासोबत होते श्री संजय वामनराव पाटील, आता तुम्ही त्यांना ऐकलंच आहे. शब्दांच्या पलीकडचं आणि रेषांच्या आतलं जग आज आपण उलगडून पाहिलं. नक्की श्रोते हो, स्वाक्षरी केवळ ओळख नसते तर ती आपली एक एक अंतःप्रेरणा असते, मनस्थिती असते आणि आपलं आत्मभान सुद्धा असू शकतं. तर हे आज आपल्याला आजच्या या संवादातून स्पष्ट झालेलंच आहे. आपण निखळ हा संवाद ऐकलेला आहे आणि धन्यवाद देते मी सरांचे की या ठिकाणी ते आलेत आणि आपला वेळ दिला आणि आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनातून बरेच जीवनाबद्दलचे धडे मिळालेत. नक्की श्रोते हो, तुम्ही सुद्धा या ज्ञानाचा वापर करून घ्या. आजपासून जेव्हा तुम्ही एखाद्याची स्वाक्षरी बघाल तेव्हा त्यातही एक जग असू शकतं याचं भान नक्कीच आपण ठेवू शकतो, हो ना? तर धन्यवाद सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आभारी आहे.
1: मी पण तुमचे आभार व्यक्त करतो, आपण मला बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली.
0: धन्यवाद.
2: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM.
3: रसिक श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमात मी शालिनी केजे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आपण बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा नवा भाग ऐकणार आहोत. इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट ऐकत असताना लेखिका हिंदकन्या छात्रालयातील काही आठवणी सांगतायत. झाडावरून प्राजक्त असा उभवतो पण त्याचा आवाज होत नाही. याचा अर्थ असा नाही की त्याला इजा पोहोचत नाही. मैत्रिणींनो, या आत्मकथनाच्या लेखिका यांचंही आयुष्य काहीसं असंच होतं. अश्रूंनी डोळे डबडबायचे, मनाला अनंत वेदना होत, पण अंतरीचं दुःख सांगणार तरी कुणाला. खरं तर आपण ऐकत असलेल्या आजपर्यंतच्या लेखिकेच्या आयुष्यातील अशाही बिकट परिस्थितीत त्यांचं नशीबच बलवत्तर होतं म्हणायचं. कारण दुःख जरी असलं तरी पोरकं म्हणून जगताना आयुष्यात जी काही चांगली माणसं भेटलीत, मोठमोठ्या साहित्यिक, लेखक, स्वातंत्र्य सेनानी आणि अशा अनेक महान विभूतींचे संस्कार, त्यांचे आशीर्वाद लेखिकेला मिळालेत. आणि या सर्वांच्या आशीर्वादाची शिदोरी पुरवत पुरवतच आपल्या आयुष्यात कुठेही त्या डगमगल्या नाहीत. मागील शनिवारी 8व्या भागामध्ये दिवाळीच्या फराळातील छात्रालयातील आजींनी चोरून दिलेल्या अनारशांची आणि त्यामुळे लेखिकेची कशी फजिती झाली हे आपण ऐकलं. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 9वा भाग.
4: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
5: 1964-65 साल. कोल्हापूरच्या हिंदकन्या छात्रालयातल्या मोठ्या आवारात 70-75 मुली सायंकाळच्या प्रार्थनेला बसलेल्या आहेत आणि समोरच्याच व्हरांड्यात तीर्थरूप दादा धर्माधिकारी, मामा क्षीरसागर, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, बाबा रेडीकर आणि आचार्य भागवत, प्रभाकर पंत कोरगावकरांच्या या धर्मादाय संस्थेत एकत्रित जमलेले. गीतेतला अध्याय म्हणजे स्थितप्रज्ञाची लक्षणं म्हणून संपली. मामांनी त्यांच्या खड्या पण गोड आवाजात एक सुंदर भजन सांगितलं. आम्ही मुलींनी ते म्हटलं आणि शेवटी प्रार्थना संपली. वर व्हरांड्यात बसलेली सगळीच वयोवृद्ध मंडळी मी एकेकाला न्याहाळत होते. मामा आणि बाबांची लांब लांब दाढी, जटा, अण्णांचे घारे निळे डोळे, त्यांच्याकडे पाहिल्यावर कुणालाही प्रथम दर्शनी थोडी भीतीच वाटायची. नंतर आचार्य भागवत, ते तर डोळेच फिरवायचे, त्यांची खूप खूप भीती वाटायची. राहता राहिले दादा धर्माधिकारी, त्यांची काही दाढी वगैरे नव्हती, अगदी सर्वसामान्यांसारखे, पण करारी मुद्रा. एकूण काय तर सगळ्या म्हाताऱ्या मंडळींकडे आम्ही मुली त्रयस्थासारख्या पाहत राहिलो. मामा लहान मुलांना खूप छान गोष्टी सांगायचे हे आम्हाला माहिती होतं. म्हणून मी मामांना उठून विचारलं, मामा आम्हाला एखादी छान गोष्ट सांगता? तेव्हा अण्णा म्हणाले, मामा तुम्हाला नंतर गोष्ट सांगतील, आधी तुम्हा सर्वांनी एकेकीनं आपापली नावं सांगा, कोणत्या वर्गात शिकतात वगैरे माहिती द्या. त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी प्रत्येकीची ओळख त्यांना करून दिली. त्यावेळी मी 5वीच्या वर्गात शिकत होते, साधारण 10-12 वर्षांची असे. हीच माझी आणि अण्णांची पहिली ओळख. अण्णा या संस्थेचे अध्यक्ष, त्यामुळे ते वर्षातून 1-2 तरी यायचेच. कैलासवासी प्रभाकर पंत कोरगावकर हे वरील मंडळींमधलेच, त्यामुळे सगळीच समाजवादी सर्वोदय मंडळी हिंदकन्यामध्ये यायची. जेव्हा जेव्हा अण्णा येत असत तेव्हा तेव्हा त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळत गेली. दरवर्षी साधारण एप्रिल मे मध्ये यायचे. वर्धा नागपूरच्या तुलनेत कोल्हापूर हे अतिशय थंड ठिकाण, म्हणून विश्रांतीलाच अण्णा तिथे यायचे. त्यावेळी आम्ही काही मोजक्या मुली तिथं असू, अण्णांच्या बरोबरही कोणी एखादी व्यक्ती असे. अण्णांची जसजशी ओळख होत गेली तशी तशी अण्णांबद्दल प्रथमदर्शनी वाटणारी भीती निघून गेली. आणि उलट उलट अण्णांचा मुक्काम तिथून हलणार हे कळलं की मला खूप खूप वाईट वाटायचं. अण्णा म्हणायचे, तू अजून थोडी मोठी हो म्हणजे मी तुला सुद्धा बरोबर नेईन. 1970-71 मध्ये SSC म्हणजे 11वीची परीक्षा मी प्रथम श्रेणीत पास झाल्याबरोबर अण्णांनी मला पत्र पाठवून वर्ध्याला बोलवून घेतलं. छात्रालयात आले होते. त्यावेळी तिथले संचालक श्री गजाननराव गायकवाड, आम्हा मुलींचे काका, त्यांनी माझ्याबद्दलची सगळी माहिती अण्णांना दिली होती. त्यामुळेच SSC नंतरची सगळी शिक्षणाची जबाबदारी अण्णांनी उचलली आणि अण्णांच्या सहवासात मी आता अधिक काळ राहू लागले. अण्णांचा सतत अव्याहत प्रवास सुरू असे. प्रवासात ते कधीच थकत नसत आणि मुक्कामी पोचल्याबरोबर लगेच कामी लागून एक एक काम हातावेगळं करत. हजारो कार्यकर्ते मार्गदर्शन घ्यायला, विचारायला, आपापल्या वैयक्तिक अडचणी घेऊन येत. त्या सर्वांना अगदी शांततेनं नीट समजावून सांगत, योग्य मार्ग दाखवून देत. अण्णा कित्येक संस्थांचं काम पाहत, कुठे विश्वस्त म्हणून तर कुठे अध्यक्ष तर कुठे काय आणि कुठे काय. या सगळ्या कामातून त्यांचं वाचन, मनन, चिंतन कधी कमी झालं नाही. रात्री झोप येईपर्यंत ते नवीन नवीन प्रश्नांचं चिंतन मनन करून एखाद्या दुर्धर प्रश्नाचं प्रत्यक्षात रचनात्मक कार्यात रूपांतर करत. त्यांना विशेष आवड होती ती शेतीची. थोड्या जागेत जास्तीत जास्त चांगलं पीक काढणं आणि तेही अतिशय कमी खर्चात, कमी श्रमात, याबद्दल अखंड त्यांचे प्रयोग चालू असत. अण्णा कधी कधी खूप मूडमध्ये यायचे. मग आम्ही रात्री 12-12 वाजेपर्यंत गप्पा मारायचो. अण्णा स्वतः सांगायचे, मी फक्त ऐकण्याचं काम करायची. निव्वळ श्रोता. कधी स्वातंत्र्याच्या एक एक चित्त थरारक कथा. त्यांचे अनुभव ऐकून कधी कधी अक्षरशः ठसा ठसा रडत असायची मी. असाच एक अनुभव 1942-44 स्वातंत्र्य चळवळीचा काळ. अण्णा भूमिगत होते. भूमिगत राहून बरेच काही उद्योग करायचे. त्यातलाच तो हातबॉम्ब बनवण्याचा. त्यात ते कसे सापडले इंग्रजांना कळल्यावर त्यांचा पाठलाग सुरू झाला. अण्णा तेव्हा तरुण होते, रक्त सळसळत होत. लपत छपत त्यांचा इंग्रजांना चुकवायचा प्रयत्न चालू होता. त्यांनी धावती ट्रेन कशी पकडली आणि त्यांना वाटलं चला सुटलो. पण कस काय, तिथही दुर्दैव त्यांच्या समोरच उभं होत. समोरच इंग्रज अधिकारी. पण पुन्हा त्यांनी धावत्या रेल्वेतून उडी मारली आणि काय, पाय रेल्वेच्या एका फटीत अडकला. सगळा देह खाली घासत घासत 1-2 मैल फरफटत गेला. संपूर्ण पाठ सोलून निघालेली, रक्तबंबाळ झालेली. आजपर्यंत त्यांच्या पाठीवर त्या उभ्या खुणा होत्या. जेव्हा जेव्हा मी त्यांच्या पाठीला तेल लावी, मालिश करी, तेव्हा तेव्हा ती आठवण व्हायची आणि अंगावर अगदी शहारे यायचे. अण्णा म्हणत, मी तरुण असताना परित्यक्ता मुलीशी लग्न करण्याची माझी खूप इच्छा होती. पण तेव्हा ती संधी चालून कधी आलीच नाही आणि आम्ही तसा प्रयत्न कधी केलाच नाही. चला, झालं ते बरं झालं असं म्हणायचे आणि त्यांच्या चेहऱ्यावर त्यावेळी एक वेगळंच समाधान दिसायचं. अण्णांना व्यायाम, पोहणं, फिरणं खूप आवडायचं. 70-75 वयात सुद्धा ते सगळ्या प्रकारची आसनं, प्राणायाम करत असत. त्यामुळे आतापर्यंत त्यांचं शरीर लहान मुलासारखं लवचिक होतं. अगदी सहजासहजी विहिरीत व नदीत पोहायला उतरले की एखाद्या तरुणासारखं पाणी कापत जायचे. 2-2 तास पाण्यातून बाहेर यायचे नाहीत. फिरायला त्यांच्याबरोबर जायचं म्हणजे आपलीच परीक्षा होईल. असे झपाझपा पावलं टाकायचे की बरोबरचा माणूस एकतर थकून तरी जायचा किंवा त्याला त्यांच्याबरोबर पळावं तरी लागायचं. 1.5-2 मैल ते सहजच चालत जात असत. पावसाळ्याच्या दिवसात त्यांना अस्थम्याचा त्रास अधिक होई. व्यायाम करून आले की 1.5 फूट रबरी नळीनं छातीतला कफ ते काढायचे. त्या अगोदर एक तांब्याभर कोमट पाणी प्यायचे. मग ती नळी गरम पाण्यात उकळली की ते तोंडातून हळूहळू घशात आत सोडत. थोड्या वेळाने छातीतला कफ त्या नळीद्वारे बाहेर येई, त्याबरोबर प्यालेलं तांब्याभर पाणी सुद्धा येई. त्यानंतर मात्र त्यांना थोडासा थकवा जाणवायचा. मग ते 15-20 मिनिटं शांत शवासन करत पडून राहत. एक का अनेक प्रयोग करायचे ते स्वतःच्या प्रकृतीवर. कधी मोड आलेली नुसती कडधान्यच खातील, तर कधी नुसत्या पालेभाज्या, कधी त्यांचा नुसता रस, कधी गव्हाच्या कोवळ्या पानांचाच रस. अतिशय सहनशीलता त्यांच्याजवळ होती. आता आता 3-4 वर्षात त्यांची तब्येत नेहमी बिघडायची. बहुतेक वेळा ते आजारीच असायचे. शारीरिक वेदना कष्ट त्यांना व्हायचे, पण चेहऱ्यावर उदासीनता दुःख ते मात्र आम्हाला कधीच दिसलं नाही. मी त्यांना वर्ध्याला जाऊन भेटून आले. त्यांना पेसमेकर बसवायचं वगैरे चाललं होतं. त्यावेळी त्यांनी सगळं त्यांच्या प्रकृतीविषयीचा रिपोर्ट महिन्यापूर्वीच मला पाठवला होता. तू आलीस बरं झालं, नाहीतर 2-3 दिवसातच मी नागपूरला जाणारच होतो. तुला मी कळवलं आणि तू इकडं आलीस की अग, इतक्या धावपळीत येण्याची काही जरुरी नाही. माझी प्रकृती बरी आहे, फारशी काळजी करायचं कारण नाही. हे बघ, सावकाश तुला सुट्ट्या लागल्या की 15-20 दिवस तू माझ्याजवळ राहशील. तुला आणि मला सुद्धा सोबत राहिल्याचं समाधान. अण्णांच्या या पत्रानंतर त्यांची माझी 2 दिवसांनंतर का होईना भेट झाली. आता त्याचं केवढं समाधान वाटत. अण्णा अण्णा, तुम्हाला भेटले तेव्हा वाटलं सुद्धा नव्हतं की तुम्ही आम्हाला एवढ्या लवकर सोडून जाल म्हणून. खरोखरच अण्णा, खरंच वाटत नाही. तुम्ही आम्हाला तुमच्या हजारो पोरा पोरींना पोरक करून गेलात. पुन्हा तो तुमचा प्रेमळ हात आमच्या पाठीवरून कधीच फिरणार नाही. तुमचं आईचं प्रेम, तुमचे माहीचे शब्द आम्हाला मिळणार नाही. अण्णा अण्णा, पुरुष असून सुद्धा स्त्रीचं ममत्व दिलत, संन्यासी असूनही संसाराची भूमिका जीवनात अखंड जोपासलीत, कठीण कठोर प्रसंगी पित्याची जबाबदारी पार पाडलीत आणि कित्येकांचे संसार उभे करून दिले. अण्णा अण्णा, खरंच खरं वाटत नाही की तुम्ही आम्हाला पोरक करून गेला.
3: श्रोते हो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा नवा भाग आपण ऐकलात. वाचन स्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 90.8 FM, always had touchy.
1: रसिका श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे अपना सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतीये. मैत्रिणींनो, आज आपण बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचा 10वा भाग ऐकणार आहोत. नाते रक्ताचे असते, नाते प्रेमाचे असते. रक्ताचे नाते खरं तर तुटतच नसते, पण प्रेमाचे नाते मात्र निरंतर जपायचे असते. श्रोते हो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना लेखिकेला रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाच्या जिव्हाळ्याच्या नात्यांनीच अधिक समृद्ध केलं आणि लेखिकेनंही त्याच पद्धतीनं ही नाती निरंतर जपली. आणि हे सर्वात महत्वाचं, श्रोते हो, या आत्मकथनाच्या 9व्या भागामध्ये लेखिकेला बोर्डिंगमध्ये असताना अनेक प्रेमाची जिव्हाळ्याची नामवंत साहित्यिक लेखक तसेच संस्मरणीय अशा महान व्यक्तिमत्वांचा सहवास लाभला की ज्यामुळे लेखिकेला आपलं आयुष्य अनेक संकट येऊनही सुखानं आनंदानं जगता आलं. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 10वा भाग.
2: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
3: छात्रालयातलं माझं शेवटचं वर्ष होतं, त्यावेळी 11वीला मॅट्रिक होती. आम्ही त्यावर्षी 11वीला 11 जणी होतो. छात्रालयात सगळ्यात मोठी संख्या प्रथमच मॅट्रिकची परीक्षा देणार होती. या अगोदर जास्तीत जास्त 5-6 मुली परीक्षा द्यायला असत, पैकी 2-4 तरी नापास होत, पण आम्ही 11ही जणींनी पक्का निश्चय करून छात्रालयाचा निकाल 100% लावायचा असं ठरवलं होतं. अगदी जीव तोडून अभ्यास करत होतो. नव्या इमारतीच्या आतल्या मोठ्या दरवाज्यावर मोठं घड्याळ लावलं होतं. त्या घड्याळावर मोठा बल्ब सुद्धा होता. त्या अगोदर छात्रालयाला घड्याळच नव्हतं. या नवीन घड्याळ्याचे टोल सुद्धा पडायचे, त्याचं अप्रूप वाटायचं. त्या अगोदर असलं घड्याळ कधी पाहिलंच नव्हतं ना. छात्रालयाला ते घड्याळ कुणीतरी भेट म्हणून दिलं होतं. आम्हाला वाटायचं आमच्या मॅट्रिकच्या मुलींच्या अभ्यासासाठीच दिलंय म्हणून. खालच्या वर्गातल्या कोणत्याही मुलींना आम्ही त्या घड्याळ्याच्या खाली अभ्यासाला बसू सुद्धा देत नव्हतो. सायंकाळची जेवणं आटपली की पटकन आपापलं दप्तर घेऊन भराभर तिथे जमा होत असो. आम्ही सगळ्यात मोठ्या मुली, काय बिषाद आम्हाला कोणी लहान मुली उठवतील तर. 11ही जणी अभ्यासाला लागलो की सगळं चिळी चीप. सगळ्यांनी आपापला अभ्यास करायचा, आम्ही घड्याळाखाली, बाकी सगळ्या पोरी आपापल्या खोलीच्या व्हरांड्यात, मधल्या चौकात किंवा जिथं लाईट असेल तिथं अभ्यासाला बसलेल्या असायच्या. 10:30-11 सुमाराला सगळ्या जणी दिवे मालवून आपापल्या खोलीत झोपायला गेलेल्या असायच्या. सगळीकडे एकदम शांतता. बाईंच्याही खोलीतला दिवा बंद. बाई पण आमच्या बोर्डिंगच्या 1 नंबरच्या खोलीत, म्हणजे ऑफिसच्या खोलीत, एक पलंग टाकून झोपलेल्या असायच्या. लहानपणी गोष्टीतली राजकन्या राजवाड्यातल्या भव्य पलंगावर गादीवर झोपलेली असायची ना, तशा बाई वाटायच्या. सुंदर मच्छरदाणी, चोहोबाजूला दासदासी मोरपिसांनी वारा घालतायत. राजकन्या नसल्या तरी त्या महाराणीसारख्या वाटायच्या. आम्ही मुली त्यांच्या अवतीभोवती घोटाळत असू. त्यांच्या बाजूला 1-2 मुली आपापले बिछाने घेऊन झोपायला येत. काकांच्या खोलीला लागून, म्हणजे बोर्डिंगातून कुलूप लावून घेतलेलं असे. काका तर 9-9:30 झोपी जात, पहाटे 4 उठत. कोर्ट कमिटेड मुलींमध्ये मी आणि गिरीजा, दोघींमध्ये पुस्तकांचा एकच संच होता. मला ज्यावेळी इंग्रजी किंवा मराठी विषयाचा अभ्यास करायचा असेल, नेमका त्याच वेळेला तिलाही त्याच विषयाचा अभ्यास करायचा असायचा. मग आम्हा दोघीत भांडणं व्हायची, मग बोलणी खावी लागायची. शिक्षा. गिरीजा काही कधी आपला हेका सोडायची नाही. शिक्षेच्या भीतीपायी मग मीच आपली माघार घ्यायची, तिला हवं ते पुस्तक देऊन टाकायचं. पण आम्ही रात्री 11 जणी ज्या वेळी अभ्यासाला बसत असायचो ना, त्यावेळी मात्र एक जणू सगळ्यांची अलिखित गटप्रमुख म्हणून मी अभ्यास घ्यायची. एक विषय एक दिवस घ्यायचा, एकेका धड्यातली मध्यवर्ती कल्पना सांगायची, तोंडी प्रश्नोत्तर व्हायची, गाळलेल्या जागा, म्हणी, वाक्प्रचार, अभ्यासातल्या अनेक खुबी, खाणाखुणा पटकन लक्षात येतील अशा कल्पना मी सगळ्यांना सांगत असे. त्यामुळे झालं काय, माझा अभ्यास पक्का होत गेला. दुसऱ्याला जे येत नसेल ते आपण पुन्हा पुन्हा समजावून सांगितलं की आपण त्यात अधिक पक्के होतो हे त्यावेळी कधी कळलं नाही, आज कळतंय. असाच एक एक महिना संपत होता, शाळेतला अभ्यासक्रम पूर्ण होत होता. एके दिवशी कुणाच्याही ध्यानी मनी नसताना सगळ्या मुली झोपी गेल्यावर बोर्डिंगात चोरी झाली. छात्रालयाच्या 50-60 वर्षाच्या काळात कधीही काही अगदी सुतळीचा तोडा सुद्धा केला नव्हता, पण त्या रात्री चोरी झाली. चौकात एक भला मोठा पितळी पाण्याचा पिंप ठेवला होता. 4 नंबरच्या खोलीला आणि स्वयंपाक खोलीला लागून तो मुद्दाम ठेवलेला असायचा. स्वयंपाकाच्या पाळीच्या मुलींना तो पिंप पाणी भरायला सोपा जावा म्हणून तिथे ठेवायचो. त्याला लागून तसाच मोठा बिनतोटीचा तांब्याचा पिंप होता. हे दोन्ही पिंप चोरांनी नेले. तसंच आमचं सगळ्यांचं आवडतं भिंतीवरचं घड्याळ. नव्या इमारतीतले सगळ्या खोल्यांमधले ट्यूबलाइट्स आणि वरच्या खोल्यांमधलं काही सामान चोरीला गेलं. तसं 2-1 हजारांचं नुकसान झालं, पण आम्हा मुलींच्या मनात चोराची भीती बसली. खरं तर मला बोर्डिंगात कधीच भीती वाटली नाही. रात्री अपरात्री कुठल्याही मुलीला बाहेर जायचं झालं तर त्या मला घेऊन बाहेर जात. छात्रालयातल्या त्या 10-11 वर्षाच्या काळातला कोपरा ना कोपरा माझ्या परिचयाचा झाला होता. आपलं घर का कधी कुणाला परकं असतं? तसंच ते छात्रालय, ते मला कधी परकं वाटलंच नाही. चोरी नंतर मात्र मनात थोडीशी भीती वाटायला लागली होती. लहान लहान मुली तर आपापल्या खोलीत एकमेकींना घट्ट चिकटून झोपत, स्वयंपाकाच्या सरुबाई तर मुलखाच्या भित्र्या. कुठे जरा काही खुट्ट झालं की अग वया वया वया वया चोर आला गो पोरीनो इंदे. आपण तर घाबरायच्याच, पण त्यांच्या बरोबर ज्या मुली झोपत त्यांनाही घाबरून सोडायच्या. पोरी बिचारे आपापल्या अंथरुणात पांघरून घेऊन जीव मुठीत धरून झोपायच्या. पूर्ण छात्रालयात भीतीचं वातावरण झालं होतं. त्यात आमच्या 11वीच्या परीक्षा जवळ आलेल्या, घड्याळ चोरीला गेलेलं, वीज नव्हती, अभ्यासाचा मूडही नव्हता. मग शारदाबाईंनी एक शक्कल लढवली. त्यांनी आम्हा 11वीच्या 5-6 जणींना त्यांच्या खोली झोपायला, अभ्यासाला, चोरावर नजर ठेवायला बोलवलं. झालं, आमची एकेकीची टेहणी करायची पाळी सुरू झाली. चौकाला लागून असणाऱ्या खोलीला एक खिडकी होती. खोलीत आतल्या बाजूला खिडकीजवळ एक पलंग टाकलेला होता. त्यावर आम्ही दोघी जणींनी बसायचं, दोघींनी पहारा द्यायचा, दोघींनी झोप काढायची. 2 तासांनी त्यांना उठवायचं, मग आम्ही 2 तास झोप घ्यायचो. झोप कसली, सगळं लक्ष चोरांवर. म्हणजे त्याचं असं की आम्ही ज्या खिडकीच्या आतून बसायचो ती खिडकी अर्धवट उघडी ठेवायची. बाहेरून पाहणाऱ्याला ती बंद आहे असंच वाटायचं. आतल्या माणसाला नव्या इमारतीच्या दुसऱ्या टोकापर्यंतचे संडासचे पाईप सुद्धा दिसायचे. त्या पाईपवरूनच तर चोर आत येऊन चोरी करून गेले होते ना. आम्ही दोघी दोघी एकमेकींना अगदी खेटून त्या किलकिल्या फटीतून दूरवर एकटक पाहत राहायचो. डोळे ताणून ताणून पाहायचो, डोळ्यातून पाणी यायचं, डोळ्यांची आग आग व्हायची. झोपही आलेली असायची, पण इकडं बाई तिकडं स्वयंपाकीण सुरू आजी. 2-3 पोरींना झोपलेल्या पाहून आपणही झोपाव असं वाटायचं, पण छे, बाईंचा धाक कसला होता. मधूनच एखादा शब्द त्या बोलल्या की आम्ही जाग्या असलो तरी खडबडून उठून उभ्या राहत असू. दिवसभर शाळेत जादा वर्ग, अभ्यास, बोर्डिंगची नेमून दिलेली कामं चुकत नव्हतीच. त्या चोरांवर लक्ष ठेवण्याचं काम बाहेर वॉचमन सतत जागता पहारा देत होता आणि आम्ही आत. अभ्यास तर पार बोंबलला होता. अख्ख्या छात्रालयात पोरींच्या मनात या चोरांनी घोर केलं होतं. कुठं थोडं जरी खुट्ट वाजलं की पोरी चोर चोर म्हणून दार उघडून चौकात पळत सुटायच्या. लहान लहान पोरी तर रडतच फटकल मांडून म्हणायच्या, आमा आमा मला पोराचं लय भाव वाटतय, मला माझ्या गावाकडे तुम सोडा, मला माझ्या गावाकडे मार. जोर जोरात भोंगा सुरू व्हायचा. तो ऐकला की शारदाबाई हातात काठी घेऊन बाहेर यायच्या, म्हणायच्या, कुणाला भ्याव वाटतय का, हा कुणाला भ्याव वाटतय, वय घराकडे जायचं, घराकडे जायचं तुला, चल उठ उठ, घे तुझी पेटी, चालायला लाग, चल चालायला लाग, बघू आधी मोठी आली तर अभ्यास कराया, चल म्हणते ना. वा शारदाबाईंचा हा अवतार पाहिला की सगळ्या पोरी चिडी चुप, जिकडे तिकडे गप्प गार शांत. पुन्हा आमची ड्युटी पहिलेशी सुरू. त्या पाईपकडे पाहून पाहून थोडी जरी कसली सावली हल्ली तरी त्यावरून चोरच आत येतोय असा भासवायचा. श्वास रोखून कोंडून जीव एकवटून तो पुढे येतो का, अख्खी दिसतोय का, किती तरी वेळ टक लावायचो म्हणजे कुणी नाही दिसायचं. पाईपवर झाडाच्या सावल्या हलायच्या, त्या पाईपला सावलीला आम्ही चोर समजत होतो. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात ना, पण आम्हाला जागेपणी चोर दिसत असत. चोरी झाल्यावर पोलीस चौकीत रीसर नोंद वगैरे झाली होती, तपास चक्र जोरात सुरू होती. खरं तर आता छात्रालयात चोरी करायला काय होतं, पण आमच्या बाईंना त्या चोराला पकडायचं होतं. तो त्याच संडासच्या पाईपवरून आत येणार हे त्यांना जणू पक्क कळलं होतं. आणि आता तो चुकून जरी पुन्हा असा आत आला की आम्ही 70-80 पोरी त्याच्यावर अशा तुटून पडणार होतो की त्याचं हार तरी जागेवर राहिलं असतं की नाही कोण जाणे. दिवसभर एक एक जणी चोराला पकडायचा आराखडा मनात तयार करायचा. चोर आले की कसं धरायचं, कशाने मारायचं, कुठं बांधायचं, कसं बांधायचं, अगदी सगळं सगळं ठरलं होतं. आणि मग आमच्या ताई त्याला कशा पोलिसांच्या ताब्यात देणार याच चित्र डोळ्यापुढे उभं राहायचं. रात्र झाली की दिवसभराचे आराखडे पार कोलमडून पडायचे. शेवटपर्यंत आम्हाला चोर काही सापडलेच नाही. त्या दरम्यान अभ्यास मात्र खूप बुडाला. 12व्या की 15व्या दिवशी मुद्देमालासह चोर सापडले. आमच्या सर्व चोरी गेलेल्या वस्तू घड्याळासह परत मिळाल्या. आमची नाईट ड्युटी संपली. पुन्हा ते घड्याळ, तो लाईट आणि आम्ही 11 जणी. पुन्हा राहाट गडग सुरू झालं. परीक्षा दिली. आम्ही सगळ्या जणी पास झालो. आमच्या अडाणी सरुबाईनाही ते कळलं होतं. माया सामद्या पोरी पास झाल्या ग बाय, लई बेस झालं र देवा, माया घरानं देवानं ऐकलं, समध्या पोरी पास केल्या त्यानं नवा, देई देई आंबा माय, देई आंबा माय, तुला किलोभर पेड दिन बर का, किलोभर पेड दिन, जय आंबा बाय.
1: श्रोते हो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 10वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.
4: आप सुन रहे हैं रेडिओ मन भावन 90.8 FM.